1385 kHz अर्थात 229 nm आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोत्या, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 7 भाद्रपद 1948 म्हणजेच 29 ऑगस्ट 2026. श्रोतू, प्रातकालीन प्रसारण सभेला प्रारंभ करता होत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग गुणकली आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे आणि नंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मानवाला अमूल्य असे जीवन मिळाले आहे, याचा सदुपयोग करीत आनंदाने जगले पाहिजे. जीवनरूपी नौका या संसाररूपी सागरात कधीही डळमळीत होता कामा नये. अगदी स्थैर्याने, धैर्याने व प्रसन्नतेने आपली ही जीवनयात्रा परिपूर्ण व्हावयास हवी. कधीही नैराश्य नको की निरुत्साह नको. त्या सृष्टीविधात्या परमेश्वराकडून मिळालेले जीवनरूपी अनमोल वरदान आपणांसह इतरांच्याही कामाला यावे, इतरांनाही ते आनंद देणारे ठरावे. अशा प्रकारची सद्भावना हृदयी बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे मानव जीवन आहे. प्रसंग कोणतेही असो, ते कसेही येऊत, सुखाचे की दुःखाचे, त्याला माणसाने आनंदाने सामोरे जायला पाहिजे. हसतमुखाने आपण त्याला तोंड द्यावयास हवे. वेदांनी मानवाला उत्साहाने जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. अनादिकाळापासून या सृष्टीत सुख आणि दुःख हे दोन प्रवाह गतिमान आहेत. पूर्वीपासून ते आजपर्यंत माणूस या प्रवाहातून पोहत पोहत आपले यशाचे पैलतीर गाठतच आला आहे. जीवनभर जे काही मिळाले ते आपण जगायचे असते, त्याच्या हातात आहे. कर्म करायचे की आळशी बनून राहायचे, ज्ञानी व्हायचे की अज्ञानात गुरफटायचे, मित्र बनायचे की शत्रू व्हायचे, सुखात रमायचे का दुःखात किचपत पडायचे, हे सर्व मानवाच्या हाती आहे. ही सृष्टी म्हणजे माणसाचे कर्मस्थळ आहे. धर्म अधर्मासाठी हे कुरुक्षेत्र आहे. या रणांगणावर माणसाला लढायचे आहे. यात लढायचे का पाठ दाखवून पुढे निघून जायचे? नाही, माणसाला जगायचे आहे आणि जगून या जगासमोर नवा इतिहास रचायचा आहे. यासाठी तर वेद सांगतात, हे माणसा एहैव एदी धनसन्निही, तू धनऐश्वर्याने परिपूर्ण हो, तू कधीही मागे राहू नकोस, कष्टाने पुरुषार्थाने पुढे येत आपल्या जीवनाची वाटचाल उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न कर. इह चित्त अर्थात तुला ज्ञानी व्हायचे आहे, पुरुषार्थी बनायचे आहे. इह एधी विरवत्तरम म्हणजे बलवान व्हायचे आहे, शक्तिसंपन्न व्हायचे आहे. त्याबरोबरच वयोधा अपराहत म्हणजे वय कितीही वाढो, वयापेक्षाही तुझ्या पुरुषार्थाला, तुझ्या शक्तीला, तुझ्या आत्मविश्वाला महत्त्व आहे आणि म्हणून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा प्रयत्न कर. माणसाला सर्व भोग सामग्री मिळाली आहे. जगातील सर्व पदार्थ आणि भौतिक वस्तू याचा उपभोग फक्त माणूसच घेत असतो. इतरांना ते भोगता येत नाही. इतर सर्व पशु केवळ अज्ञानामध्ये नाना प्रकारच्या पूर्वकालीन भोगामध्ये जीवन जगत आहेत, परंतु माणसाला भोगता भोगता कर्मही करायचे आहे, पुरुषार्थाने पुढे जायचे आहे. वेद सांगतो, तेन त्यक्तेन भुंजिता, तुला भोगायचे आहे परंतु तेन त्यक्तेन त्या महान ईश्वराने जे काही सृष्टीमध्ये त्यागून आमच्यासाठी सोडलेले आहे त्या त्यागपूर्वक सृष्टीतत्वांचा उपभोग तितक्याच त्यागाने समर्पणाने करावयाचा आहे. स्वतःसोबत इतरांचाही विचार करायचा आहे. मी आणि माझे कुटुंब आणि माझे नातलग आणि माझा परिवार इथपर्यंत सीमित असता कामा नये, तर त्याच्याही पलीकडे जाऊन हे विश्वची माझे घर व सुदैव कुटुंबकम अशा प्रकारची भावना माणसाने जीवनात बाळगला पाहिजे. यासाठी जीवनाचे साफल्य जर समजून घ्यायचे असतील तर वेदांनी दिलेला मानवतेचा आणि साफल्यमय जीवनाचा संदेश अंतरंगी बाळगले तर सर्व प्रकारच्या समस्या सुटतील. आज नैराश्याचे आणि हताशेचे वातावरण आहे, निरुत्साहाचे वातावरण आहे. अशा प्रसंगी वेदांनी दिलेला उत्साहाचा आणि कर्मत्वाचा संदेश अत्यंत मोलाचा आहे. तो जीवनी बाळगूया आणि आपले जीवन यशस्वी करूया.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच.
1: जीवन साफल्य याविषयी डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशलक हा प्रायोजित कार्यक्रम

आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 6:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. मंगल प्रभात या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची भक्तिरचना.

उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची भक्तरचना आपण ऐकलीत. ही रचना संगीतबद्ध केली होती विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरामध्ये ही भक्तरचना.

बिर्ला शिंदे यांच्या स्वरामध्ये दत्ता पाटील यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. ही रचना संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या स्वरामध्ये ही भक्तिरचना.

जय श्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या सुरामध्ये समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. ही रचना संगीतबद्ध केली होती अप्पा वडावकर यांनी. कार्यक्रमात येणाऱ्या ऐकूयात सुधीर फडके यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना.

सुधीर फडके यांच्या सुरामध्ये ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना.

सुमन कल्याणपूर यांच्या सुरामध्ये मधुकर जोशी यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. ही रचना संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हरिहरन यांच्या सुरामध्ये हिंदी भक्तिरचना.

0: हरिहरण यांच्या स्वरामध्ये हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत आणि श्रोते याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून सकाळचे 6:40 होत आहेत. सुरुवातीला ऐकूयात एक जाहिरात.
1: घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
0: जाहिरात आपण ऐकलीत. यानंतर ऐकूयात आमच्या शेतकरी बंधूंसाठी माहितीपर कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये सोयाबीनवरील केळींचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पीक हे आपले अतिशय महत्त्वाचं पीक आहे, जिव्हाळ्याचं पीक आहे आणि विविध किडींचा प्रादुर्भाव, ज्यामध्ये खोडकिडी आहे, चक्रीभुंगा, खोडमाशी, त्यानंतर पाणी खाणाऱ्या ज्या काय अळ्या आहेत त्याच्यामध्ये उंट अळ्या आहेत, घाटी अळी आहे, त्याच्यानंतर तंबाखूवरील पाणी खाणारी अळी आहे, तर यासारख्या किडींचा प्रादुर्भाव ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त रसशोषण करणाऱ्या किडींमध्ये पांढरी माशी, तुडतुडे, मावा,

0: अर्थात फुलकिडी यांचा देखील प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. मग बरेच शेतकरी जैविक शेती करतात आणि त्यांचा प्रश्न असतो की जैविक कीटकनाशकं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत का, अर्थात बायोपेस्टिसाईडचा उपयोग आम्हाला करता येईल का. तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला जैविक कीटकनाशकांचा उपयोग करता येतो. तर सोयाबीन पिकामध्ये महत्त्वाचे आहे जे काय पाने खाणारे आळे आहेत त्यांच्या व्यवस्थापनासाठी बरीच जैविक कीटकनाशकं आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की आपण घरच्या घरी 5% निंबोळे अर्क तयार करू शकतो आणि 5% निंबोळे अर्काची फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला बाजारामध्ये देखील समजा घरी आपल्याकडे निंबोळ्या उपलब्ध नाहीत आणि आपण निंबोळी अर्क तयार करू शकत नाही, तर बाजारामध्ये ॲजॅडिरॅस्टिन 1500 PPM म्हणजेच जे निंबोळी अर्क आहे तर तो 1500 PPM, 3000 PPM, 10000 PPM ह्या कॉन्सन्ट्रेशनचा आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे, तर त्याची देखील आपण फवारणी त्या ठिकाणी जैविक कीटकनाशक म्हणून करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला SLNPV, HNPV जे काही तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे त्यांच्यासाठी काही विषाणू निसर्गता उपलब्ध असतात, त्याच्यापासून एक जैविक कीटकनाशक बनवलं जातं. तर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी SLNPV 500 LE 2 mL/L पाणी किंवा हेलिकोर्पा अर्थात घाटी अळीसाठी 500 LE विषाणू हा 2 mL/10 L पाणी आपण या प्रमाणामध्ये घेऊन त्याची फवारणी करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला दशपर्णी अर्क देखील तयार करता येतो आणि दशपर्णी अर्क 25 mL/L पाणी याप्रमाणे घेऊन देखील आपल्याला या किडींचं व्यवस्थापन करता येतं. तसेच बाजारामध्ये आपण जे काय बघतो BT कॉटन, तर BT हे जे काय असतं बॅसिलस थुरिंजिनेसिस हा बॅक्टेरिया आहे, त्याचं देखील जैविक कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर ते जर आपल्याला उपलब्ध झालं तर साधारणतः 20 ग्रॅम किंवा 20 mL/10 L पाणी याप्रमाणे जर आपण घेतलं तर ते देखील ह्या सर्व जे काय आपल्या तंबाखूवरील पाने खाणारे असेल, घाटी अळे असेल किंवा उंटअळे असेल यांच्या व्यवस्थापनासाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं. याच्यासोबतच आपल्याला जैविक कीटकनाशकांच्या वापरासोबतच एकात्मिक कीड व्यवस्थापनामधल्या काही एक दोन गोष्टी करता येतात, ज्याच्यामध्ये सापळा पीक आपण एरंडी किंवा सूर्यफूल पिकाच्या भोवती लावू शकतो, त्याच्यानंतर पिवळे किंवा निळे चिकट सापळे म्हणजे 1 x 15-20 आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, आणि अर्थातच जे काय फेरोमोन ट्रॅप्स कामगंध सापळे असतात तर त्यांचा देखील आपल्याला वापर करता येतो. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी स्पोडोल्युर म्हणून मिळतो, तर स्पोडोल्युर आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतो.
1: सोयाबीनवरील किडींचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूयात सुरुवातीला 6:45 आरोग्य व धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरण जागृतीपर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
2: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम

0: म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंधळ्याचा छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंधळ्यामध्ये पण असतात, मोठ्या आंधळ्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाची आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं, आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल, आणि काही वेळेला स्ट्रेस अल्सर पण म्हटलं जातं. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर एंडिंग्ज असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
1: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. अल्सरचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ती कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलॉरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं, त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिशन होईल अशा पद्धतीची औषधं, आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
1: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत, तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
0: बरोबर.
1: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
0: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्सचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं, आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं, आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही, आणि त्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
1: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
0: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं, आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरॉसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरॉसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते, तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरचं. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे, आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लॅस्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
1: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी, पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीला जर आपण येणारे बिल असतात पेपरवरचे, लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिल असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढले तर त्याला पण मूल्य येतं, ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली तर ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून विसळून घेतलं आणि पुन्हा तीन बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचं काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा आणि ती स्वच्छ केली. नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं.
2: ओके.
1: बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
2: किंवा शॅम्पूच्या
1: त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे, पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
2: बरोबर.
1: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुमणं म्हणतात त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट बर खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असा तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय समजते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावरं वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाहीत, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
2: बरोबर.
1: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालंय की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लॅस्टिकमध्ये न बांधता तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लॅस्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर तीन तीन महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सॅग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
0: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल पुन्हा दुपारी 2:10 वाजता. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित होतील.

रूपरेषेमध्ये सुरुवातीला या सभेचे उर्वरित कार्यक्रम, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतावर आधारित कार्यक्रम भावधारा पाणी कौशाल. 8:40

हिंदी गजलांवर आधारित कार्यक्रम मेहराब आपण ऐकू शकाल. 9:10 आणि लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 9:35 आणि उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 10:10 मिश्र संगीत, 10:15 आणि एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीतं आपण ऐकू शकाल. गीतरचना आहेत समीर यांच्या, संगीतकार आहेत नदीम श्रवण. 10:30 आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:05 आणि स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. फोनवरती संवाद साधला आहे निरुपमा धामणगावकर यांनी. गीत संकलन आहे वंदना सरपाते यांचं, निर्मिती सहाय्य आहे शिवकुमार स्वामी यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आणि गीतबहार हा कार्यक्रम, 1:40 आणि सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र, 1:45 आणि भावतारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल. 2:05 आणि आरोग्य व धनसंपदा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 2:10 आणि परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल. 2:15 आणि 2:30 आणि नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. हे होते आमचे या सभेचे उर्वरित कार्यक्रम.

श्रोतेहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.

आज आमची सायंकालीन प्रसारण सभा प्रारंभ होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 नादब्रह्म हा कार्यक्रम, 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर मी सहक्षेपित करू. 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम. 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 युवा भारती हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर मी सहक्षेपित करू. ही होती आमच्या आज प्रसारित विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: के लिए।
1: असं म्हणतात मृत्यूनंतर शरीर नश्वर होतं, पण आपल्या डोळ्यांतून एखाद्याचे जग पुन्हा उजळू शकते। कल्पना करा, ज्याच्या आयुष्यात अंधार आहे त्याला तुमच्या नेत्रदानामुळे पुन्हा आपल्या आईचा चेहरा दिसेल, निसर्गाचे सौंदर्य दिसेल, आपल्या माणसांचे चेहरे दिसतील। नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचे दान नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे महान कार्य आहे। नेत्रदानाबाबतचे गैरसमज दूर करूयात, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रतिज्ञा करूयात आणि कॉर्नियामुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी आपला हातभार लावूयात। राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर। चला तर आजच संकल्प करूयात, माझ्या जाण्यानंतरही माझ्या डोळ्यांनी कुणाचे तरी जग उजळू दे। नेत्रदान करा, दृष्टी द्या, कोणाच्या तरी आयुष्याला प्रकाश द्या। राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर।
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवं तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात केंद्र सरकारकडून भरीव वाढ। राज्य सरकारकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी। रक्षाबंधनाचा सण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वत्र उत्साहात साजरा। आणि भारताच्या वेलावन सेंथिकुमारनं पटकावलं बुडापेस्ट स्क्वॅश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद। भालाफेकपटू नीरज चोप्रा 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। शेतकऱ्यांच्या उन्नती

0: साठी नवं तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. शेती आणि शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडवण्यासाठी शेती पद्धतीत बदल, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर द्यावा लागेल. कृषी क्षेत्रातलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची आणखी महाविद्यालय आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करणं कठीण ठरतं, त्यामुळे शेतीत आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान आणणं हा महत्त्वाचा मार्ग असल्याचं त्यांनी नमूद केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने नाशिकमध्ये सुरू झालेल्या 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची गरज असल्याने कुंभ दूत उपक्रमाची ही सुरुवात करण्यात आली. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी काठमांडू आणि चीनमधल्या सागा इथं गेलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना सुरक्षितपणे राज्यात परत आणण्यासाठी केंद्र सरकार, नेपाळ आणि चीन सरकारच्या समन्वयाने आवश्यक कार्यवाही सुरू आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग संबंधित नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सातत्यानं संपर्कात असून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक मदत आणि मार्गदर्शन केलं जात आहे. बिहारमधल्या सीतामढी जिल्हा प्रशासनाने नेपाळ सीमेवरून महाराष्ट्रातल्या 106 यात्रेकरूंना सुरक्षितपणे सीतामढीला आणलं आहे. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधल्या सागा इथं अडकलेल्या राज्यातल्या 37 भाविकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर काठमांडूकडे सुरक्षित रवाना करण्यात आलं. राज्यात राबवण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाणांच्या वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानुसार यासंदर्भात काल केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यानुसार आता तूर, उडीद आणि मसूरसाठी बियाणे किमतीच्या 100% किंवा कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. तर हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी 75% किंवा कमाल 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहेत. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतरायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA कडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसह देशातल्या सार्वजनिक परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि इतर भागधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. 13 सप्टेंबरपर्यंत आपले अभिप्राय आणि सूचना 1800 180 4747 या टोल फ्री क्रमांकावर तसंच 91 78 27 04 28 30 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवता येईल.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: देशभरात काल रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध शाळा

0: आणि संस्थांमधल्या मुलांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत राखी पौर्णिमा साजरी केली. सांगली इथल्या शांतिनिकेतनमध्ये शिकत असलेल्या मुलींनी परिसरातील वृक्षांना राख्या बांधून पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा केला. छत्रपती संभाजीनगर इथं आमदार अंबादास दानवे यांनी दामिनी पथकातल्या पोलीस भगिनींसोबत राखी पौर्णिमा साजरी केली. लातूर इथं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीनं वृक्ष रक्षाबंधन उपक्रम राबवण्यात आला. झाडांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची शपथ यावेळी घेण्यात आली. आगामी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने मिश्र खतांचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत उपलब्ध होण्यास मदत होईल असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्यात व्यक्त केला. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषण सुरू करणार असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. अंतरवाली सराटी इथं 1000 अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान हे आंदोलन निर्णायक राहणार असून सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आवश्यक निर्णय तातडीनं घ्यावेत, अन्यथा मुंबईत मोर्चा काढण्यात येईल असं जरांगे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी काल ताडसोन्ना आणि पिंपळनेर इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेत शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्यापनाची गुणवत्ता आणि शाळांमधल्या भौतिक सुविधांबाबत रहमान यांनी माहिती घेतली. नांदेड जिल्ह्यात माहूरगडावर मातृ तीर्थकुंडात एका भाविकाचा बुडून मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड तालुक्यातला अनिकेत तुरक हा युवक नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी माहूर इथं आला होता. मातृ तीर्थकुंडात आंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो खोल गाळात रुतला गेल्यानं त्याला वाचवण्यात यश आलं नाही. बँकिंग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचा 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केलं. स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन आणि स्टाफ युनियनच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विविध बँकांमधले अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जुन्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचं अद्यवतीकरण करावं, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय द्यावा यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात राबवलेल्या या मोहिमेत काल 1130 दुचाकीस्वारांवर कारवाई करत 11,30,000 रुपयांचा दंड आकारला आहे. भारताच्या वेलावन सेंथिल कुमारनं पीएसए बुडापेस्ट स्क्वॅश ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याने यजमान हंगेरीच्या बालाज फार्क्सचा 3-0 असा पराभव केला. भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स इथं होणार आहे. नीरजने डायमंड लीगच्या 2 टप्प्यांमध्ये सहभाग घेतला. हवामान. राज्यात पुढील 3 दिवस सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवं तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात केंद्र सरकारकडून भरीव वाढ. राज्य सरकारकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. आणि भारताच्या वेलावन सेंथिकुमारनं पटकावलं बुडापेस्ट स्क्वॅश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद. भालाफेकपटू नीरज चोप्रा 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र सकाळचे 7:20 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिलखुलासच्या आजच्या भागात आपण सिकल सेल या आजाराविषयी आणखीन जाणून घेणार आहोत. सिकल सेल आजाराबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की हा आजार पूर्ण बरा होत नाही, पण आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीही या आजारात आता आली आहे. एकूणच या आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सरांना आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या आपल्या या तिसऱ्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण पुन्हा एकदा दुर्गम आणि आदिवासी भागाचा विचार करूया, कारण त्या भागात जास्त प्रमाणात आहे असं आपण म्हणालात. तर त्या ठिकाणी आपण काय नेमकी यंत्रणा राबवता आहात, कशी व्यवस्था आहे, कशी त्यांची काळजी?

0: सरांना आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या आपल्या या तिसऱ्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण पुन्हा एकदा दुर्गम आणि आदिवासी भागाचा विचार करूया, कारण त्या भागात जास्त प्रमाणात आहे असं आपण म्हणालात. तर त्या ठिकाणी आपण काय नेमकी यंत्रणा राबवता आहात, कशी व्यवस्था आहे, कशी त्यांची काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने एकूणच राज्यात हे काम सुरू आहे?
1: मॅडम, आदिवासी जो भाग आहे आमचा, आदिवासी जिल्हे जे आपण म्हणू, त्या ठिकाणी देखील आमची यंत्रणा आहे. उलट आमच्या आरोग्य संस्था तिथे जास्त असतात. मग आमच्याकडे आता उपकेंद्र आहे. उपकेंद्र स्तरावर आमच्याकडे आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आशा NMMBW आहेत, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती, टेस्टिंग, उपचार ह्या सुविधा आहेत. आपण मग त्याच्या वरचा स्तर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण त्या ठिकाणी, तिथे आपले मेडिकल ऑफिसर असतात, MBBS असतात, आयुर्वेदिक असतात, आणि त्या ठिकाणी बाकी पण स्टाफ असतो, आणि टेस्टिंगची सुविधा तिथे पण आहे. आणि रुग्णालयामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला सगळीकडेच आपल्याला टेस्टिंग आणि उपचाराची सोय आहे. यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं मगाशी आपल्याला त्याप्रमाणे पेनकिलर्स लागतात त्यांना, फोलिक ऍसिड एक आपण देतो, हायड्रोक्सिरिया नावाचं ड्रग आहे जे आपण त्या ठिकाणी ह्या रुग्णांना द्यावं लागतं, ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे की समुपदेशन, म्हणजे ह्या रुग्णाचं, त्याच्या नातेवाईकांचं, त्याच्या एकूणच फॅमिलीचं काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली जेव्हा मुलांमध्ये हे आढळून येतं, मग त्याचं पुढचं लाईफ आणि त्याचे त्याचं मॅरेज सुखकर व्हावं ह्या दृष्टीने त्याला हा आजार नसलेला असा, समजा एखादा सिकलसेल आजाराने बाधित रुग्ण असेल, त्याची पुढची पिढी निरोगी राहावी ह्या दृष्टीने पण आपण, म्हणजे आरोग्य विभाग काम करतं. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आमचे समुपदेशक जे आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. तर अशा प्रकारे एकूणच ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आमची ही यंत्रणा त्या ठिकाणी सजग आहे. औषधोपचार टेस्टिंगची फॅसिलिटी आदिवासी भागात पण सगळीकडे उपलब्ध आहे.
0: सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुमची ही सेवा सक्रिय आहे.
1: 21 जिल्हे आहेत मॅडम.
0: 21 जिल्ह्यांमध्ये. आता आपण थोडं सविस्तर या बाबतीत सांगूया की सिकल सेल झालेला व्यक्ती, त्याची तपासणी, त्याचे एकूणच त्याचे औषधोपचार हे कशा प्रकारे आपण पोहोचवतात, कशा प्रकारे चालतं?
1: आता म्हणजे प्रत्येक आमची यंत्रणा प्रत्येक गावागावामध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची. तर प्रत्येक व्हिलेजला आमचा त्या ठिकाणी स्टाफ आहे. तर त्यांच्या माध्यमातून जे आशा NMMBW आहे त्यांच्या गृहभेटी दिल्या जातात. आणि त्यांना म्हणजे टार्गेट असतं प्रत्येकाला, त्यांनी किती घरांना भेटी द्यायच्या आहेत. आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आमचे, ते देखील गृहभेटी देतात. साधारणतः एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला जे आदिवासी भागामध्ये, त्यांनी 10 घरांना दररोज भेटी द्यायच्या असतात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच आजारांबाबत त्या ठिकाणी घरामध्ये कोणी आजारी आहे का याची माहिती घेतली जाते. म्हणजे तिथे गर्भवती माता आहे का, त्या ठिकाणी नवीन मूल जन्माला आलं असेल त्याचं लसीकरण झालंय का, मलेरिया किंवा बाकी तापाचे काही रुग्ण आहेत का, जसं आपण आता हायपरटेन्शन, डायबिटीज आणि कॅन्सर ह्याचं पण स्क्रीनिंग आपण करतो, तर अशी सर्व माहिती एकंदरीत घेतली जाते. आणि हे करत असतानाच मग रक्तक्षय असेल, एखादी गर्भवती माता असेल तिला रक्तक्षय असेल, तर ते देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात येतं. त्यानुसार मग त्या गृहभेटीमध्येच त्यांना त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आमचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यांच्या माध्यमातून देखील अधिकची माहिती त्यांना दिली जाते. त्यांना ह्या आजाराबाबत डिटेल सांगितले जातात, टेस्टिंग कुठे करायचे याची माहिती दिली जाते, उपचार काय आहे याबाबत देखील त्यांना त्या ठिकाणी अवेअर केलं जातं. की जेणेकरून म्हणजे मुळात हे सगळे आरोग्य कर्मचारी आमचे जे टीम आहेत ते फील्ड पासून आहेत आणि शहरी भागात पण आहेत, फक्त ग्रामीण भागातच नाही शहरी भागात पण आहेत. आणि मग आशा जी आहे आमच्या, आशाताईचं मूळ काम काय आहे की अशा प्रकारचे रुग्ण शोधणे, त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करणे हे तिचं काम आहे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागामध्ये चाललेलं आहे. आणि याच्यासाठी आशांना त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे पण असतात की बाबा एखादं रुग्ण तिने संदर्भित केला उपकेंद्रामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, रुग्णालयामध्ये, तर तिला त्या ठिकाणी काही तिला मानधन त्याच्यात दिलं जातं.
0: अच्छा, आशांना मानधन काही प्रमाणात दिलं जातं, खूपच छान आहे हे. आता ही जी तपासणी आहे किंवा हे औषधोपचार आहे, एकूणच उपचार दरवेळेस त्यांना घ्यावे लागतात, मेडिसिन्स त्यांना लागत असतील, तर तपासणी मोफत आहे, बाकीचा पुढचा उपचार हे कशा पद्धतीने, आर्थिक कसं आहे हे सर?
1: महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत, बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत.

0: केंद्राचं देखील या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनुदान आहे आणि NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राबवण्यात येतो.
1: अच्छा, आता एकूणच आपण संपूर्ण जनजागृती करता आहात. आपण म्हणाला देखील की 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी हा तुमचा कालावधी खूप वेगाने जनजागृती करण्याचा आहे. तर असं करत असताना हा आजार रोखण्यासाठी आपल्याला काय वाटतं की सर्वात प्रभावी उपाय हाच आहे?
0: या ठिकाणी निश्चितपणे आमचं जे IEC ब्युरोच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडिया कॅम्पेनवर खूप त्याच्यामध्ये भर दिलेला आहे. आज आपल्याला आपण जर बघितलं तर आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, अगदी ग्रामीण भागात सुद्धा. तरुण पिढी तर अगदी म्हणजे सोशल मीडियावर आहेच आहे. तर त्या ठिकाणी मग तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, तर ह्या माध्यमातून देखील तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून घराघरामध्ये आमच्या विविध ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत किंवा ह्या अशा प्रकारच्या आजारांबाबत जनजागृती पोहोचावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं, शाळांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी आमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम आहे, ज्या ठिकाणी आम्ही शाळांमधले जे टीचर्स असतात, मुख्याध्यापक आणि शिक्षक, तर एक टार्गेट आहे त्याच्यामध्ये की एक पुरुष आणि एक स्त्री शिक्षक यांना आम्ही प्रशिक्षित करतो. विविध आजारांबाबत त्यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती देतो आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमधल्या मुलांना अधिकची माहिती विविध आजारांबद्दल, विविध योजनांबद्दल शासनाच्या आरोग्य विभागातल्या ही मिळावी. आणि हे हेल्थ अँबॅसेडर्स आम्ही क्रिएट करतोय की ह्या मुलांच्या माध्यमातून मग घराघरापर्यंत संदेश पोहोचावा. कारण आपल्याला माहिती आहे की आजचं हे तरुण मुलं असतील किंवा हे तरुण पिढी असेल, हे आपल्या भारताचं भविष्य आहे. तर यांना, यांच्यामध्ये जर जितका आपण अवेअरनेस निर्माण करू तर निश्चितपणे त्याचा फायदा पुढच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि एकूणच आपले इंडिकेटर्स म्हणजे हेल्थ इंडिकेटर्स आपण जे म्हणतो ते चांगले होण्यासाठी मग त्याचा फायदा होईल.
1: नक्कीच. आता म्हणजे जनजागृती मोहीम जी राबवली जाते तिचा फायदा होतोय असं आपल्याला वाटतं का? त्यामुळे नियंत्रण करता येतंय असं आपल्याला वाटतंय?
0: नक्कीच नक्कीच मॅडम, त्यामध्ये खूप म्हणजे जनजागृतीचा त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम असो, म्हणजे आता सिकल सेल बद्दल आपण बोलतोय, पण कुठलाही शासकीय कार्यक्रम असो ज्या ठिकाणी आपण आजारांबाबत माहिती देणे किंवा त्याच्या सोयी सुविधा कुठे उपचार उपलब्ध आहेत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी IEC किंवा जनजागृतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे.
1: शासनाचं नेहमीच एक लक्ष राहिलेलं आहे की ते शाश्वत असावं. मग ते तुमचे दीर्घकालीन जे उपचार आहेत किंवा उपाययोजना आहेत त्या शाश्वत असतील यासाठी काही नियोजन आपण करता आहात का?
0: हो, एक चांगली योजना राबून सर्व नागरिकांचं जे सुटलेले आहे, ज्यांचं टेस्टिंग राहिलेले आहे किंवा काही नवजात असतील त्यांचं टेस्टिंग करून त्यांना त्या ठिकाणी उपचाराखाली आणणं हा एक मोठा म्हणजे एक मैलाचा दगड आहे असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला त्यामध्ये हे नवीन रुग्ण भेटणार, त्यांना उपचार भेटणार, त्यांचं आपण काउन्सिलिंग करणार, त्यामुळे ह्या आजाराला प्रतिबंध करण्याची एक मोठी स्टेप आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुढची पिढी जी आहे त्या भागामध्ये, त्या त्या भाग जिथे हे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये, तिथे पुढची पिढी घडताना किंवा पुढची जी अपत्य आहेत ती ही सिकल सेल बाधित असूच नये हा शासनाचा मानस आहे आणि त्याची ही पहिली पायरी आहे. पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे सिकल सेल टेस्टिंग हे नियमितपणे आमच्या विभागात सुरूच आहे.
1: सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही जी काही आपली संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यात थोडी नक्कीच यातनं मदत होईल. तर सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना जी आहे त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग असणं आणि तो घ्यावा हे किती महत्वाचं वाटतंय आणि त्यासाठी आपण जाता जाता सगळ्यांना काय सांगणार आहात?
0: निश्चितपणे या ठिकाणी आता ह्याला नाव सुद्धा आम्ही खूप म्हणजे साजेसं नाव दिलंय, आरोग्य विभाग अरुणोदय.
1: वा.
0: आणि त्या माध्यमातून मी सर्वांना, नागरिकांना आवाहन करेल ज्यांना कोणाला शंका असेल, लक्षणं असतील अशा प्रकारची सिकल सेल आजाराची, तर त्या ठिकाणी आपण जरूर आपण जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा.
1: श्रोते हो, गेल्या भागांमध्ये आपण सिकल सेल या आजाराविषयी सविस्तर चर्चा केली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली, तपासणी ही सिकल सेल आजाराची गुरुकिल्ली आहे, मुक्तीची गुरुकिल्ली आहे. लग्नापूर्वी तपासणी करणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे येणाऱ्या पिढींचं आरोग्य

सुरक्षित राहील आणि हा संदेश घराघरात जाणंही काळाची गरज आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि श्रोत्यांनाही उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, सिकेलसेल मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: I'm here.
1: ताई तुला नाही झाला? मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस?
1: बाबा थांबा, मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
0: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
2: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
3: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
0: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
4: स्टुडिओ प्रसारित करत आहोत भावगीतावर आधारित कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरत लायकात सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरामध्ये ही गीतरचना.

सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुरामध्ये प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते श्रीधर फडके.

सुरेश फडकर यांच्या स्वरामध्ये नितीन आखवे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते श्रीधर फडके. आणि या गीतरचनेबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात पडलेल्यांची संख्या 579. भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिल कुमारनं पटकावलं. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर, साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. साखर वेळेवर बाजारात पोहोचावी यासाठी सरकार पुढील महिन्यापासून नवी वितरण प्रणाली सुरू करणार. त्यानुसार सध्याच्या मासिक कोटा पद्धती दर 15 दिवसांनी साखरेचं वितरण केलं जाईल. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताश्कंदला भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते द्विपक्षीय महत्वाच्या विविध मुद्द्यांवर देखील चर्चा करतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या

कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील प्रसारित केलं जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तामिळनाडू, कर्नाटक, केरळम आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूतील इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूमधल्या विधानसौध इथं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. केरळमधल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्तानं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढवत आहेत असं नमूद करत सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरातील मृतांची संख्या 589 पोहोचली आहे तर 1924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 101 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भारताकडून नेपाळला आणखी मदत देण्यात आली आहे. काल संध्याकाळी 10 टन मदत सामग्री घेऊन जाणारं तिसरं विमान काठमांडूकडे रवाना झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री DS जयशंकर यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. नेपाळमधून नवी दिल्लीत सुखरूप परतलेल्या तामिळनाडूतील 21 यात्रेकरूंच्या गटाची जयशंकर यांनी काल भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयात सरकारनं 24 तास कार्यरत असणारा एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. काठमांडू आणि बीजिंग इथल्या भारतीय दूतावासांनीही 24 तास कार्यरत राहणाऱ्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या 84 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 4000 अधिक उमेदवार ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत तर इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पुनर्परीक्षा येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला होणार असून त्यासाठी उमेदवारांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही असं UGC जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं अमेरिकेकडून जेव्हलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे. भविष्यात भारतात या क्षेपणास्त्रांची संयुक्त निर्मिती करण्याच्या दिशेनं उभय देश काम करत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकत्रितपणे काम करण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील तेल कराराची घोषणा केली आहे. या करारामुळे अमेरिकेला 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळेल. हा करार अमेरिकन करदात्यांवर कोणताही भार न टाकता करण्यात आला असून यामुळे अमेरिकेचा एकूण तेलसाठा दुप्पट होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या तेल पुरवठ्यात होणाऱ्या या मोठ्या वाढीमुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमती कमी होतील आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणेच्या मार्गावर येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी 100% जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणारा मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील सुमारे 48 किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यासाठी
334 एकरहून जास्त

0: ची जमीन सीमा सुरक्षा बल अर्थात बीएसएफला देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्तीसंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची विविध कामं वेगात सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं सांगत भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज महिला टी ट्वेंटी आशिया करंडक 2026 मधील ब गटातील सामन्यात श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता सुरू होईल. अ गटात काल रात्री झालेल्या सामन्यात थायलंडनं हाँगकाँगचा 6 धावांनी पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा या स्पर्धेतला पहिला सामना उद्या थायलंड विरुद्ध होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरीतील पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं यजमान देशाच्या बालास फार्क्सचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सेंथिलकुमारनं या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जागतिक क्रमावरील 18व्या क्रमांकाच्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या एएन ओएनजी याचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत त्यानं भारताच्याच वीर चोत्राणीवर 3-2 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. हवामान विभागानं ओडिशात येत्या 2 ते 3 दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. समुद्र खवळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्येकडील भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिलकुमारनं पटकावलं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी गझलांवर आधारित कार्यक्रम मेहराब. मेहराब या कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला ऐकूयात हरिहरन यांनी गायलेली ही गझल.

गुलाम अली यांच्या स्वरामध्ये मोमीन खान मोमीन यांची गझल आपण ऐकलीत. संगीतकार होते उस्ताद बरकत अली खान. श्रोते आपण ऐकत आहात हिंदी गझलावर आधारित कार्यक्रम मेहराब.

अलक याग्निक यांच्या स्वरामध्ये सय्यद राही यांची गझल आपण ऐकलीत आणि श्रोतेहो याबरोबरच मेहराब हा हिंदी गझलांवर आधारित कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कुमार सानू अलकायकनिक आणि सहकाऱ्यांच्या सुरामध्ये कुरुक्षेत्र या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती देव कोहली यांची, संगीतकार होते हिमेश रेशमिया.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.

कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या सुरामध्ये कहो ना प्यार हे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती सावन कुमार टाक यांची, संगीतकार होते राजेश रोशन.

0: अलिशा चेन्नई, शंकर महादेवन आणि जावेद अली यांच्या स्वरामध्ये बंटी और बबली या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आणि श्रोतेहो, याबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूयात एक जाहिरात.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतेहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कविता कृष्णमूर्ती यांच्या सुरामध्ये ही गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शाहीर दामोदर विटावकर यांच्या सुरामध्ये ही गीतरचना.

नाट्यगीत आपण ऐकलेत. श्रोते, आपण ऐकत आहात मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये. यानंतर ऐकूयात कोळी गीत.

कोळीगीत आपण ऐकलेत आणि श्रोतो याबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतो सकाळचे 10:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत आज ऐकूयात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीतं. गीतरचना आहे समीर यांच्या, संगीतकार आहेत नदीम श्रवण. ऐकूयात सुरुवातीची रचना.

अलका याग्निक यांच्या सुरामध्ये ही गीतरचना आपण ऐकलीत. श्रोतो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म पे गीत या कार्यक्रमांतर्गत राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीतं.

0: Joker.
1: उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या इगल स्वरामध्ये समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत.

उदित नारायण अलकायगिनिक आणि सपना अवस्थी यांच्या सुरामध्ये समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत आणि श्रुतो याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीत आपण ऐकलीत. गीतरचना होती या समीर यांच्या, तर संगीतकार होते नदीम श्रवण. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. शुद्ध सकाळचे 9:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गात रे हे मिरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना दिलीप वाकळेचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार. श्रोते, आज 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन. हा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्यांना हॉकीचा जादूगार म्हणतात. मेजर ध्यानचंद यांनी लष्करातही देशसेवा केली आणि हॉकी या खेळामध्ये देशाचे नावलौकिकही केले. त्यांच्या कर्तृत्वाला आजच्या दिनी मानवंदना.

श्रोतेहो, मेजर ध्यानचंद यांना भारतीय हॉकीतील महान खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांच्या खेळातील कौशल्यामुळे त्यांना हॉकीचा जादूगार असे म्हटले जाते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 अधिक गोल करणाऱ्या ध्यानचंद यांना सरकारने 1956 पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहे. त्यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारही आता त्यांच्याच नावाने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो. क्रीडा दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. खेळ हा केवळ पदक जिंकण्यासाठीच नसतो, खेळ म्हणजे उत्तम आरोग्य, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाची शाळा आहे.

श्रोत्यो, आजच्या काळात मोबाईल, टी व्ही आणि संगणकाच्या वाढत्या वापरामुळे मैदानी खेळाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. रोज थोडा वेळ धावणे, चालणे, सायकलिंग करणे आणि एखादा खेळ खेळणे आपल्याला दैनंदिन जीवनात उत्साह निर्माण करू शकतो आणि म्हणूनच मला असे वाटते, मैदानावर घाम गाळा आणि यशाची नवी वाट चोखाळा.

श्रोतो, या गीतातील संदेश अगदी स्पष्ट आहे. प्रयत्न करत रहा आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जा. खेळ आपल्याला संभावना हे शिकवतो. क्रिकेट असो, हॉकी असो, कबड्डी असो, फुटबॉल असो किंवा वैयक्तिक खेळ असो, प्रत्येक खेळाडूला सराव, शिस्त आणि सातत्याची गरज असते.

श्रोतो, यशस्वी खेळाडू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय? तर प्रतिभा महत्त्वाची आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे आहेत मेहनत, नियमित सराव, शिस्त आणि आत्मविश्वास. पराभव झाला तर पराभव म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या विजयासाठी मिळालेला अनुभव आहे.

श्रोतेहो, आपल्या घरातील मुलांना आणि तरुणांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देऊया. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण एकाग्रता, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते. आजच्या ह्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही वेळ शरीरासाठी देऊया. एखादा खेळ खेळूया, निरोगी राहूया आणि इतरांनाही खेळासाठी प्रोत्साहन करूया.

श्रुतो खेळा जिंका, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे खेळातून शिकत रहा. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन आणि सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रुतो, मी आपला मित्र दिलीप वाकळे आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गातं रे हे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते सकाळच्या 11 वाजता येत ऐकूयात काही जाहिराती.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व विश्वासाची वाट विकासाची.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
4: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
5: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
6: श्रोते हो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: रामचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे आणि ठीक 11:05 स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम। फोनवरती संवाद साधला आहे निरुपमा धामणगावकर यांनी। गीत संकलन आहे वंदना सरपाते, निर्मिती सहाय्य शिवकुमार स्वामी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी।

0: नमस्कार श्रोते हो, स्वरलहरी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमामध्ये आपल्याशी फोनवर संवाद साधणार आहेत निरुपमा धामणगावकर। कार्यक्रमांची गीतं आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत वंदना आठवले आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळे। चला तर मग श्रोते हो, थोडाही वेळ न घालवता सुरुवात करूयात कार्यक्रमाला आणि घेऊयात पहिला फोन।
1: हॅलो
0: हॅलो, नमस्कार।
1: नमस्कार,
0: स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये। कोण बोलता आपण?
1: झालाजी शिंदे बोलतो मॅडम।
0: अच्छा, काय करता आपण शिंदेजी?
1: काय नाही मॅडम, किराणा दुकान चालतो।
0: अच्छा, कार्यक्रम पण ऐकता?
1: कार्यक्रम ऐकतो मॅडम, एफएम बँड 102 वर।
0: आज कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आपल्याला?
1: बरं, टाकून द्या मॅडम मराठी कोणतं
0: कोणतंही चालेल आमच्या आवडीचं।
1: हो हो,
0: ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्ते.
1: नमस्कार. धन्यवाद.
0: स्वरलहरी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: माझं नाव बळीराम मारुती लाड, लालकंदारी पशुपालक व शेतकरी.
0: शेती करता आपण?
1: हो, शेती करतो.
0: अच्छा, यावेळेस काय काय पीक आहे मग शेतीमध्ये?
1: सर, मॅडम, माझ्याकडे आता शेतीमध्ये 2 एकर हळद, 4 एकर सोयाबीन आणि 3 एकर कापूस असे शेतावर पिकं आहेत.
0: अच्छा, मग पाऊस पाणी
1: यावर्षी पीक खूप जोरदार आलेत, पण या साधारणतः 20-25 दिवसात पावसानं उघाड झाप मारली. तर सर्व मलाच म्हणून नाही, पण सर्व शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे आणि पिकं सध्या पावसावर अवलंबून आहेत.
0: पण सध्या काय अवस्था आहे मग पिकांची?
1: सध्या आता आमच्याकडे ऊन पडते आणि उन्हापासून पिका थोडे सुकतात.
0: म्हणजे अजून
1: या
0: एक पाऊस हवाय, एक दोन पाऊस हवेत.
1: हा, ह्या साधारणतः 2 दिवसात जरी पाऊस चांगला झाला तरी शेतकऱ्याची खूप पिकं चांगल्या प्रकारे येणार.
0: म्हणजे शेतकऱ्यांचा थोडाफार फायदा होईल.
1: आणि म्हणजे कसं, शेतकऱ्यांचं जीवनच पूर्ण सुगीवर असते.
0: हो हो
1: शेतातल्या पिकावर.
0: खरे. बरं, श्रावण महिना सुरू आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: श्रावण महिना म्हणजे आता एक श्रावण महिना आहे शेतकऱ्याचा, जेणेकरून सगळ्याचा उपवासाचा महिना आहे. याच महिन्यामध्ये कृष्णाचा जन्म पण झालेला आहे.
0: गोकुळाष्टमी आहेच या महिन्यात.
1: सगळ्या शेतीमध्ये एक सुंदर असं पिकातून एक चांगलं निर्माण झालेलं असते, रस्य निर्माण झालेलं असते.
0: मग आता आज कार्यक्रमामध्ये कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला?
1: हा, मला कार्यक्रमाच्या माध्यमातून आज विचारायची आहे की मला परिचय पंक.
0: तेव्हा नक्की ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत. आपण आम्हाला फोन केला, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, थँक्यू.

0: हॅलो,
1: नमस्कार।
0: नमस्ते.
1: सचिन बोलतोय नांदेडवरून।
0: नांदेडवरून सचिनजी, स्वागत आहे आपलं स्वरलहरी कार्यक्रमामध्ये. सचिनजी, आपला पहिल्यांदा फोन लागलेला आहे का स्वरलहरीमध्ये?
1: हा, पहिल्यांदा लागलाय। मी शिक्षक आहे। नेहमी ऐकतो आपले कार्यक्रम।
0: अच्छा, कोणते कार्यक्रम ऐकत असता आपण?
1: जाता रहे मेरा दिल, हा जो आहे तो छान आवडतो मला। त्यातले जे विषय असतात ते विषय खूपच व्यवस्थित असतात।
0: आणि कार्यक्रमातही आज आपला पहिल्यांदा फोन लागलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन
1: आपलं। प्रयत्न केले पण लागले नाही, यावेळेस लागलाय।
0: म्हणजे आजचा दिवस लकी ठरला आपल्यासाठी।
1: लकी ठरला।
0: आणि आता सचिनजी, श्रावण महिना आहे, याबद्दल काही सांगू शकाल आपण?
1: हो, पवित्र महिना चालूच आहे। इकडे भक्तिमय वातावरण आहे। उपवास, तपास, पूजा, अर्चा,
0: उपवास भरपूर असतात या महिन्यात।
1: सणांची मांदियाळी सुरू झाली, प्रसन्न वातावरण सगळीकडे असते।
0: अगदी खरे, श्रावण महिना म्हटलं की एकदम भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण असतं।
1: प्रसन्न वातावरण असते आणि छान वाटतं। त्यातल्या तर संगीत सोबत असेल, गीत असतील, संगीत असेल तर आणखी छान वाटतं।
0: अगदी खरे, त्यातून या महिन्यातच पाऊसही भरपूर प्रमाणात असतो।
1: पाऊसही, वातावरण छान असतं सगळीकडे, निसर्ग हिरवा, आनंदी आनंद,
0: आनंदी आनंद। गाणे ऐकता आपण
1: भरपूर?
0: अच्छा, कोणती गाणी आवडतात, जुनी की नवी?
1: जुनी, 90s की? जुनी जास्त आवडतात।
0: जुनी जास्त? 90s ची तर गाणी सर्वत्र सगळ्यात जास्त ऐकली जातात।
1: हो, पण आनंद जुन्या गाण्यांमध्ये आनंद जास्त मिळतो।
0: खूप मराठी गाणी पण ऐकता?
1: मराठी, हो, मराठी गाण्यांपासून आवड सुरुवात झाली गाणे ऐकायची। अरुंधतींची, सुरेश वाडकरांची मराठी काही गजला आहेत, त्याही भरपूर चांगल्या आहेत।
0: अच्छा, म्हणजे नोकरी करत करत तुम्ही आपली गाण्यांची आवडही छान जपता।
1: छंद पण जोपासतो आणि गातो पण।
0: अरे वा, गाता पण आपण?
1: हा, गातो पण। कुठल्या आवाजात एवढं आनंद म्हणून, स्वानंद म्हणून?
0: नाही नाही, खरंय। आणि आपल्या आनंदासाठी

0: आपण गायलं पाहिजे, दुसऱ्या कोणासाठी न
1: हाँ
0: गाता आपला आनंद
1: तेच
0: आपल्याला
1: तेच
0: मिळवता आला
1: तेच
0: पाहिजे.
1: तेच आहे तेच आहे तेच आहे ते छंद आहे. आणि रेडिओ पण ऐकतो. आजकाल हे कसं ऐकायला भेटतं तर रेडिओवरच व्यवस्थित आणि छान गाणी ऐकायला मिळतात
0: अगदी खरे,
1: जुने
0: जुन्यातलं
1: याच्यात.
0: जुनं गाणं आम्ही आपल्याला ऐकवत
1: हा
0: असतो.
1: आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असं ऐकायला मिळतच नाही कधी. फक्त आता रेडिओ आहे जे हे पुढे त्याचा चालू आहे.
0: खरे खरे. आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकण्याची इच्छा आहे आपली?
1: आज मला ऐकायचे ते गंध फुलांचा गेला सांगून.
0: अरे वा, खूप
1: सुरेश
0: सुंदर गाणं आहे.
1: वाडकरांचं छान गाणं आहे ते. आवडतं मस्त ते.
0: नक्की नक्की आम्ही आपल्याला आपल्या आवडीचं हे गाणं नक्की ऐकवणार आहोत, कारण आपला पहिल्यांदा फोन लागला आहे आणि
1: हो
0: यामध्ये सांगितलेलं हे गाणं आम्ही आपल्याला नक्की ऐकवत आहोत. आपण
1: धन्यवाद.
0: आकाशवाणीत फोन केला, आमच्याशी छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो। हाँ
0: हेलो
1: मैडम, हेलो हेलो, आकाशवाणी।
0: हेलो, स्वर लहरी कार्यक्रम। कौन
1: हाँ सर, मला गाने का सर मराठी गाना।
0: बोलता आपण?
1: सैयद
0: हाँ बोला, स्वागत है आपलं कार्यक्रमामध्ये। काय करता आपण?
1: आपण बघा मॅडम, मी अंध आहे, शिक्षण वगैरे झाले माझं थोडंफार।
0: अच्छा, कार्यक्रम
1: आणि
0: ऐकता नेहमी?
1: हो मॅडम,
0: अच्छा, फोन इन कार्यक्रम ऐकता?
1: कार्यक्रम, त्यानंतर उर्दू समाचार।
0: अच्छा,
1: हाँ
0: कार्यक्रमात
1: सर मला
0: नेहमी
1: ऐकता।
0: फोन करत असता आपण?
1: हाँ नाही, मी फोन तर नाही करत मी, पण कार्यक्रम ऐकतो मी।
0: अच्छा, आज कार्यक्रमात कोणतं गीत
1: ते
0: ऐकायचंय?
1: आज मला राम राम गंगाराम।
0: राम राम गंगाराम मधलं कोणतं गीत ऐकायचंय?
1: हो, त्याच्यातलं कुठलं देता का?
0: कोणतंही चालेल,
1: हो
0: ठीक आहे, ऐकूयात आपल्या आवडीचं गीत। आपण कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद।
1: हो बेटा, हो।

0: हॅलो.
1: हॅलो, परभणी आकाशवाणी.
0: हो, आकाशवाणी परभणी स्वरलहरी कार्यक्रम आहे. स्वागत आहे
1: हाँ,
0: आपलं कार्यक्रमामध्ये. कोण बोलता आपण?
1: मी मीनाक्षी पालवे बोलते मॅडम, परभणी इथून.
0: स्वागत आहे आपलं मीनाक्षीजी कार्यक्रमामध्ये. पहिल्यांदा फोन लागलाय आपला.
1: हो, पहिल्यांदाच लावलाय.
0: अरे वा, किती छान. अभिनंदन तुमचं.
1: थँक यू.
0: काय करता मीनाक्षीजी आपण?
1: मी गृहिणी आहे मॅडम.
0: गृहिणी आहे. श्रावण महिना आणि गृहिणीचा खूप छान संबंध असतो, नाही का?
1: हो,
0: हां.
1: महिना गृहिणीच्या मागे भरपूर कामे असतात. तसे देवांचे पण श्रावण सोमवार हे पूजा आहे, धार्मिक कार्यक्रम, परत
0: धार्मिक.
1: सण, पंचमी, रक्षाबंधन.
0: हो, उपास भरपूर असतात या महिन्यात.
1: हो, उपवास असतात.
0: हो, आत्ताच रक्षाबंधन पार पडला. तर
1: हो.
0: काय मग, भाऊ तुमच्याकडे येतो की तुम्ही भावाकडे जाता?
1: मी जात असते भावाकडे, कारण आईचं बोलावणं असतं, आई ये ये म्हणून मग आईकडे जावं लागते.
0: खरे खरे, एक वेगळंच नातं असतं बहीण भावाचं, नाही का? अजून काय श्रावण महिन्याबद्दल बोलायला पण?
1: श्रावण महिन्यामध्ये कसं सगळीकडे पाऊस हे पडून गेलेला असतो, त्यामुळे हे शेतामध्ये हे जिकडे पाहिल तिकडं जणू जमिनी ना हिरवा गालीच्याच पांघरलेला असते, असं हे अंथरलेला असते, असं हे दिसतंय सगळीकडं.
0: अगदी खरं.
1: आणि श्रावण मासी हर्ष उल्हास असं खूप मनाला असं हिरवगार भरभरून वाटतंय, खूप आनंददायी असतो श्रावण महिना.
0: अगदी खरे, अगदी खरे. मीनाक्षीजी कुठून बोलताय आपण?
1: मी परभणीहून बोलते मॅडम,
0: अच्छा, इथेच
1: जिंतूर
0: असता
1: गाव.
0: आपण. रेडिओ ऐकत असता?
1: हो, ऐकते मी कार्यक्रम सगळे आकाशवाणीचे, खूप सुंदर कार्यक्रम असतात मॅडम. हो, माहिती पर पण असते शेतकऱ्यांसाठी, हे गृहिणींसाठी, सौंदर्य टीव्ही, खूप खूप छान छान कार्यक्रम असतात तुमचे.
0: धन्यवाद.
1: आणि सर्व आकाशवाणीचे आपण सदस्यांचे खूप खूप आभार आहे की आम्हाला आजच्या मोबाईलच्या कम्प्युटरच्या युगामध्ये आकाशवाणी कसं आहे, रेडिओ चालू ठेवला आम्ही काम करत करत ऐकू शकतो,
0: हो
1: त्याच्यामुळे
0: हो
1: खूप सुंदर कार्यक्रम असते. तुम्ही खूप मेहनत घेता सगळेजण.
0: धन्यवाद. पण तुमच्यासारखे छान श्रोते असल्यामुळे आम्हाला अजून उत्साह येतो की आम्ही खूप छान कार्यक्रम करावे, आपल्यापर्यंत पोहोचवावे.
1: हो.
0: गाणे ऐकत असता?
1: हो, ऐकते मी मॅडम.
0: गाण्याची आवड आहे.
1: हो, आहे आहे.
0: तर जुनी गाणी आई जास्त ऐकता की नवी गाणी जास्त ऐकता?
1: हो, जुनी मध्यम ह्याची, आता नवीन ह्याची आपल्या वयानुसार नाही, पण हा जुनी गाणी ऐकायला छान संगीत असते, त्याच्यामुळे छान वाटते.
0: मराठीतलं आज कुठलं गीत ऐकायचंय आपल्याला कार्यक्रमामध्ये?
1: श्रावण म्हणजे पावसाच्या ह्याच्यावर कोणतं, हिरवा निसर्ग हा जीवन सफर करा गमती.
0: अच्छा अच्छा, नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गीत ऐकायचंय. हिरवा निसर्ग हा भवतीने,
1: हा जीवन सफर करा
0: मस्तीने,
1: मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद गारे.
0: अरे वा, खूप सुंदर, खूप सुंदर गीत श्रावण महिन्यानिमित्त तुम्ही निवडले आहे. तेव्हा ऐकूयात आपल्या आवडीचं हे छानसं गीत. तुम्ही आकाशवाणीत फोन केला, आमच्याशी छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, आपलेही खूप खूप धन्यवाद,
0: धन्यवाद.
1: आम्हाला बोलण्याची संधी दिली, आमच्या आवडीचं गाणं ऐकवायला मिळालं. खूप खूप धन्यवाद आकाशवाणीचे आपले.

0: हॅलो
1: हेलो,
0: हॅलो, नमस्ते.
1: नमस्ते. धन्यवाद.
0: स्वरलहरी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. कोण बोलता आपण?
1: मी मानवतवरून बोलते, कीर्ती दत्तात्रय सरला कत्रोवर.
0: स्वागत आहे आपलं कीर्तीजी कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद. आपले
0: याआधी कधी फोन केलेला आहे आपण कार्यक्रमामध्ये?
1: नाही नाही, फर्स्ट टाइमच करायचा
0: पहिल्यांदी.
1: चान्स
0: आज
1: भेटला.
0: बरेच फोन पहिल्यांदी आलेले आहेत कार्यक्रमामध्ये.
1: हो,
0: काय करता आपण?
1: माझं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे
0: अच्छा,
1: मानवतला. हाँ
0: मानवत इथे.
1: हाँ हाँ
0: अच्छा, या व्यतिरिक्त काही करता आपण?
1: हो, थोडंफार समाज कार्य करते.
0: अच्छा, अरे
1: थोडी
0: वा, खूप
1: आवड आहे
0: छान
1: समाज
0: कार्य आहे.
1: कार्याची. हो, धन्यवाद.

0: धन्यवाद.
1: कधी मग
0: आणि
1: या सर्व व्यापामध्ये गाणी वगैरे ऐकता की नाही?
0: हो, ऐकते. जुनी गाणी खूप आवडतात.
1: अच्छा,
0: मैत्रीबद्दलचे, दोस्तींवरले जास्त आवडतात, जुनी
1: अरे
0: गाणी
1: वा,
0: आवडतात.
1: मैत्रीवरचे. मैत्रीविषयी काही
0: हो,
1: बोलू शकाल आपण?
0: मैत्रीविषयी बोलायचं. दोन,
1: तसं तर मैत्रीविषयी आपण 2 मिनिटात काहीही बोलू शकत नाही.
0: हा तेच ना, तेच. मैत्री ह्या माझ्यासाठी मिठासारख्या आहेत,
1: बरोबर.
0: आहे की नाही? म्हणजे आपण जेवणामध्ये मीठ कमी असलं तर कसं, बिलकुल कोणीच जेवणार नाही ना.
1: कोणीच जीवू शकत नाही.
0: हा, आणि
1: खरंच
0: कसं एकदम परफेक्ट पाहिजे. म्हणून माझ्या जीवनात माझ्या मैत्रिणी एकदम मिठासारख्या परफेक्ट आहेत.
1: अगदी खरंय. म्हणजे अशा नात्यांपेक्षा जास्त मैत्रीचं नातं हे सगळ्यात मोठं ठरतं,
0: हा
1: नाही का?
0: हा हा बरोबर, अगदी बरोबर, आहे की नाही? तिचं हसू माझं हसू, मैत्री आमची खास,
1: खास.
0: मनानं जपलेली नाती खूपच खास आणि खरी असतात.
1: अगदी खरंय. म्हणजे आपण इतर कोणाजवळ जे व्यक्त होऊ शकत नाही ते आपल्या मैत्रीत आपण व्यक्त होऊ शकतो,
0: हा
1: मैत्रिणींकडे.
0: बरोबर बरोबर, हो बरोबर.
1: तुमच्याही भरपूर
0: तेच
1: मैत्रिणी
0: ना,
1: असतील.
0: खूप जास्त आहेत, खूप
1: मैत्रिणी
0: जास्त
1: असायलाच हव्या.
0: मैत्रिणी आहेत. हो, खूप जास्त मैत्रिणी आहेत आणि फ्रेंड्स आहेत, मित्र
1: अच्छा.
0: पण भरपूर आहेत.
1: मग आज कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायची इच्छा आहे आपली?
0: माझ्या खास सर्व भावांसाठी एखादं छान रक्षाबंधनचं,
1: रक्षाबंधनचं गीत.
0: सर्व भावांसाठी, माझ्या मित्रांसाठी, आणि जे सगळ्यात महत्वाचे सीमेवरील आपले रक्षण करतात त्या जवानांसाठी,
1: अच्छा,
0: की नाही?
1: किती छान
0: बीएसएफ
1: ना.
0: जवान असतील, दुसरे कुठले जवान आहेत आपले, जे की आता इतके संकट चालू येतं तरी पण आपण सुरक्षित आहोत फक्त त्या
1: त्यांच्यामुळे.
0: आपल्या बंधूंमुळे.
1: अगदी खरंय, अगदी खरंय.
0: त्या
1: सीमेवर
0: सर्व
1: आज ते डोळ्यात
0: बंधूंसाठी.
1: तेल घालून रक्षण करतात म्हणून आपण आज इकडे
0: हा
1: सुरक्षित आहोत.
0: हा होता, हो. त्यांच्यासाठी तर एखादं छान गाणं.
1: छान, चालेल चालेल. आपण मग आपल्या सीमेवरील रक्षण करणाऱ्या आपल्या त्या सैनिकांसाठी हे छानसं गीत ऐकूयात. आपण आकाशवाणीत फोन केला, आमच्याशी छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: खूप धन्यवाद आपले पण, आपण एवढं छान आम्हाला रिस्पॉन्स दिला.
1: धन्यवाद. आता ऐकूयात आपल्या आवडीचं गीत आणि तुमच्या सर्व मैत्रिणींसहित ऐकूयात आपण हे गीत.
0: यस यस यस, त्यात तुम्ही पण आता एक खास झाल्यात.
1: नक्की नक्की, आम्ही तर तुम्हा सर्वांचे मित्रमैत्रीण आहोतच.
2: भारतीय नागरिकाचा

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्ते.
1: नमस्कार. स्वर लहरी कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
0: हो,
1: कोण बोलता आपण?
0: मोना शिवाजी झरीन बोलायला झरी.
1: झरीहून. अच्छा, स्वागत आहे आपलं कार्यक्रमात. काय करता आपण?
0: काय शेती करतो आम्ही.
1: शेती करता. अच्छा, मग यावेळेस
0: हो,
1: पाऊस कसा आहे तिकडे?
0: इकडे काय पाऊस नाही मॅडम. इकडे
1: नाही का? शेतात मग पीक कसं आहे सध्या?
0: शेतात पीक आहे, सुकून चालले पीक. आता काय करतो, पाऊस पडेल झाला.
1: कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं?
0: हो, बहीण भावाचं चालू ना ते. हा, ते टाकून द्या.
1: अच्छा, बहीण भावाच्या नात्यावरचं छान गीत ऐकत आहोत आपल्याला. आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार. स्वरल हरी कार्यक्रमात
0: नमस्कार.
1: स्वागत आहे आपलं. कोण बोलता आपण?
0: मी वृषाली कुलकर्णी, परभणी.
1: परभणीहून बोलताय. स्वागत आहे आपलं वृषालीजी. काय करता आपण?
0: आमच्या घरी गृहउद्योग आहे,
1: अच्छा,
0: परिपूर्ण
1: गृहउद्योग.
0: गृहउद्योग म्हणून.
1: अच्छा, काय काय असतं त्याच्यामध्ये मग?
0: पापड, शेवया, 4-5 प्रकारचे पापड बनवतो, शेवया बनवतो, उन्हाळी पदार्थ सगळे, खारोड्या, कुरड्या,
1: अरे वा, मोठा
0: सांडगे.
1: उद्योग आहे तुमचा गृहउद्योग मग.
0: हो
1: मग गाणे पण ऐकता?
0: हो ऐकते ना,
1: रेडिओ ऐकता का?
0: लागत नाही माझ्या याच्यात. हो
1: आता तर सोपं आहे, उलटं मोबाईल मध्ये आपण ऍप घेऊन रेडिओ ऐकू शकतो.
0: का? असं ऐकेल, नक्की ऐकेल.
1: आज कार्यक्रमात फोन केला, पहिल्यांदा लागला आपला फोन.
0: हो,
1: तेव्हा मग आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचंय?
0: कोणतंही चालेल, रुपेरी वाळूत चालेल, मराठी कोणतंही भावगीत चालते.
1: मराठी कुठलंही भावगीत चालेल.
0: हो,
1: ठीक आहे, तेव्हा आपल्या आवडीचं भावगीत ऐकूयात. आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

दर्शवते हो असा होता आजचा स्वरलहरी हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम. कार्यक्रमात आपल्याशी फोनवर संवाद साधला होता निरुपमा धामणगावकर यांनी. कार्यक्रमांची गीतं आपल्यापर्यंत पोहोचवली होती भास्कर थोरात वंदना आठवले यांनी. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. श्रोते हो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तेव्हा आता या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. फोनवरती संवाद साधला होता निरुपमा धामणगावकर यांनी. गीत संकलन होतं वंदना सरपाते यांचं, निर्मिती सहाय्य शिवकुमार स्वामी यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तर. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मध्याह्नीचे 12 वाजलेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आता प्रसारित करीत आहोत.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे सण उत्सवांची रेलचेलच नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्यस्पर्धांचा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही हा महिना. घरोघरी सणांची लगबग सुरू असताना आमच्या नाट्यवेड्या मैत्रिणी मात्र नाटकाच्या तालमी, प्रयोग आणि नाट्यचर्चेत रमलेल्या असतात. म्हणूनच तर आजच्या उर्मी कार्यक्रमात ऐकूया याच मैत्रिणींमधला संवाद. विषय आहो नाटक पाहावं करून. यामध्ये सहभाग श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर यांचा, सूत्रसंचालन संकल्पना संज्ञा कुलकर्णी यांची. आज आपण कागदावरच्या किंवा लॅपटॉप मधल्या काळ्या पांढऱ्या रेषा रंगमंचावर नाटक रूपात कशा अवतरतात ना तिथपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. त्यासाठी आपल्या आकाशवाणीतल्या काही मैत्रिणी ज्या स्वतः कोणत्या ना कोणत्या कारणाने नाटकाच्या जवळ आहेत त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात पहिले श्रद्धा वरणकार. श्रद्धाबद्दल सांगायचं तर तिनं नाट्यशास्त्रात एम ए केलंय. राज्यनाट्य स्पर्धांमध्ये तिला 3 वेळेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदकही मिळालंय. 2 अंकी नाटकांमध्ये तिने कामही केलंय. एकांकिका करते, लघुपटांमध्येही ती अभिनय करते. दुसरी आपली मैत्रीण आली आहे प्राजक्ता मुळेकर. ही नाट्यसंहिता शोधण्यापासून ते नाटक झाल्यावर हिशोब लावेपर्यंतच्या सगळ्या कामांमध्ये तिचा सहभाग असतो. अनेक वर्ष पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक स्पर्धेत बॅकस्टेजचाही तिला खूप मोठा अनुभव आहे. ती आता एकांकिकांमध्येही अभिनय करते. आणखीन एक आपली मैत्रीण आलेली आहे, तिचं नाव आहे अपर्णा जोग.
1: हाय. पण थांब जरा, माझ्याबद्दल मीच सांगते आधी. मी नेपथ्य अभिनय करत नाही पण माझा मुलगा करतो आणि त्यामुळे मला त्यातल्या अनेक गोष्टी माहिती झालेल्या आहेत.
0: खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर नाटकाच्याच संदर्भातला अभ्यास असलेल्या मैत्रिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: मैत्रिणींनो, नाटकाचा इतिहास खूप जुना आणि समृद्ध आहे. काही व्यक्तींचे उल्लेख केल्याशिवाय आपण नाटक या विषयावर पुढे जाऊ शकणार नाही का. जगातला अभिनय, नृत्य, संगीत आणि नाटक या कलांवर सर्वात प्राचीन आणि प्रमाणभूत महाग्रंथ माहितीये ना कोणता?
1: नाट्यशास्त्र.
0: बरोबर. लिहिणारे महान ऋषी विचारवंत भरत मुनी, ज्यांना आपण भारतीय नाट्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो.
1: बरोबर बरोबर. आणि नंतर नाटकाचा इतिहास बघायचा झाला तर संस्कृत नाटकांची सुरुवात 2000 वर्षांपूर्वी झाली असावी, हो की नाही?
0: बरोबर बरोबर.
1: आणि महाकवी भास हे संस्कृत साहित्यातले पहिले प्रमुख नाटककार.
2: हो. आणि मराठी नाटकांचे जनक विष्णुदास भावे.
0: सीता स्वयंवर.
2: बरोबर. 5 नोव्हेंबर 1843 विष्णुदास भावेंचं पहिलं सीता स्वयंवर हे नाटक, मराठी नाटक रंगमंचावर आलं.
3: आणि नंतर संगीत नाटक म्हणलं की काय आठवतं? संगीत शाकुंतल, अण्णासाहेब किर्लोस्कर.
0: बरोबर. अगदी बरोबर. आणि काळ जसा जसा पुढे सरत होता ना तसं कौटुंब

0: आणि सामाजिक विषयांवर नाटकं यायला लागली.
1: बरोबर.
0: त्यातलं पु ल देशपांड्यांची नाटकं
1: आणि अगं विजय तेंडुलकर,
2: वसंत कानेटकर
0: आणि आचार्य अत्रे,
2: करेक्ट,
0: त्यांनी मराठी नाटकाला नवी दिशा दिली. खरंच खरंच म्हणजे अशी खरं कितीतरी नावं घेता येतील आपल्याला.
1: तेच
0: अगं, आपण नाटक लिहिल्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंत चर्चा करणार होत ना,
2: हो,
0: तर मला काय वाटतं उलटी सुरुवात करूया.
2: उलटी म्हणजे कशी?
0: आता बघ, एखाद्या रसिक प्रेक्षकाने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते किंवा कुणीतरी त्याला त्या नाटकाविषयी सांगितलेलं असतं, मग तो तिकीट काढतो, प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला तो माणूस नाटक घरात पोहोचतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्याच्याप्रमाणे इतरही लोक आलेलीच असतात की नाटक बघायला. आणि नाटक घराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या आणि काही आगामी नाटकांची माहिती सुद्धा लावलेली असते. बरं, नाटक कधी आहे, किती वाजता आहे, कुठे सादर होणार आहे, नाटकाचं नाव काय, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि कलावंतांची चित्र तर असतातच आणि नाट्य प्रसंगाची छायाचित्र पण असतात बरं का. आणि ती वाचत असताना, ती बघत असतानाच खर तर त्या प्रेक्षकाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण.
0: खरंय, अगदी खरंय.
3: आणि काय ना प्राजक्ता, नंतर प्रेक्षक तिकीट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर खुर्च्यांच्या रांगा ओळीनं लावलेल्या दिसतात.
0: बरोबर.
3: प्रेक्षक म्हणून आपण आसनावर जाऊन बसतो. प्रेक्षकांच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतातच.
0: करेक्ट. आणि मग तो प्रेक्षक समूहाचा एक भाग होतो.
3: एक्झॅक्टली. आणि थोड्या थोड्या कालावधीनं 3 घंटा होतात.
0: येस.
3: प्रेक्षागृहातले दिवे मंद होऊ लागतात. वातावरण निर्मिती व्हायला लागली आहे ना.
0: खरंच खरंच.
3: अगदी अगदी. आणि मग त्यावेळी सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितलं जाऊ लागतं. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो आणि नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

0: वा, नांदी ऐकून ते धुपाचे अत्तराचे वास दरवळल्याचा भास झाला ना.
1: एक गजऱ्याचे पण.
0: ए पण खरं सांगू, पडदा उघडल्यासमोर ना आपल्याला जे नाटक दिसतं ते म्हणजे मला ना आपल्या घड्याळासारखं वाटतं.
2: म्हणजे?
0: म्हणजे तीन काटे त्यांना ठरवून दिलेल्या लईत फिरत असतात. हां, समोर दिसतात ते, पण आत उघडून बघितलं तर मोठी यंत्रणा काम करत असते, नाही का?
1: करेक्ट. आणि बघ ना, जर एखादी कलाकृती किंवा एखादं नाटक उभं राहण्यामागे बऱ्याच गोष्टी असतात ना ग.
0: खरंय खरंय.
1: ह्याची सुरुवात होते ती कथा बीज सुचण्यापासून.
0: तो तो महत्वाचा भाग.
1: म्हणजे खर तर माणूस जेव्हापासून स्वतःचा अनुभव दुसऱ्याला सांगायला लागला ना, तेव्हापासून नाटकाची बीज त्याच्यामध्ये होतीच.
2: बरोबर.
1: कुणी कथा सांगितली, कुणी तिचं सोंग घेतलं, कुणी गाण्यातून गोष्ट सांगितली, आणि हळूहळू या सगळ्यांमधून नाटक जन्माला येऊ लागलं.
0: खरंय.
3: श्रद्धा, आज आपण नाटक म्हणलं की पहिलं आपण स्क्रिप्ट शोध.
0: हो खरंय.
3: पण तमाशा, दशावतार, गोंधळ, भारूड, कीर्तन, ललित अशा सारख्या लोकनाट्याच्या अनेक परंपरांमध्ये कथा, संवाद, संगीत, अभिनय, विनोद आणि महत्वाचं म्हणजे उत्स्फूर्तता हे सगळं एकत्र होतं. बरं का?
0: अगदी बरोबर प्राजक्ता. प्राजक्ता, कलाकार प्रेक्षकांपासून खरं तर वेगळा नसतोच, नाही का? आपण त्यांना चौथी भिंत म्हणतो.
2: ए संज्ञा, तू आता लहान मुलांची आणि मोठ्यांची नाटकं लिहितेस, दिग्दर्शित करतेस. आता कुणी विषय दिला असेल किंवा एखादी कथा असेल त्याच्यावरनं नाटक लिहायचं असेल तरी खरं म्हणजे अवघडच असतं, पण जेव्हा विषयच दिलेला नसतो तेव्हा तुम्हाला एकाकांना कसा सुचतो ग विषय?
0: डोळे आणि कान उघडे असले ना की सुचतो ग, सगळ्यांनाच सुचेल. म्हणजे मुख्य म्हणजे बघ, प्रत्येक लेखक काळ पाहतो.
2: ओके.
0: समाजात काय घडतंय, माणसांच्या नात्यांमध्ये काय बदल होत आहेत हे पण बघत असतो, किंवा संघर्ष कोणते कोणते आहेत याचाही तो विचार करतो. तुला सांगते, कधी रस्त्यात एखादा माणूस दिसतो, कधी एखादं वाक्य ऐकायला येतं,
2: बर,
0: एखादी बातमी आपण वाचतो, कधी एखादी जुनी आठवण अचानक समोर येते, तेव्हा कधी कधी विषय सुचतो. आणि नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी नाटक संपल्यावर आपल्या झोळीत काहीतरी चांगलं घेऊन जावं हा त्या लेखनामागचा खरं तर मुख्य उद्देश असतो.
3: छान अगं. आम्ही जेव्हा आमच्याकडे नाटकं बसवायचो ना तेव्हा एक विषय घ्यायचो आणि आमच्या ग्रुपमध्ये एक दोन तीन लेखक लेखिका आहेत त्यांना सांगायचो की तुम्ही काहीतरी लिहून आणा, आणि मग ते लिहून आणायचे. एक कोणी दोन तीन प्रवेश लिहून आणायचं, कोणी अख्खी एकांकिका लिहून आणायचं, आणि त्यांचं जाहीर वाचन करायचं. बरं का? आम्ही आणि बऱ्यापैकी त्याला त्यांना सूचना पण आम्ही करायचो, कारण थोडाफार अनुभव सगळ्यांच्याच गाठीला असतो. तेव्हा त्या प्रोसेसमध्ये खरं तर असंही असतं की तो लेखक एकटा नसतो, बऱ्याच वेळेला ती अख्ख्या टीमचा ऍक्च्युअली सहभाग त्या लेखनामध्ये असतो. आणि भलेही वाक्य त्यांची असतील, पण खरं सांगायचं तर कधी कधी पटकथा ही सगळ्यांची असते.
1: अलीकडे काय होतंय प्राजक्ता की इम्प्रोव्हायझेशन हा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे सगळे एकत्र जमतात, ते जे बीज असतं ना त्याच्यावरती सगळे विचार करतात आणि मग त्यातनं कथा डेव्हलप करतात, ती विकसित करतात, आणि मग ज्याला लेखनाचा अंग आहे तो त्याच्यावरती काहीतरी छान लिहून बघतो, लिहून काढतो, आणि मग खरं नाटक तयार व्हायला लागतं.
2: आता श्रद्धा सांगत होती ना इम्प्रोव्हायझेशन वगैरे, तर हा शब्द मी माझ्या मुलाकडनं खूपदा ऐकला.
0: लहान मुलांची जेव्हा शिबिरं घेतो ना आम्ही, तर त्याच्यात आम्ही विषय देतो. मुलांचे विचार इतके भन्नाट असतात ना, मुक्तपणे ते विचार करत असतात. त्याच्यात एकदा मुलांनी

0: लिटरली भाषा तयार केली होती, ती लिपी तयार केली होती. बापरे, आपण त्या लिपीनी आपण उच्चार वेगळे तयार करू शकतो, ही त्यांच्याकडून आलेली कल्पना. आणि मग लेखकाला मग ते सगळं सोपं जातं. पण नक्कीच या मुलांमधला पुढे लेखक येईल. तर हे पण मला खूप छान वाटलं. किंवा मोठ्यांचं नाटक लिहिताना एखादा विषय घेतल्यानंतर मी माझी एक मैत्रीण ठरलेली आहे, तिला नेहमी बोलावते आणि तिला आधी वाचून दाखवते. इंडोलॉजी झालेली आहे, त्याच्यामध्ये तिला संदर्भ तिला माहिती आहेत.
1: म्हणजे आपण लेखकाला नाटकाचा जन्मदाताच म्हणूया ना, म्हणजे
0: आणि त्याच्यावर संस्कार मग बाकीचे सगळे करतात. जे म्हणाले इम्प्रोव्हायझेशन,
1: अगदी
0: ते बाकी संस्कार त्या बाळावर मग सगळे करतात आणि मग ते उभं राहतं.
1: बरोबर.
0: पण असाच पाया हा लेखनाचा भक्कम होतो.
1: येस. पण कमालच असते नाही ही.
2: अगदी
1: हो ना. म्हणजे लेखकाला कल्पना शक्ती बरोबर निरीक्षण शक्ती सुद्धा लागतेच. बघायला गेलं तर लेखन हा नाटकाचा पाया आहे. तो भक्कम असला की नाटक चांगलं उभं राहतं.
0: बरोबर.
1: बरं, नाटक लिहिलं की ते ग्रुपमध्ये वाचलं जातं. आवडलं की सेन्सॉर सर्टिफिकेट साठी पाठवायला लागतं.
0: हो.
1: आणि मग ते अप्रूव्ह होऊन आलं की मग पुढची प्रक्रिया सुरू होते.
2: आठवतंय बरं का मला, नाटक करायचं ठरतं पण काय असतं की सगळेजण शाळा, कॉलेज, ऑफिस, घर सगळ्यात व्यस्त असतात. आणि मग अगदी तारीख गळ्याशी आली ना की आमची रिहर्सल आम्ही जोरात सुरू करायचं
1: होतं. असं होतं.
0: अगं पण सुरू करायच्या आधी रिहर्सलची जागा शोधण्यापासून सुरुवात होते.
2: अगदी.
0: आणि मिळाली की डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शकाचा रोल सुरू. दिग्दर्शक हा असा असतो ना की ज्याला नाटकाचे सगळे अंग माहिती असावे लागतात.
2: बरोबर.
3: म्हणजे जहाजाचा कप्तान. आता दिग्दर्शक म्हणजे जहाजाचा कप्तान, मग त्याला संहितेच्या निवडीपासून सगळं करायला लागणार. संहिता निवडायची, कलाकारांची तंत्रज्ञानाची निवड करायची,
0: अगदी
3: नेपथ्य, संगीत, पोशाख, मग मेकअप, लाईट्स, आता ह्या सगळ्याच गोष्टी त्याला माहिती हव्यातच. विजया मेहता ज्या तापल्यात नाहीयेत पण त्यांनी रंगभूमीला एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजावून घ्यावं, हे इथे किमान दोन पिढ्यांमध्ये त्यांनी रुजवलं.
0: अगदी अगदी.
3: नाता नाना पाटेकर बघ, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले,
0: मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते
3: आणि प्रतिमा कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांना तयार केलं.
0: खरे अपर्णा, म्हणजे दिग्दर्शक नाटकाबरोबरच अनेक जणांनाही घडवतो, मार्गदर्शनही करतो.
3: बरोबर.
0: म्हणजे बघ ना, गोळ्याला छान आकार देऊन एक कलाकृती रसिक प्रेक्षकांपुढे सादर करतो.
1: अगं अशी कितीतरी नावं आहेत माहितीये,
3: पुरुषोत्तम दारभेकर, डॉक्टर श्रीराम लागू, जब्बार पटेल,
2: सई परांजपे,
3: सत्यदेव दुबे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी आणि आत्ता क्षितिज पटवर्धन, ही नावं आठवतात की गलगेली.
0: खरंच खरंच.
1: आता मला काय वाटतं माहितीये का, की दिग्दर्शकच नाटकाची संहिता स्टेजवर जिवंत करतो. त्यांना लिहिलेल्या नाटकात कधी कधी योग्य ते बदलही करायला लागतात, किंवा एखादं नाट्यगृह आणि तिथे असलेल्या सोयी लक्षात घेऊन सुद्धा बदल करावे लागतात.
0: एका नाट्यगृहामध्ये ना स्टेजच्या वरती जे रॉड्स असतात बघ पडदा खालीवर करायला, तर ते एका बटनावर काही सेकंदात तिथे खाली येत होते. पण जी दुसरी राऊंड झाली ना, तर त्या दुसऱ्या नाट्यगृहामध्ये ही रॉडची सोय नव्हती. मग त्यावेळेला काय करायचं हे परत दिग्दर्शकाकडे आलं. म्हणजे नेपथ्यकार करतो पण दिग्दर्शकाला हाही विचार करायला लागतो आयत्या वेळेसच्या बदलांचा. मग ती मग शेवटी त्या चौकटीला कापड लावून विंग मधून मग ते आणायला लागलं, वरनं आणता आलं नाही त्याला ते.
2: बरोबर. दिग्दर्शकाला हे पण बघायला लागतं की कोणत्या वयाचे कसे कलाकार आहेत, त्याप्रमाणे पायऱ्या स्टेजचा विचार करायला लागतो.
0: हो, तेही आहेच.
2: म्हणजे आजोबा आजी जर नाटकात असतील
0: हो
2: तर लेवल्स खूप उंच ठेवून चालत नाही.
0: म्हणजे
2: मग दिग्दर्शकाला केवढा विचार करायला लागत असेल.
0: एक्झॅक्टली. पण याच्यावरनं मला काय वाटलं माहितीये का, की युद्धाला सैनिक तयार असतात पण त्यांना एक दिशा दाखवणारा किंवा मार्ग दाखवणारा किंवा होल्ड करणारा एक जो लागतो तो म्हणजे दिग्दर्शक,
2: सेनापती.
0: सेनापती.
2: बरोबर. खरं तर दिग्दर्शकाला काय काय वेगवेगळी नावं आपणच इथे देतोय बघा. जहाजाचा कप्तान म्हणा, सेनापती म्हणा.
0: खरंच आहे, खरंच आहे.

0: मैत्रिणींनो, तर नाटकाचा क्रम कसा असतो? लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, रंगमंच आणि प्रेक्षक. कला जिवंतपणा आणायला रंगमंचाला भव्यता ज्यांनी मिळते ते म्हणजे नेपथ्य.
1: पडदा बाजूला झाल्यावर आपल्याला सगळ्यात
2: आधी नेपथ्य दिसतं.
0: नेपथ्य
1: बरोबर.
2: आणि नेपथ्य का महत्वाचं? तर पडदा उघडला की आपल्याला कळतं ना, आपण आता राजवाड्यात जायचंय का, बागेत जायचंय का, चाळीत जायचंय. पण किती छोटे छोटे विचार करायला लागतात नेपथ्यकारांना.
0: खरे खरे.
3: नेपथ्य म्हणलं ना की लेवल्स असतात, मोडे असतात, दाराच्या फ्रेम्स, खिडकी, यापैकी काही काही ऑर्गनायझर्स फ्री देतात आणि काही काही आपल्याला भाड्याने आणाव्या लागतात.
1: तुला माहितीये पडद्यांच्या म्हणजे बॅकग्राऊंडला जे पडदे सोडले जातात ना, त्याचेही बरेच प्रकार असतात बरं का. म्हणजे काहींवरती आपण सावल्यांचे खेळ दाखवू शकतो, काहींवरती लाईट सोडले जातात, तर अशा पद्धतीनं देखील मागच्या पडद्यांचा वापर केला जातो
0: नाटकांमध्ये. तर पूर्ण सेट त्यांनी केलेला,
2: राजमहाल आणि मग उपवन.
1: म्हणजे नाट्यशास्त्रात सुद्धा ना रंगमंचाचे, नेपथ्याचे वेगवेगळे प्रकार भरत मुनी सांगतात. तर त्यांनी सुद्धा असं सांगताना सांगितलेलंच आहे की म्हणजे त्रिकोणी नाट्यगृह कसं असतं, चार बाजू असलेलं कसं असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारे तेव्हाचा तो त्यांनी अभ्यास मांडून ठेवलाय, जे आपल्याला आत्ताही कामात येतं तेवढंच उपयोगाचं आहे.
0: एकदम आठवलं की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा नाटक व्हायचं ना, तेव्हा एखाद्या गावामध्ये चौथरा बांधून मग तिथे जी जागा असेल ती, मग एकदा असं झालं होतं की तो गोल चौथरा पारासारखा बांधला गेला आणि मग ते गोल नाटक त्यांनी सादर केलं.
1: मुळात ह्याचं कसं आहे माहितीये का, सुरुवातीला ना ग्रीक रंगभूमी, म्हणजे आम्हाला अभ्यासाला होतं म्हणून सांगते की ग्रीक रंगभूमीने जेव्हा सुरुवात केली नाट्यगृहांची, तेव्हा ते पर्वत किंवा पहाड जे असायचे ते खोदून त्याच्या उंचीचा उतारांचा वापर करून नाट्यगृह सुरू झाले. आणि मग त्याच्या मध्यभागी कुठेतरी तो उतार वापरून, म्हणजे चढावावरती प्रेक्षक बसणार आणि मध्ये खालच्या भागामध्ये रंगमंच असणार आहे, तिथे सादरीकरण होतं ते तिथे व्हायचं. आणि मग हळूहळू ह्याच गोष्टी आणखीन डेव्हलप होत गेल्या, मग रोमन रंगभूमीनं किंवा त्याच्यानंतर आपण सुद्धा बऱ्याच अंशी हे सगळं केलंय, अजूनही होतं. म्हणजे जे मोठे नाट्यगृह आहेत ना ते तसे आहेत.
0: बरोबर. तुझे म्हणालीस की वरती प्रेक्षक असतात आणि खाली खड्ड्यामध्ये असतात, तर ते अँप्लिथिएटर टाइप आपल्याकडे असतात जिथे आवाजाचं आपल्याला वेगळी काही यंत्रणा वापरायला लागत नाही.
1: कारण पूर्वी माईक्स नसायचे ना, मग त्यावेळी

0: ही पद्धत फार सोपी असायची.
1: ग्रेट ग्रेट.
2: नवीन काय काय माहिती मिळते नाही का आपल्याला.
1: नक्कीच. मला असं वाटतं ना, नेपथ्य आणि बॅकस्टेज हे एक समीकरण आहे. प्राजक्ता, तू बॅकस्टेज इतके वर्ष सांभाळतीयस, काय सांगशील?
2: स्टेज शिवाय नाटक उभंच राहू शकत नाही. म्हणजे ऍक्च्युली नेपथ्यासाठी खूप मुलं मुली पण लागतात, त्यांचे हात खूप गरजेचे असतात. म्हणजे खरं सांगायचं ना तर बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो आणि त्या एका तासामध्ये म्हणजे पहिली घंटा झाल्यापासून जो तो एक तास सुरू होतो पहिल्या घंटेनंतर आणि त्याच्यानंतर त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं आणि नाटक पूर्ण करून नाटक संपल्यानंतर पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो आणि ह्याला एवढा स्पीड लावायला लागतो आपल्याला.
1: प्रसंगावधान पण हवं.
2: एक्झॅक्टली. कारण आयत्या वेळेला गडबड होऊ शकते. म्हणजे खरं सांगू का गंमत, स्टेजवरती पट्ट्या आखतात, हे तुला तर माहितच असेल, तू पण दिग्दर्शक आहेस. फ्लोरोसंट पट्ट्या आखतात कारण पूर्ण जेव्हा ब्लॅकआउट होतो तेव्हा स्टेजवरच्या माणसाला विंगेत जायला काहीही दिसत नसतं. त्या पट्ट्या लावण्यापासून सगळी कामं करण्यासाठी बॅकस्टेजच्या लोकांची गरज असते. आता इतक्यातलं मला माहिती नाही, एक 20-21 वर्षापूर्वी जेव्हा मी पुरुषोत्तम करंडकमध्ये बॅकस्टेज करायचे तेव्हा पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्कृष्ट आयोजित संघ असं एक बक्षीस असायचं. म्हणजे बॅकस्टेज मागे तुम्ही कसे वागताय, बॅकस्टेजची लोक कशी वागतायत, विंगेतला तुमचा परफॉर्मन्स काय आहे, तुम्ही किती शांततेत काम करताय, पॅनिक न होता काम करताय, ह्याच्यासाठी ते बक्षीस दिलं जायचं. म्हणजे बक्षीस हे काय फक्त नेपथ्य लाईट्स किंवा वेशभूषा रंगभूषा आणि ऑनस्टेज काय सर्वोत्कृष्ट नायक नायिका असं नसतं. आणि मला त्याचे ते इतकं आवडलं की बॅकस्टेजच्या लोकांना पण काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
1: म्हणजे मला असं वाटतं की नाटकाचे जे काही बॅकबोन आहे त्यात बॅकस्टेज हा महत्वाचा बोन आहे. तर तू जे म्हणालीस ना प्रसंगावधान, तर बॅकस्टेजवाल्यांना इथे लेवल ठेवायचे, तिथे लेवल ठेवायचे, इथे दरवाजा ठेवायचा, हे तुमचं रिहर्सलमध्ये सुद्धा ठरलेलं असतं. पण आयत्या वेळेस ना कोणाच्या तरी कलाकाराच्या हातून काहीतरी पडतं, सांडतं, या अचानक होणाऱ्या काहीतरी गडबडी असतात, किंवा एखाद्याच्या ड्रेसचं हे होतं, साधा गजरा पडला पण तो पुढच्या सीनला तो खटकतो की तो नको असतो, की त्यावेळेला ब्लॅकआउटमध्ये जे आपण बाकीचं उचलतो त्यावेळेला सुद्धा पटकन ते उचलून देणं किंवा कलाकारांनीच हळूच उचलणं.
0: याच्याशी संबंधित मी एक ना एक मजेशीर किस्सा सांगते. मी पाहिलेलं एक नाटक आणि ना त्या नाटकात असं होतं की जो नायक आहे तो शेवटी खलनायकाला मारणार असतो. त्याच्या हातात बंदूक यायची असते त्यावेळी, पण विंगेत उभ्या असलेल्या प्रॉपर्टी देणाऱ्यांना कदाचित ती त्यावेळी दिली नाही आणि मग बंदुकीचा आवाज मात्र येणार होता. म्हणजे जो कोण म्युझिक करणार होता त्याने तर तो द्यायचा होता. मग आता हा नायक गडबडला की आता माझ्या हातात तर बंदूक नाहीये, मग मी आता काय करायचं. मग त्याला त्या टीपॉयच्या तिथे ठेवलेला आधीच्या सीन मधला सुरा दिसला. मग त्याने ते उचललं आणि आता मी तुला सुरेनं मारणार आहे असं म्हणला आणि तेवढ्या वेळात बंदुकीचा आवाज आला. अशी इतकी मजेशीर ती घटना घडली ना की म्हणजे जिंकायला आलेलं नाटक कसं हरू शकतं एका प्रसंगामुळे ते आपल्याला याच्यातनं कळतं. म्हणजे मागे काम करणारी मंडळी खरोखरच खूप महत्वाची असते.
1: आणि अर्थात कलाकार हा प्रसंगावधान दाखवेलच. तू जे म्हणालीस ते सुर्यातनं सुद्धा बंदुकीची गोळी येणार, त्याच्यात नाही तो एखाद वेळेस डायलॉग मारून त्यांनी पुढे नेलंही असेल.
2: पण तुम्ही कधी प्रायोगिक नाटक बघितलंय का? प्रायोगिक नाटकांना कमीत कमी नेपथ्य वापरतात हे तुम्ही कधी बघितलं? म्हणजे मी मला वाटतं काही नाटकं बघितली होती अशी पूर्वी की त्याच्यात फक्त एक टेबल खुर्ची किंवा एक नुसती लेवल त्याला मास्किंग केलंय आणि त्यांनी त्यांच्या हालचालीतून तो सेट उभा केला.
0: अगदी बरोबर. लेवल आणि मोढे एवढ्यावर सुद्धा नेपथ्य उभं केलं जातं.
1: मी आता एक स्पर्धा बघितली होती त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एक कमोड आणि एक पेपर वाचणारा माणूस असा विषय दिला होता, चित्र दिलं होतं, त्याच्यावर फक्त मोढे आणि एक दाराची फ्रेम घेऊन मुलांनी सगळं तू म्हणालीस असं काही बाकी नेपथ्य नाही त्याच्यामध्ये त्यांनी साकार केलं.
0: त्याला शब्दशः आता मिनिमलिस्ट असं म्हणतात. म्हणजे कमीत कमी नेपथ्यामध्ये नाटक सादरीकरण असं त्याचा अर्थ.
2: नेपथ्य म्हणलं ना की खरं तर बरीच नाव येतात बरं का डोळ्यासमोर. रघुवीर तळाशिलकर, दामू केंकरे, मोहन वाघ, प्रदीप मुळे, राजन
1: राजन, दत्तात्रय गोडसे,
2: हा आणि नितीन चंद्रकांत देसाई,
1: बरोबर.
2: अजून पण आहेत बरं का नावं,
1: श्याम प्रसाद गिरी.
2: करेक्ट करेक्ट.
1: खरंच आहे, खरंच ही नावं घेतल्याशिवाय खरंच आपण पुढे जाऊ शकत नाही.
0: खरं बरोबर.
1: चला नेपथ्याविषयी खूप बोललो आपण आणि बोलण्यासारखं खरं तर खूप आहे, पण आता ऐकूया नाट्यपद

0: आनंद बघता बघता बघता बघता।
1: आणि आता यानंतर येतात आपल्या कलेने नटवणारे आणि पात्रांना जिवंत रूप देणारे अनेक नावाजलेले रंगभूषाकार,
2: मेकअप आर्टिस्ट।
3: रंगभूषाकार हे जादूगार असतात नाही का?
2: बरोबर। अगं त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी जी रंगभूषा केली आहे त्यामुळे त्या पात्राचं वय कळतं, त्याचा स्वभाव कळतो, तो कुठल्या परिस्थितीत जगतोय ते कळतं, तो ऐतिहासिक आहे का आत्ताच्या काळातला आहे ते कळतं, म्हणजे त्याची सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा कळते।
3: खरे खरे।
1: आणि या सगळ्याचा अभ्यास करून कलाकारांच्या चेहऱ्याची ठेवण बदलणं म्हणजे पंढरी दादा हे नाव मी खूप ऐकलेलं आहे।
3: बरोबर।
2: कृष्णा बोरकर, राम टिपणीस आणि प्रभाकर भावे ज्यांनी पुरुषोत्तम केलंय त्यांना भावे काका माहिती
1: नाही,
2: होऊच शकणार नाही।
3: तू सांग ना भावे काकांबद्दल तुझी काय आठवण आहे?
2: म्हणजे खरं सांगू का, मी पुरुषोत्तम मध्ये तेव्हा ऑन स्टेज वगैरे कधी केलं नाही, पण मी भावे काकांना पाहिलंय। म्हणजे खरं सांगायचं ना तर भावे काका एवढे बुजुर्ग, एवढे ज्येष्ठ आणि बाकी सगळी कॉलेजमधली मुलं मुली, कारण आतमध्ये प्राध्यापकांना सुद्धा अलाउड नसायचं, त्याच्यामुळे सगळं मुलांच्या हातात असायचं। सो मुलांची वय असून असून किती असणार आहेत, 18 वर्षापासून ते 22-23 वर्षांपर्यंतच आपण साधारण कॉलेजमध्ये असतो।
3: बरोबर।
2: पण भावे काका जेव्हा मेकअप करायचे तेव्हा त्याच्या वयातला डिफरन्स सुद्धा निघून जायचा। आणि एक अजून सांगू का, एक प्रथा आहे, म्हणजे आता कोण किती पाळतं मला माहिती नाही, पण मेकअप करून उठल्यावर मेकअप दादांना नमस्कार करायचा असतो, हे मी तिथे बघितलं, हे मी तिथे शिकले।
3: हा नमस्कार म्हणजे खरं तर त्यांच्या कलेचा आदर आहे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे। मलाही एक अनुभव आहे, संगीत नाटकांच्यावर आम्ही एक कार्यक्रम करत होतो, त्यावेळेला तुमच्या चेहऱ्याची ठेवण म्हणजे ज्याला आपण फीचर्स म्हणतो, ते त्यांच्या इतके पटकन लक्षात यायचंय ना की संगीत नाटक म्हणण्यानंतरचा थोडासा भडक मेकअप असतो तो, म्हणजे जे या क्षेत्रातले आहेत त्या सगळ्यांनाच माहिती असेल की किती मेकअप करायला लागतो। एकमेकींकडे पाहिल्यानंतर त्यावेळेला आम्हाला खूप हसायला यायचं की बापरे केवढा असा मेकअप केलाय, पण त्यांना ते माहिती असायचं की तुमच्यावर पिवळे लाईट पडणार आहेत किंवा लांबचा प्रेक्षकाला तुम्ही उठून दिसले पाहिजेत। अतिशय हुशार रंगभूषाकार म्हणता येईल,
2: कलेवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी,
3: म्हणजे यांनी अनेक पिढ्या घडवल्यात।
2: काही नावाजलेले रंगकर्मी म्हणजे शशिकांत साटम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर।
3: मराठी नाट्यसृष्टीत वर्धन कुटुंबाचं रंगभूषेच्या बाबतीत खूप मोठं योगदान आहे।
2: हो, शंकर वर्धम, नंदू वर्धम, राजन वर्धम
3: ही खरंच नावं घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही।
2: बरोबर।
3: पण जे म्हणतो ना की रंगभूषेने काय चमत्कार होऊ शकतो, तर एखादा राजा पण एकदम गरीब दाखवायचा असला तर तेही रंगभूषेने होऊ शकतं।
2: एखाद्या तरुण व्यक्तीला म्हातारा दाखवलं जाऊ शकतं, म्हणजे रंगभूषा काहीही करू शकते।
3: रंगभूषेचा विचार केला तर मला कोणती भूमिका आवडते सांगू? चेटकीण। तिचं नाक, तिचं ते सगळं मेकअप आणि ड्रेपरी त्यांनी, ती एकदम चेटकीण लहान मुलांच्या ते आकर्षण असतं।
2: खरंय। आणि दिलीप प्रभावळकरांचं हसवा फसवी तर माझ्या मते रंगभूषेसाठी अतिशय
3: आदर्श उदाहरण
2: म्हणून।
3: अगदी खरंय।
1: आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किती जणांचं मी बघितलं की एकच माणूस तरुण आणि वृद्ध अशा भूमिका करतो, पण मग तो ती माकड टोपी वापरतो, तो

0: भिंगांचा चष्मा वापरतो हे मला वाटतं त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत असतात.
1: अगदी बरोबर आहे. रंगभूषा कराला पण कथेची माहिती हवी, तो पण एक नाटकाचा खरंच महत्वपूर्ण.
2: आणि त्या पात्राची मानसिकता काय आहे, ते काय असणार आहे, सगळं अभ्यासूनच रंगभूषाकार कदाचित.
1: बरोबर. आणि असं नाही की मी एक सामान्य मुलगी जरी नाटकात काम करत असले की माझा काही असं विशेष भूमिका नाहीये, पण त्यांनाही थोडाफार तरी मेकअप करायलाच लागतो, कारण स्टेज साठी उठून दिसण्यासाठीची आवश्यकता असते.
3: अभिनयाचा एक मायमिंग प्रकार असतो बघ, ज्याच्यामध्ये फक्त पांढरा रंग चेहऱ्याला लावलेला असतो आणि भुवया आणि डोळे कोरलेले असतात,
1: मग त्यांचा हावभाव फक्त लोकांपर्यंत पोहोचले जावे.
2: भुवया
1: म्हणजे प्रत्येक नाटकाच्या साठीचे वेगळे मेकअप असतात.
0: बरोबर. यावरनं मला माझ्या मुलाची आठवण आली. एका नाटकात त्याने रिप्लेसमेंटची भूमिका केली ती, उग्र आणि असा चिडका माणूस आणि असं काहीतरी. तर एरवी मी त्याला म्हणते अरे एखादा तरी फोटो पाठव. शेवटी पाठवला ना त्याने फोटो. तो फोटो बघताना काहीतरी वेगळं वाटत होतं, पण काय वेगळं हे कळेना. मग लक्षात आलं की तो असा चिडलेला किंवा वैतागलेला का दिसतोय, तर त्या मेकअप दादांनी त्याच्या कपाळावर उभ्या आठ्या काढल्या होत्या.
1: पण म्हणजे त्यांचं साध्य झालं
0: हो
1: मेकअपचं. मला प्रशांत दामलेंचं पण आठवतंय, ते म्हणाले होते कोणत्या तरी रोलसाठी त्यांना पूर्ण हात सुद्धा काळे करायला लागले होते आणि घाम येऊन त्यांचं काळा रंग जात होता, विंग मध्ये जायचे आणि परत ते काळा रंग वाचून येत होते. मेकअप मॅनला काम होतं ते. चला म्हणजे खरंच आहे, रंगभूषाकारही तितकाच महत्वाचा भाग आहे.

0: आपण आता बोलता बोलता बोललोच होतो चेटकिणीच्या विषय निघाला त्यावेळेला की तिची वेशभूषा ही तितकीच महत्वाची असते. तर मला असं वाटतं
1: रंगभूषेला पूरक असलेली गोष्ट म्हणजे वेशभूषा.
0: वेशभूषाकार म्हणजे पात्रांचा का स्वभाव आणि नाटकाची पार्श्वभूमी हुबेहूब जिवंत करतो तो म्हणजे वेशभूषाकार. आणि नुसता एका पात्राच्या वेशभूषेचा विचार करून चालत नाही, म्हणजे रंगांचा कपड्यांचा विचार करताना आजूबाजूचे लोक कोणत्या रंगाचे कपडे घालणार आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक पात्राचा ऍक्च्युअली वेशभूषा ठरते. मागचा पडदा कुठल्या रंगाचा आहे त्याप्रमाणे पुढच्या पात्रांची वेशभूषा ठरते. विषयावर पण अवलंबून असतं पण एवढाही विचार करायला लागतोय.
2: वेशभूषाचा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एकदम मला भानू अथय्या यांची आठवण येते की त्यांनी कारकिर्दीची सुरुवात त्यांची फॅशन डिझायनिंग आणि रंगभूमीपासूनच केली होती, ज्याच्यामुळे त्यांना ऑस्कर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. तर नक्कीच म्हणजे वेशभूषाकाराचं योगदान नाटकामध्ये
1: महत्वाचं असतं. त्या संहितेची गरज काय आहे, त्या पात्राची गरज काय.

0: आहे ह्या सगळ्या गोष्टी बघूनच परत वेशभूषा सुद्धा केली जाते. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणले की रंगभूषेला तितकंच पूरक असलं पाहिजे ती वेशभूषा असते.
1: बरोबर.
0: आणि मग ह्या दोन्ही आपण म्हणूयात एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे रंगभूषा जितकी चांगली असेल तितकीच वेशभूषाही असायला हवी असते. त्याच्यानुसारच पात्र जिवंत होत जातं. वेशभूषा करायची भूमिका नाटकातली खूप महत्वाची ठरते.
1: बरोबर. आता मध्ये मी जे एक नाटक केलं त्याच्यात द्वापार युग दाखवायचं होतं आणि त्याच्यातलं एक खेडं जे सगळं काल्पनिकच होतं पण मला काहीतरी वेगळी वेशभूषा वेगळी रंगभूषा हवी होती. त्यावेळेला कॉटन साड्यांवर काहीतरी वेगळी डिझाईन्स आम्ही करून त्याचं एक वेगळं प्रेझेंटेशन केलं आणि ऑफकोर्स दागिने सुद्धा आम्ही खूप वेगळ्या प्रकारे आम्ही मुद्दामून बनवले त्यासाठी.
0: मी ना मधल्या काळात एक आदिवासी जीवनावरचं नाटक पाहिलं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी रंगभूषा अर्थात ते पट्टे काढले जातात वगैरे तसं सगळं केलंच होतं. पण त्याच्या सोबतीला वेशभूषा कशी होती तर गोंडपाट म्हणजे आपले पोते जे असतात ना त्याचे कापून त्यांनी ते सगळे वस्त्र बनवले होते. म्हणजे खरोखर हे आदिवासी आहेत हा भास निर्माण होत होता त्यातनं. म्हणजे वेशभूषा सुद्धा किती कमाल करू शकते. नाही
1: नक्कीच नक्कीच. मला हे आधी कळलं असतं तर मी हे पण वापरलं असतं खरं नाटकामध्ये. एनिवेज नेक्स्ट टाइम
2: आपण वेशभूषेचा बोलतोय तर वेशभूषाकार असतो कधी कधी तो आपल्याला सांगतो की हे प्रकारचे तुझे कपडे आहेत आणि हे तुला घालायचे आणि ते आपल्याकडे नसतातच. आणि थोडस बजेटचाही प्रॉब्लेम असतोच कधी कधी की दरवेळेला विकत आणणं शक्य नसतं. त्याच्यामुळे मग अगदी खरा खरा अनुभव सांगते मी तुम्हाला नाटकात काम करायच्या वेळेला हिच्याकडनं हे आण तिच्याकडनं ते आण हिचं कानातला वापर तिचं गळ्यातला वापर हिची ओढणी वापर असं करून सुद्धा आम्ही नाटकं वेशभूषेचा विचार करताना आम्ही तशी नाटकं केलेली आहेत.
0: प्रायोगिक नाटकं तर बऱ्यापैकी अशीच होतात
1: पण आपण नशीबवान आहोत की आता आपल्याला काही रेंटल कपडे मिळतात. वेशभूषा ही झाली तर आता येतं ते संगीत. संगीतही तितकाच महत्वाचा भाग आहे ना. जी पहिली अनाउन्समेंट असते आपल्या नाटकाची तेव्हापासूनच प्रेक्षकांना त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायला लावणार असतं ते म्हणजे संगीत.
0: हो बरोबर. मी सुरुवातीला म्हणाले ना की सीता स्वयंवर हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरलं आणि त्याच्यानंतर संगीत नाटकांचा काळ सुरू झाला. म्हणजे बालगंधर्वांचा काळ म्हणजे सुवर्णयुगच ना संगीत नाटकांचं. तर संगीताला खूपच महत्व तेव्हापासून मिळायला लागलं नाटकांमध्ये. आता आपल्याला ट्रॅक्स अवेलेबल आहेत संगीतासाठी जे आपण पार्श्वसंगीत म्हणून वापरू शकतो.
1: खरंच आहे. पण अजूनही लाईव्ह संगीत वाजवत असतात संगीत नाटकांमध्ये तर असतंच असतं. काही स्पर्धांमध्ये असं दिसतं की तिथे तबला पेटी वगैरे सगळं तिथे रेग्युलर वाजवत आणि तो माहोल वेगळा तयार होतो.
2: नक्कीच नक्कीच.
0: काही नाटकांमध्ये तर म्हणजे कलाकार इतकं सुरेख सादरीकरण करतात ना की त्यांना नंतर येऊन सांगावं लागतं की आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स देत होतो गात होतो.
1: खरंय खरंय. आणि आपण जे म्हणालो ना की संगीताने माहोल तयार होतो ते सस्पेन्स नाटक आहे का कॉमेडी नाटक आहे. कॉमेडी नाटकात तर फार उपयोग होतो संगीताचा.
0: आणि संगीत म्हणजे फक्त गाणं नाही किंवा पार्श्वसंगीत नाही तर तुला माहितीये छोट्या छोट्या गोष्टींसाठी. म्हणजे जर टेलिफोन रिंग किंवा डोरबेल वाजली नाही नाटकात योग्य वेळी तर काय.
1: बेल वाजली आणि दरवाजा उघडताना त्या लॅचचा होणारा आवाज किंवा असं हे पण इतकं सुंदर तिथे.
0: किंवा विंगेत कुणाला तरी रिक्षा सोडून गेली आणि मग रिक्षा जातीये परत किंवा गाडी जातीये परत तर हे छोटे छोटे आवाज पण खूप महत्वाचे असतात नाटकात.
1: लोकांच्या डोळ्यापुढे आपण आणतो की हे खिडकीच्या बाहेर रस्ता आहे. मग त्याला संगीता इतकंच महत्व झालं ह्या आवाजांना सुद्धा.
2: ह्याच्यातली एक तांत्रिक बाजू सांगू का जी मी अनुभवली की आता ठीक आहे आता लॅपटॉप असतात वेगवेगळे ट्रॅक्स तुम्हाला देऊन क्लिक करून तुम्ही म्युझिक प्ले करू शकता. आताच्या नाटकांना 20 वर्षापूर्वी काही लॅपटॉप नव्हते. स्टुडिओ मध्ये जाऊन एका कॅसेटवर रेकॉर्ड करून आणायचो आम्ही म्युझिक सलग. सुरुवातीच्या म्युझिक पासून शेवटच्या म्युझिक पर्यंत सगळं एका कॅसेटवर म्हणजे टेप रेकॉर्डर असायचं आणि त्या कॅसेटवर आम्ही रेकॉर्ड करून आणायचो. मध्ये मध्ये थोडा पॉज असायचा. तो जो म्युझिक ऑपरेट करणारा मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना एक हेडफोन मिळायचा. आणि आता फॉर एक्झाम्पल नाटकामध्ये तुला वाजवायची बेल. आता तुला कसं कळणार कॅसेटवर की ती कुठे आहे. मग हे काय करायचे म्युझिक वाले कानात हेडफोननी बेल वाजवून टाकायचे आणि कॅसेट काढायचे बोटानी ती फिरवायचे मागे. दोन बोट फिरवली की माझ्या बेलची स्टार्ट येणार
1: आहे. खूपच जोखमीचं काम होत असं मला म्हणायला लागेल.
2: खूप सोपं झालंय असं म्हणू शकतो पण हे मी पाहिलंय की ती मुलगी लिटरली तिथे तर आमची बेल नव्हती नाटकात एक खडा कुणीतरी टाकायचा आणि पाण्यात डुबुक असा आवाज.
1: सेकंदांचा फक्त तो आवाज
2: डुबुक जो आवाज आहे ना तो त्यांनी फेकल्यानंतर तो बरोबर त्याला किती सेकंद तो पडायला लागेल पाण्यात आणि मग तो डुबुक आवाज येईल.
1: खरे खरे. त्यावेळेला परीक्षण करणारे जे असतील त्यांनी नक्कीच दखल घेतली.

0: व्यक्ती असेल याचा विचार केला असेल की सगळं समोर दिसतं तेच सगळं चांगलं नाही, जे बॅकस्टेज असतं तेही किती महत्वाचं असतं हे परीक्षण करणाऱ्याने नक्कीच केलं असावं.
1: याच्यावर मघाशीच्या किस्स्याबद्दल एक आठवलं की बंदुकीचा आवाज करायला फुगा फोडला जायचा माईक समोर, म्हणजे तिकडे ठाप असा आवाज आला पाहिजे, म्हणजे अशा वेगवेगळ्या ट्रिक्स ते लोक वापरायचे.
0: छान. आणि आता तर फेडर्स आलेले आहेत सगळं,
1: आता सगळं
0: इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे सगळं, त्याच्यामुळे ती म्हणते तसं थोडं सोपं झालंय, पण तरीही प्रसंगावधान त्यांनाही दाखवायलाच लागतं आणि लक्ष ठेवायलाच लागतं नाटकांकडे. त्यात सगळं अंधारात तिथे थोडेसे लाईट असतील नसतील त्याच्यात करायला लागतं. जसं संगीत महत्वाचं असतं तसंच असतं ते, म्हणजे प्रकाश योजना ही तितकीच महत्वाची असते. खरंच तर बघायला गेलं तर ते पूर्ण नाटकावरच प्रकाश
1: बरोबर
0: टाकतात. रात्र असू दे, दिवस असू दे, दुपार असू दे, तसे तसे रंग आपल्याला दाखवायला लागतात.
1: प्रकाश योजनेचं एक छान उदाहरण मी तुला सांगते. एक नाटक मी पाहिलं होतं, ज्यात ऐतिहासिक नाटक आणि महाभारतातलं दृश्य सुरू होतं युद्धाचं. त्यावेळी इतकी सुंदर प्रकाश योजना त्यांना केली होती, ज्याने कोणी केली होती ती, की जसा बाण सुटतो तसा प्रकाश धावत जातो आणि अक्षरशः बाण सुटल्याचा भास निर्माण होतो. तर इतकी सुरेख प्रकाश योजना म्हणजे खूप कमी बघायला मिळते आणि तितकं ते कौशल्य त्याला दाखवता येतं तिथे. म्हणजे प्रकाश योजनाकारही खूप सृजनात्मक करू शकतो नाटकाच्या दृष्टीनं.
0: खरंय खरंय. आजकाल प्रकाश योजनेचं म्हणालीस तसं लाईटवर स्लाइड्स दावून चंद्र दाखवता येतो, सूर्य दाखवता येतात, पाण्याचे इफेक्ट दाखवता येतात, म्हणजे नदीचे इफेक्ट सुद्धा दाखवता येतात.
2: ही एक तांत्रिक बाजू, मी बऱ्याच वेळेला तांत्रिक बाजूंवरतीच बोलते बहुधा,
1: कदाचित
2: बॅकस्टेज असल्यामुळे असेल कदाचित. पण म्युझिकची प्रॅक्टिस तुम्हाला नाटकाच्या रिहर्सल्स मध्ये करता येते. तुम्ही ऍक्टिंगची तर करताच, तुम्ही प्रॉप्सची प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही विंगेतनं येण्या जाण्याची, ब्लॅकआउटची प्रॅक्टिस पण त्या तिथल्या स्थळाचे लाईट बंद करून करू शकता. एकच प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला शक्य नसतं, ते म्हणजे
0: लाईट.
2: ते तुम्ही रंगीत तालीम जर केली तर तेव्हा तुम्ही करू शकता आणि डायरेक्ट नाटक एवढाच वेळ मिळतो.
1: आणि प्रकाश योजनाकार इतका महत्वाचा का असतो, कारण प्रकाश योजनाकाराला मधले जे ब्लॅकआउट असतात ते सांभाळायचे असतात आणि तो जर का लांबला तर प्रेक्षकाची लिंक तुटू शकते. म्हणजे अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रकाश योजनाकार तितकाच महत्वाचा असतो. किंवा एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना दाखवून द्यायची असते की कोपऱ्यात काहीतरी ठेवलेली एक वस्तू आहे ती लक्षात आणून द्यायची असते, त्यावेळी प्रकाश योजनाकाराचं कसब लागतं की आता प्रेक्षकांना तेच दाखवायचंय.
0: अगदी बरोबर. शॅडो दाखवण्यासाठी मागणं लाईट द्यायला लागतात, तेही एक खूप टेक्निक वेगळं.
1: बरोबर.
0: ते पण तुम्हाला माहिती लागतं आणि काही क्षणात तुम्हाला बदलायला लागतं त्याचं सेटिंग. आणि सुरुवातीला आपण बोललो तसं की काही वेळ तुम्हाला दिलेला असतो सगळं नैपथ्य लावायला, लाईटला सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये सगळं काम करायला लागतं.
1: बरोबर.
0: जे समोरनं तुम्ही एखादा जर फोकस देणार असाल तर त्याचं सेटिंग करून ठेवावं लागतं.
1: म्हणजे पात्राच्या उंचीनुसार त्याला लाईट लावावे लागतात की त्याच्या डोळ्यावर अंधार येऊ नये, त्याच्या डोळ्यातले भाव दिसले पाहिजेत, खालणं अंधार दिसू नये, किंवा त्याच्या उंचीनुसार तो बरोबर सेट झाला पाहिजे. आणि कलाकाराला म्हणजे जो अभिनय करतोय त्याला सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घ्यावी लागते की प्रकाश योजना जिथं लाईट दिलाय तो लाईट त्यांनी कॅरी केला पाहिजे, नाहीतर नाटक सुटतं.
0: बरोबर. इव्हन आजकालच्या ह्याच्यात प्रेक्षकांमधनं पण बऱ्याचशा एंट्रीज असतात, तर त्यावेळेस त्याच्यासाठी पण एक वेगळा लाईट दिलेला असतो. आणि या लाईट वरनं लक्षात आलं जे आपण म्हणतो की कसं भान ठेवायला लागतं, तर जी एक लाईट लाईन असते त्याच्या पुढे तुम्ही स्टेजच्या येऊन उपयोग होत नाही ना, तर तुमच्या चेहऱ्यावर सगळा अंधार झाला.
2: एक अजून सांगायचंय मला, म्हणजे एक बोलता बोलता की लाईट्स जो माणूस करतो त्याला काय फक्त लाईट्स ऑपरेट करायचे नसतात, त्याला लाईट सेट पण करायचे असतात. बऱ्याच वेळेला 10-12 असे वरती टांगलेले
0: जाऊन जिलेटिन पेपर लावायला लागतात त्याला वेगवेगळ्या रंगांचे की जे जळणार नाहीत.
2: बरोबर. आणि हे सगळं त्याला तेवढ्या वेळातच करायला
0: लागतं.
1: रात्र दाखवायची असेल तर निळा, किंवा सकाळचं दृश्य दाखवायचं असेल तर वेगळं, असं बरेच प्रकार त्यात केले जातात
3: आणि तो खरंच परिणाम साधता येतो त्या रंगाला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आपण जे म्हणाल होते की कलाकाराला या सगळ्याचं भान असायला लागतं, म्हणजे सगळ्या गोष्टी येतात त्या परत कलाकाराकडे. लेखनानं व्यक्तिरेखा कागदावर निर्माण केली जाते, दिग्दर्शकानं तिला रंगमंचावर उभं करण्याची दिशा दिलेली असते, पण व्यक्तिरेखेला श्वास, आवाज आणि देह, भावना देतो तो म्हणजे कलाकार.
1: बरोबर.
0: संहितेत एखाद्या वेळेस फक्त 2 ओळी लिहिलेल्या असतात, पण त्याच 2 ओळींच्या मागचा अभ्यास करून किंवा भावना लक्षात घेऊन जो अभिनय करतो तो खरा कलाकार.
3: आता तू 2 ओळीत लिहिलेलं असतं ते कलाकार सादर करतो म्हणलीस. एका मोठ्या नटाच्या बाबतीत असं झालं होतं, ओळी 2च होत्या पण ते दृश्य खूप मोठं व्हायचं. 2 ओळी काय काही सेकंदात बोलून होतात, पण ते दृश्य

0: ते 3 मिनिटांचा व्हायचं
1: पॉज.
0: हा
1: पॉज महत्वाचा.
0: बरोबर,
1: खरंय खरंय. आणि तो पॉज खूप साधतो, काही न बोलताही खूप गोष्टी साध्य होतात.
2: दिग्दर्शकाचा बऱ्याच वेळेला हा एक आवडीचा शब्द असतो, प्रेग्नंट पॉज.
3: आणि ना म्हणजे आता आपण कलाकाराविषयी बोलतोय म्हणून की दिग्दर्शक जेव्हा संहिता निवडतो म्हणजे ही अर्थात दिग्दर्शकाची निवड असते, त्यांनी निवडलेली संहिता निवडली जाते, त्यानंतर तो ठरवतो की मला या पात्रांसाठी कुठली व्यक्ती घ्यायची आहे. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व त्याला बरोबर साजेसा आहे की नाही, तो तितकं चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकेल की नाही, हे सगळं हा सगळा विचार दिग्दर्शकांना केलेला असतो.
1: मला असं वाटतं म्हणजे सगळं तुम्हाला तोंडापर्यंत घास आणलेला शेवटी चावायचा तुम्हालाच आहे.
0: करेक्ट.
1: परत काय प्रवेश करून ती व्यक्तिरेखा कलाकाराला साकारायलाच लागते. त्याची संवाद फेक, त्याचं पाठांतर, देहबोली हे पण खूप महत्वाचं असतं. अपर्णा, मला तुला इथे विचारायचं होतं की तुझा मुलगा स्वतः लिहितो आणि अभिनयही करतो, तर तुला आधीचे आपले जे कलाकार आहेत किंवा त्यांचं जे अभिनय आहे तो संयमी असेल किंवा त्यांचं, तू आता जे म्हणालीस ते पॉज त्यांचा महत्वाचा आहे.
0: बरोबर.
1: ही नवीन मुलांचं तुला अभिनय कसा वाटतो?
0: नवीन मुलांचा अभिनयाचा विचार केला तर ते अभिनय करतात असंच वाटत नाही अशी आताची परिस्थिती. पूर्वी असं मी ऐकलं होतं की नाटकात काम करायचं असेल तर तुझा आवाज इतका खणखणीत पाहिजे की शेवटच्या माणसाला ऐकायला जायला पाहिजे. आता टेक्नॉलॉजीमुळे, माईक सिस्टीममुळे इतक्या गोष्टी बदलल्या आहेत की दरला आवाज खणखणीत पाहिजे असं नाहीये, तुझी फेक चांगली पाहिजे. मग तुझा आवाज मोठा असो छोटा असो तुला तेवढं कव्हर करता आलं की झालं. आणि त्यामुळे आता हा अभिनय वाटू नये याकडे हळूहळू कल झालेला आहे, लाऊडनेस कमी झालाय.
3: रिअलिस्टिक ऍक्टिंग हा एक प्रकार आपण म्हणू शकतो. किती सहज तुम्ही रंगमंचावर वावरताय, किती सहज तुम्ही तुमचे संवाद देताय आणि ते किती खरे वाटतायत. म्हणजे अगदी आता आपण जसं सहज बोलतोय तसंच ते सहज घडतंय असं वाटावं इतकं ते रिअलिस्टिक असतं.
0: बरोबर.
3: आणि हा प्रकार आता खूप आवडीनं लोक बघतात किंवा केला जातो.
1: आता तू म्हणालीस त्याच्यावरनं मला असं वाटतं की नवीन पिढी येते ती पण नक्कीच कांमध्ये मोठं योगदान देईल आणि चांगलंच आशादायी वाटतंय आता आपल्याला. आणि खरंच चांगली चांगली नाटकं पण येत आहेत. म्हणजे आता एक जे राजनाट्यला एक नाटक आलं होतं ते आता व्यावसायिक रूपात येत आहे, ह्याचाही खरं खूप आनंद आहे की नवीन पिढी पण काहीतरी नवीन नवीन करते
0: आणि विचार करून अभ्यास करून करतायत.
1: हो नक्कीच.

0: आता यात आणखीन एक घटक राहिलाय जो खूपच महत्वाचा आहे, म्हणजे ज्याच्या समोर ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आहोत, ज्याची दाद आपल्याला हवी असते, ज्याच्या टाळ्या आपल्याला हव्या असतात, चिट्ट्या हव्या असतात, तो म्हणजे प्रेक्षक. तेव्हा कुठे कलाकाराला त्याच्या मनाला शांत वाटतं की माझं जे काय मी केलंय ते प्रेक्षकांना आवडलंय, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय.
1: खरंय. आणि हाऊसफुलचा जेव्हा बोर्ड लागतो त्यावेळेला त्या कलाकाराला किंवा याच्या मागे जे झटत असतात त्या लोकांना केवढं समाधान वाटत असेल, मिळाल्यासारखं वाटत असेल. आणि असं मी म्हणत नाही की हाऊसफुलचं बोर्ड आहे तीच नाटकं बघा, कदाचित काही प्रेक्षक त्या नाटकांकडे वळतही नाहीत. आज 7 असतील प्रेक्षक, 10 असतील प्रेक्षक, पण ती नाटकं अप्रतिम असतात. म्हणून ते नाटक चांगलं नाहीये अशातली गोष्ट नाहीये, तर प्रत्येकाने सगळी नाटकं खरं तर जाऊन बघायला हवीत. आणि प्रेक्षक आपला नक्कीच चोखंदळ आहे, दर्दी आहे.
0: आणि जी काय कलाकृती सादर होते ना, तर अपर्णा प्रेक्षक म्हणून एक वेगळा अनुभव घेत असते, संज्ञा प्रेक्षक म्हणून त्याच नाटकाचा वेगळा अनुभव घेत असते, प्राजक्ता वेगळा अनुभव घेत असते, आणि श्रद्धा सुद्धा आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आपण त्याला रिलेट करत असतो, जे काय समोर घडतंय त्याला, आणि मग तो आपला प्रत्येकाचा एक वेगळाच अनुभव,
1: वैयक्तिक अनुभव होतो.
0: बरोबर.
1: खरंय खरंय. मला असं वाटतं आज आपण नाटकाचा प्रवास लेखनापासून सुरू करून दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, प्रकाश योजना, प्रेक्षक या सगळ्यांपर्यंत अनुभवला. आणि खरं तर नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर दिसणारे 2-3 तास नाहीत, तर त्या 2-3 तासांमागचं लेखकाच्या मनात दडलेली एक छोटीशी ठेणगीच असते असं मला वाटतं. खरंच पडदा पडतो, दिवे विजतात, कलाकार रंगमंचावरून उतरतात, पण एखादा संवाद, एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग किंवा एखादी भावना प्रेक्षकाच्या मनात थांबून राहते आणि तिथेच नाटकाचं खरं यश दडलंय.
2: अगं म्हणूनच तर नाटक म्हणजे जिवंत माध्यम. प्रत्येक प्रयोगात ते नव्यानं जन्म घेतं आणि कलाकार बदलला तर त्या नाटकाचा सूर सुद्धा बदलतो.
1: खरं.
0: बरोबर. आणि प्रेक्षक बदलले की त्याची अनुभूती सुद्धा बदलते, आणि तरीही प्रत्येक वेळी नाटक आपल्याशी काहीतरी बोलत राहतं.
1: खरंय. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल आणि वेगवान जगात माध्यमं बदलली, मनोरंजनाची साधनं बदलली, तरी एका रंगमंचावर समोरासमोर बसून माणसानं माणसाशी संवाद साधण्याची जादू ही नाटकाचीच आहे. म्हणूनच तर पडदा पडतो पण नाटक संपत नाही, ते कुणाच्या तरी मनात पुन्हा सुरू होतं.
2: वा.
1: याच विचारानं आज आपल्या नाटकावरच्या गप्पा, आपला संवाद आपण इथेच थांबवूया. अपर्णा, प्राजक्ता आणि श्रद्धा, तुम्ही आज तिघी आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आज आमच्याशी संवाद साधलात, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: आवडीचा विषय आणि त्याच्यावरती इतक्या छान गप्पा मारायला मिळाल्या, इतकं छान बोलायला मिळालं आणि इतका सगळा अभ्यास, नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या तुम्हा सगळ्यांकडून सुद्धा. सो धन्यवाद तुला सुद्धा
2: संज्ञा, खरंच खूप मज्जा आली. इतकं बॅकस्टेज केलं पण कोणी बॅकस्टेज बद्दल इतकं बोललंच नव्हतं माझ्याशी. आज खरंच खूप छान बोलता आलं, खरंच खूप नॉस्टॅल्जिक झाले मी पण. खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल.
1: आणि मला तर फारच आनंद झालेला आहे, मी घरात जे बघते तेच इथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद झाला.
2: खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आत्ताच आपण उर्मी हा कार्यक्रम ऐकला. विषय होता नाटक पाहावं करून. सहभागी होत्या श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर. संकल्पना आणि सूत्रसंचालन होतं संज्ञा कुलकर्णी यांचं. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. बरं तर मैत्रिणींनो, आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

च्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून दुपारचं 1 वाजतंय, थोड्याच वेळात प्रसारित होतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट यशोदा. चंद्रकांत खोत यांचं गीत आहे आणि दत्ता डावजेकर यांचं संगीत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं इन मीन तीन या चित्रपटातील गीत. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

0: लाखाची गोष्ट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची रचना होती.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाहुणी या चित्रपटातील गीत आता ऐकूया. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. पाहुणे या चित्रपटातील हे गीत होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहाद हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम

आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग। अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा। नेपाळमध्ये पूर

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांसाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीत उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आपण उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदिर झापारो यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्यात. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत आणि अमेरिका यांच्यात जॅव्हलिन या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली असून त्याचा वापर भारतीय लष्करासाठी केला जाणार आहे. हे खांद्यावरून मारा करता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे आणि दोन्ही देश संयुक्तपणे त्याचं उत्पादन करणार आहेत. या करारामुळे भारतीय लष्कराला असलेलं अमेरिकेचं भक्कम पाठबळ दिसून येतं असं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलंय. तसंच हा करार म्हणजे परस्परांना लाभदायक सहउत्पादन वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातला उद्योगांचा पाया विस्तारण्यासाठीची उत्तम संधी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी आहे, मात्र तरीही आपण अत्यंत सावध असल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली. जून महिन्यात झालेला शांतता करार पुन्हा लागू करण्यासाठी वाटाघाटींवर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. इराणमध्ये सध्या देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय. या कराराची अंमलबजावणी सुरू असताना इराणनं सुमारे 9 कोटी पिंपळ तेलाची निर्यात केली होती असं त्यांनी सांगितलं. तर एका दुसऱ्या संदेशात इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई यांनी देशासमोरच्या वाढत्या आर्थिक आव्हानांवर आणि लोकांच्या रोजीरोटीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. अमेरिका आणि इराणनं संघर्षविरामासाठी गेल्या 18 जूनला केलेल्या करारातल्या अटींचं वारंवार उल्लंघन झाल्यानं तो निष्फळ ठरला आहे. सर्बियातल्या बेलग्रेड इथं अलिप्ततावादी चळवळीत सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुख तसंच शासनप्रमुखांच्या पहिल्या परिषदेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त उच्चस्तरीय स्मरणोत्सवाची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे 2 दिवस ही बैठक चालेल. या बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत. अलिप्ततावादाचा वारसा आजच्या जगासाठी शिकवण अशी या बैठकीची संकल्पना आहे. भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य असून या चळवळीच्या तत्व आणि मूल्यांप्रती भारत सदैव वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तमिळनाडूत इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी

0: 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलंय. आतापर्यंत भारतानं एकूण 57.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय. महाराष्ट्रातून नेपाळला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 100 भाविकांची बिहार सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून बिहारमध्ये काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. या निमित्तानं त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. जिद्द, शिस्त आणि उत्कृष्टतेची भावना ही देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशात विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था ही प्रत्येक स्तरातील प्रतिभेची जडणघडण करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिले. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात 1 तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
2: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: केंद्रीय गोदाम महामंडळानं महाराष्ट्रातल्या नाशिकहून तमिळनाडूमधल्या चेन्नईला कांदे घेऊन जाणारी दुसरी रेल्वेगाडी रवाना केली. यामुळे पुरवठा साखळी मजबूत होऊन देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वेळेवर होईल असं महामंडळानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. या बरोबर

0: दुपारचा 1:40 झालेत. आता ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा जिल्ह्यात उत्साह. कणकवलीत महसूल समाधान शिबिर. महसूल दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार. आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
2: स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आठवडाभर आधीपासूनच तिरंगा यात्रांनी जिल्हा दुमदुमून गेला होता. स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यातून लवकरच चिपी नवी मुंबई विमानसेवा सुरू होईल, त्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तसंच जिल्ह्याच्या 92 लँडिंग पॉईंट पैकी 14 संवेदनशील लँडिंग पॉईंटवर पोर्ट केबिन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1,33,00,000 रुपये नियोजन मधून मंजूर झाले असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. यानिमित्तानं कृषी क्षेत्र, पोलीस विभाग, विद्यार्थी, क्रीडा, युवा, डॉक्टर, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि योगदान दिलेल्या व्यक्तींना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या 125 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतलं. या ध्वजारोहण सोहळ्याला आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साहिल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 200 सर्वेअरना लायसन्स देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा लागू करून शासनमान्य मालकी हक्काचं कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसंच नोंदणीपूर्व मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत कणकवली इथं आयोजित महसूल समाधान शिबिरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. कणकवलीतल्या या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते. कुडाळ शहरात नगरपंचायतच्या वतीनं साकारण्यात आलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या नमो उद्यानाचं लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून तसंच शिलालेखाचं अनावरण करून करण्यात आलं. यानंतर उपस्थित मान्यवरांनी नमो उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त शालेय परिसर कार्यक्रमाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभारंभ केला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या 134 शाळांनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात टास्क फोर्स स्थापन केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा मृद आणि जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त जिल्ह्यात सिंधुदुर्ग नगरी इथं आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातले नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सहभागींना जलसंधारणाची शपथ दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी

0: तृप्ती दोडमिसे आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला सुरुवात केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. किनारपट्टीवर समुद्राला पारंपरिक पद्धतीने नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: दुपारचे 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माधुरी ओक यांच्या स्वरात हे गीत.

0: पण
1: माधुरी ओक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि गजमल माळी यांचं गीत होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांगावकर यांची रचना आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात.

0: 55 मिनिटं झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
2: ग्रंथप्रेमी श्रोते हो, तुम्हाला गूढ गोष्टी आवडतात का? जर एका सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक काही विलक्षण घटना घडू लागल्या तर काय होईल? आज मी तुम्हाला अशाच एका अद्भुत कादंबरीची ओळख करून देणार आहे. या जगप्रसिद्ध कादंबरीचं नाव आहे अ वाइल्ड शिप चेस, आणि या विलक्षण कादंबरीचा लेखक आहे अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रिय जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी. मुराकामीच्या लेखनाची शैलीच अशी आहे की तो एका अगदी साध्याशा वास्तवातून एका वेगळ्याच गूढ जगामध्ये आपल्याला कधी घेऊन जातो कळत नाही. या कादंबरीचा नायक असाच एक सामान्य एकटा तरुण आहे. त्याचं आयुष्य एका कंटाळवाण्या संथ गतीनं चाललेलं असतं, पण अचानक त्याच्या आयुष्यात एक अकल्पित प्रसंग येतो. त्याला एका अत्यंत विचित्र अशा मोहिमेवर जावं लागतं, आणि ती मोहीम असते एका विशिष्ट मेंढीचा शोध घेण्याची. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पाठीवर स्टारची खूण असलेली एक रहस्यमय अशी मेंढी. एका महिन्याच्या आत जर त्यानं या मेंढीला शोधून काढलं नाही तर त्याचं करिअर आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त होणार अशी धमकी नायकाला त्याचा चक्रम बॉस देतो. आणि मग सुरू होतो एक चक्रावणारा अविस्मरणीय असा प्रवास. एक नवीन मैत्रीण या प्रवासात त्याला साथ देते. हे दोघं जण मग जपानच्या उत्तरेला असलेल्या एका बर्फाळ निर्जन आणि शांत प्रदेशात म्हणजेच होक्काइडोच्या पर्वतरांगामध्ये त्या मेंढीचा शोध घेण्यासाठी जातात. या शोधमोहिमेत नायकाला द रॅट हा त्याचा जुना मित्र भेटतो. त्यापूर्वी हा मित्र देखील कुठेतरी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला असतो, आणि त्याचा या मेंढीशी काहीतरी संबंध असतो. मुराकामीनं या प्रवासात टोकियो शहरातलं अतिशय वेगवान आधुनिक जीवन आणि होक्काइडोच्या पर्वतरांगांमधला गूढ शांत निसर्ग यांचा अतिशय सुंदर असा विरोधाभास उभा केला आहे. नायकाला या प्रवासात भेटणारी चित्रविचित्र पात्र कथेची रंगत आणखी वाढवतात. मुराकामीची शैली साधी छोट्या छोट्या वाक्यांची अशी आहे, ती वाचकाला गुंतवून ठेवते. पण शैली साधी असली तरी हे पुस्तक साधं नाही. त्याच्या आशयाला अनेक पैलू आहेत, ते वाचकाला हळूहळू जाणवायला लागतात. अ वाइल्ड शिप चेस ही साधी रहस्यकथा नाही. मुराकामीनं या रंजक कथानकातून मानवी एकाकीपणा आणि अस्तित्वाचा शोध तसंच जपानच्या बदलत्या आधुनिक संस्कृतीवर एक अत्यंत प्रभावी भाष्य केलं आहे. स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा या पुस्तकात इतकी धूसर होते की वाचक म्हणून आपणही त्या गूढ प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनतो. ही कादंबरी वाचताना आपण एखादं सुंदर पण थोडं विस्कळीत असं स्वप्न पाहत आहोत असं आपल्याला वाटू लागतं. मुराकामी वाचकांसमोर अनेक प्रश्न उभे करतो, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची हमी मात्र देत नाही. वाचकाच्या प्रगल्भतेवर त्याचा विश्वास आहे, त्यामुळे मुराकामीचा वाचक या पात्रांचा सहप्रवासी बनतो, स्वतः उत्तरांचा शोध घेतो. म्हणजे एक प्रकारे वाचक कादंबरीच्या लेखनातही सहभागी होतो. तर श्रोते हो, जर तुम्हाला वेगळं स्वप्नवत आणि विचार करायला लावणारं जागतिक साहित्य वाचायची आवड असेल तर हारुकी मुराकामीची ही अप्रतिम कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तक या मालेत आत्ताच आपण ऐकला लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: कार्यक्रम कृषीवाणी यामध्ये ऐकूया फुलकोबीची लागवड याविषयी माहिती. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी अतिशय लोकप्रिय आहे. फुलकोबीला शहरी तसंच ग्रामीण भागातून वर्षभर भरपूर मागणी असते. फुलकोबीमध्ये प्रोटीन्स तसंच पोटॅशियम, फॉस्फरस, चुना आणि लोह ही खनिजं आणि अ आणि क जीवनसत्व भरपूर असतात. फुलकोबीपासून भाजी, लोणचं, भजी इत्यादी अनेक रुचकर पदार्थ तयार करता येतात. फुलकोबीच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 23° सेल्सिअस तापमान लागतं आणि नंतर 17 ते 20 सेल्सिअसवर चांगली वाढ होते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेलं तर गड्डा अतिशय लहान आणि कमी प्रतीचा तयार होतो. या पिकासाठी मध्यम ते भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. फुलकोबीच्या हळव्या जातीसाठी मध्यम प्रतीची रेताळ पोयट्याची जमीन योग्य आहे. गरव्या जातीसाठी नदीकाठची गाळवट किंवा भारी सुपीक जमीन लागते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 इतका असावा. जातींमध्ये हळव्या जाती म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातींमध्ये अर्ली कुवारी, पुसा अर्ली सिंथेटिक, अर्ली बनारस, अर्ली पाटणा, पुसा कार्तिकी, पुसा दीपाली इत्यादी जाती आहेत. तर गरव्या जातींमध्ये पुसा सिंथेटी, पुसा शुभ्रा ह्या उशिरा तयार होणाऱ्या जाती आहेत. निमगरव्या जातींमध्ये इम्प्रूव्ड जॅपनीज आणि पंतशुभ्रा या जाती आहेत. तर स्नोबॉल प्रकारामध्ये पुसा स्नोबॉल 1, पुसा स्नोबॉल K1 आणि स्नोबॉल 16 या जाती असून संकरित जातीमध्ये हिमानी आणि स्वाती या जातींचा समावेश होतो. फुलकोबीचं पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात घेता येतं. रोपं प्रथम रोपवाटिकेत गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. रोपं निरोगी, जोमदार आणि काटक असावीत. यासाठी बियाणं नेहमी खात्रीलायक ठिकाणाहून घ्यावं. विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेल्या जातींचंच बियाणं निवडावं. रोपवाटिकेतील सॉफ्ट ब्लॅक रॉट या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणं 10 ग्रॅम मर्क्युरिक क्लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणामध्ये 1/2 तास बुडवून ठेवावं. नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. 1 हेक्टर लागवडीसाठी 600 ते 750 ग्रॅम बी लागतं. तर गरव्या आणि स्नोबॉल गटातील जातीचं हेक्टरी 375 ते 400 ग्रॅम बी लागतं. फुलकोबीची लागवड सरीवरंब्यावर करावी. लागवड 60x45 सेंटीमीटर किंवा 60x60 सेंटीमीटर अंतरावर करावी. रोपांची पुनर्लागवड संध्याकाळी करावी. प्रत्येक ठिकाणी निवडक एक रोप लावावं. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी त्यानंतर तिसऱ्या दिवशी द्यावं. लागवडीनंतर 1 आठवड्यात सर्व नांगे भरून घ्यावेत. फुलकोबीच्या पिकाला हेक्टरी 30 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं. अर्ध नत्र आणि पूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा रोप लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पद्धतीनं द्यावं. तसंच लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. खरीप हंगामात आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावं. आंतरमशागत करताना प्रामुख्यानं तणांची वाढ ही झपाट्यानं होत असते. यासाठी 3 ते 4 खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावं. तणाच्या बंदोबस्तासाठी मशागतीनंतर वाफे बांधणीपूर्वी दर हेक्टरी 2 किलो बासालिन हे तणनाशक जमिनीवर फवारून जमीन वखरावी. त्यानंतर रोपांची लागवड करावी. फुलकोबीच्या पूर्ण वाढलेल्या गड्ड्याची लगेच काढणी करावी. तयार गड्ड्याच्या खालचा दांडा भोवतालच्या पानासह कापावा. नंतर गड्ड्याभोवतीची 3-4 पानं ठेवून बाकीची मोठी पानं आणि दांडा गड्ड्यालगत कापावा. गड्ड्याभोवती ठेवलेल्या पानामुळे वाहतुकीत गड्डे एकमेकांना घासून खराब होत नाहीत. प्रति हेक्टरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळतं. संकरित जातींपासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळतं.
0: फुलकोबीची लागवड याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. आता एक निवेदन आहे शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434

0: आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. दुपारचे 2:05 झाले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
2: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
3: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्यात छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाची आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसेल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल आणि काही वेळेला स्ट्रेस अल्सर पण म्हटल्या जातात. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर एंडिंग्ज असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
2: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
3: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. अल्सरचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ते कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलॉरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं, त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
2: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
3: बरोबर.
2: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
3: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्सचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही आणि त्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
2: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
3: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरॉसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरॉसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते, तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरची. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
0: दुपारचे 2:10 होत आहेत. थोड्याच वेळात दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लास्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
2: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी, पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीलाच जर आपण येणारे बिल असतात पेपरवरचे, लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिल असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढले तर त्याला पण मूल्य येतं. ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लास्टिकमध्ये प्लास्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली ती ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून मिसळून घेतलं आणि पुन्हा 3 बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचं काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा. आणि ती स्वच्छ केली, नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं. बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
3: किंवा शॅम्पूच्या
2: त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे. पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला. साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुमनं म्हणतात त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट बर खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असा तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय समजते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावर वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाहीत, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
3: बरोबर.
2: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालंय की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लास्टिकमध्ये न बांधता तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लास्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर 3-3 महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सेग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
1: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 2:15 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणी.
1: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा.

दुपारचे 2:30 वाजलेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग नारायणी आणि पूर्वकल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे शारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ आहे आदित्य राजगोपालन यांची. ऐकूया जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी.

0: जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेल्या गायलेला राग नारायणी आणि त्यानंतर पूर्वकल्याणी हे दोन राग आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिन साथ केली होती सारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती आदित्य राजगोपालन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित। पुरातल्या मृतांची संख्या 626। आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद।

0: जन यांना देशाची आदरांजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सदिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांग पत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. ओळख न पटलेल्या मृतदेहांचं दफन करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला आहे. या सर्व मृतदेहांचे DNA नमुने दफनापूर्वी घेतले जातील असं नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलं आहे. आतापर्यंत भारतानं एकूण 57.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये हरद्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
1: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी को जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. मराठवाड्यातील काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना

0: मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसंच ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात एक तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नागालँडच्या युवा संसाधन आणि क्रीडा संचालनालयानं कोहिमा इथं झालेल्या आयोजित कार्यक्रमात 2025-26 या वर्षातल्या गुणवंत खेळाडूंना सन्मानित केलं. 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकसंख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमधले क्रीडागुण हेरावेत, लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं त्यांनी सुचवलं. क्रीडा दिनानिमित्त आज नंदुरबार इथं मेजर ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुलांचे 8 आणि मुलींचे 6 अशा एकंदर 14 संघांनी भाग घेतला. भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाल्याची माहिती नीरजनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली. काहीच दिवसांपूर्वी तो डायमंड लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला होता, पण आता याही स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. भारताच्या वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरी इथं झालेल्या PSA बुडापेस्ट खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हंगेरीच्या बालाज फरकास याच्यावर 3-0 अशी मात केली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या परिसरातल्या 5 उपहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ, असं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहे.

श्रोते हो, आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सायंकालीन सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झीयोयेव यांच्याशी विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदिर झापारव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत, तर 149 जण चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 626 झाली असून अजूनही सुमारे 2000 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी उपोषण सोडावं

0: असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराठी इथं आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित असून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02:24 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मालती कृष्णमोहन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन. राग आहेत पंतुवराली आणि मलय मारुतम. मृदंगम साथ केली आहे केशव भारद्वाज यांनी. ऐकूया मालती कृष्णमोहन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन राग पंतुवराली आणि मलय मारुतम.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मालती कृष्णमोहन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन ऐकलत. राग होते पंतुवराली आणि मलय मारुतम. मृदंगम साथ केली होती केशव भारद्वाज यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो सायंकाळचे 5:30 वाजून गेलेत. प्रसारित करत आहोत युववाणी.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट

0: वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातील कार्यक्रमात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत अशा एका युवा खेळाडूला, जिने आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला आहे. रिदमिक जिम्नॅस्टिक्स सारख्या कौशल्य, शिस्त आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेल्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजच्या आपल्या पाहुणीशी तिच्या प्रवासाविषयी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर आहे वृषाली गाडगीळ. वृषाली, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, वृषाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिदमिक जिम्नॅस्ट असून तिने 2023 आणि 24 मध्ये अनुक्रमे फिलिपिन्स आणि उझबेकिस्तान इथे आशियाई अजिंक्यपद

0: आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर आहे वृषाली गाडगीळ. वृषाली, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: मित्रांनो. वृषाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिदमिक जिम्नास्ट असून तिने 2023 आणि 24 अनुक्रमे फिलिपिन्स आणि उझबेकिस्तान इथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच हंगेरीतील बुडापेस्ट येथे आयोजित ज्युनियर रिदमिक कप स्पर्धेतही तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची तिने कमाई करत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आणि SGFI स्पर्धांमध्येही ऑलराऊंड तसेच विविध प्रकारांमध्ये पदकं जिंकत तिनं महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. खेळासोबत शिक्षणातही ती तितकीच यशस्वी आहे. 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवल्यानंतर सध्या ती KHS ज्युनियर कॉलेज इथे 12वीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. चला तर मग वृषालीशी संवाद साधूयात. वृषाली, रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, काय सांगशील?
1: रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा एक ऑलिम्पिक गेम आहे. हा आपल्या या देशात फारसा काही तो प्रसिद्ध नाहीये, तो जास्ती लोकांना माहितीच नाहीये की रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा खेळ आहे आपल्या या देशात. हा एवढा मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात रिदमिक जिम्नॅस्टिक्स किंवा साधं जिम्नॅस्टिक्सला. लोकांना आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स माहिती असतं पण रिदमिक जिम्नॅस्टिक्स नसतं माहिती. रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तुम्हाला सगळं लागतं, फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ, आय हँड कोऑर्डिनेशन आणि जो काही फोकस लागतो या गेममध्ये तो कुठेच नाही लागत. त्यामध्ये आपल्या 4 ऍपरेटर्स असतात, हुप, बॉल, क्लब्स आणि रिबिन. 5वा एक रोप असतो, रोप फारसा काही इकडे वापरला जात नाही. रोप मध्ये खूप म्हणजे ऑब्विसली स्किपिंगसाठी आपण सगळ्यांनाच माहिती आहे स्किपिंग रोप्स वापरतो, तसा रोपचा वापर आहे. बाकीचे रोपचे हँडलिंग वगैरे असतात. हुप जर आपण एक घेतलं, हुप मध्ये रिंग लोकांना माहिती असते पण ते हुप असतं रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये हे नसतं माहिती.
0: ओके.
1: हुप हा ऑब्विसली मोठी असते हुप. त्याच्यानंतर हुप मध्ये बरेचसे आता रिस्क आणि बॅलन्सेस, जम्प्स, पिवट्स असे 4 मेन प्रकार असतात. बॅलन्सेस, जम्प्स, जम्प्स तर तुम्हाला माहितीच असतात. जम्प्स, बॅलन्सेस, पिवट्स हे सगळे डिफिकल्टीज असतात आणि दे आर व्हेरी हार्ड टू डू. आणि त्याच्यात अटमोस्ट फ्लेक्झिबिलिटी लागते पायाची, बॅकची. रिस्क मध्ये सर्वात जास्त कोऑर्डिनेशन लागतं हुप आणि क्लब्स मध्ये. सर्वात अवघड असतात आणि क्लब्स जोर जोरात लागतात. रिबेन सगळे घाबरतात रिबेनला मोस्टली, बिकॉज रिबेन करणं खूप अवघड आहे. मला पण अवघड जायचं. आणि रिबेन जर एकदा जमली तर त्याच्यासारखी अप्रतिम गोष्ट नाही. आमचे सेटचे 2 असतात, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप. ग्रुपचा जो सेट असतो ते 5 लोक करतात. 5 आणि ऍपरेटर्स एव्हरी 4 इयर्स बदलत राहतात फॉर ग्रुपचा सेट. सो ग्रुपच्या सेटमध्ये 5 लोक करतात आणि 2.5 मिनिट त्यांचा सेट असतो. वेअरॅज इंडिव्हिज्युअलच्या सेटमध्ये फक्त 1.5 मिनिटचा सेट असतो. त्या 1.5 मिनिटमध्ये एवढे सगळे विचार राहतात डोक्यातनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे जे काही टाइम मॅनेजमेंट लागते ना ती मी खूप शिकले या स्पोर्ट्स कडनं. खूप जास्ती गोष्टी त्या 1.5 मिनिटात बसवायला खूप अवघड असतं. आणि जसं वयोगट वाढत जातं तसं ते वाढवत जातात, बिकॉज तेवढं ब्रेन स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि तेवढं कळायला लागतं की किती मला बसवायचं ती गोष्टी. तर मग हे सगळं होतं. मग त्याच्यानंतर ग्रुपचं मी सांगितलं 5 लोक करतात. त्या 5 लोकांमध्ये पण कोऑर्डिनेशन अटमोस्ट लागतं. एकाचं चुकलं तर तो अख्खा ग्रुप फॉल होतो. फॉल होणं, आमचा असा एक एरिना असतो 13x13 त्या एरिनाच्या बाहेर गेलं तर तो फाऊल असतो. ऍपरेटस हातातनं पडला तर इट इज ऑल्सो फॉल. मग आर्टिस्ट्री मध्ये आहे की तुम्ही म्युझिक सोबत किती कनेक्टेड आहात. रिदमिक या नावातच रिदम आहे, रिदम सोबत कनेक्शन तर असायलाच पाहिजे. सो जर म्युझिक काहीतरी वेगळंच करतोय आणि आम्हीच काहीतरी वेगळं करतोय, सो दॅट इज नॉट राईट. आणि हे सगळं आर्टिस्ट्री मध्ये त्याचे मार्क कापले जातात. तर मग असे 10 आर्टिस्ट्री मध्ये मिळतं आणि एक्झिक्युशन मध्ये पण 10 मिळतं. अँड डिफिकल्टी कॅन गो ऑन.
0: खूप छान प्रकारे आणि सखोल माहिती दिलीस आम्हाला, त्याबद्दल तुझे आभार. कारण बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसतं. कदाचित आजच्या या कार्यक्रमामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली असेल. जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराकडे तू कशी वळलीस, तुझी सुरुवात कशी झाली?
1: मी आधीपासूनच थोडीशी ॲथलेटिक होते, तर मग ॲथलेटिक म्हटलं की माझ्या घराच्या जवळच्या एका ग्राउंडला असं साधं नॉर्मल किड्स प्ले ग्राउंड सारखं होतं ते, तिथे मी जायचे आणि तिथे पण बऱ्यापैकी ॲथलेटिक म्हणजे रनिंग जम्पिंग जे काही असतं ते सगळं करायचे. माझे

0: फ्रेंड होती, तिने मला एकदा सांगितलं, ती जिमनॅस्टिक्स करायची, आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स. तर तिने मला म्हटलं की बघ करून, कारण काही ती पण थोडीशी ॲथलेटिकच होती. सो मग मी आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स जॉईन केलं आणि मग तिकडनं माझं असं मन वळलं आणि मी रिदमिक जिमनॅस्टिक्सच्या साईडला गेले. मी आता करंटली मधुरा तांबे आणि कल्याणी तांबेच्या अंडर शिकते. मधुरा ताई ही स्वतः इंटरनॅशनल प्लेअर, छत्रपती अवॉर्डी आणि इंटरनॅशनल जज आहे, आणि कल्याणी ताई सध्या इंटरनॅशनल कोच आहे, आणि ते दोघंही अप्रतिम आम्हाला ट्रेनिंग देतात आणि त्यांचं गायडन्स पण सुंदर आहे.
1: ग्रेट. तू जेव्हा भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतेस, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, हंगेरी यासारख्या कंट्रीजमध्ये तू जेव्हा इंडियाला रिप्रेझेंट केलं, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? तुला काय वाटलं तिथे गेल्यावर? तिथलं वातावरण कसं होतं?
0: तिथे तर पहिले सिलेक्ट झाल्यावरतीच एवढा आनंद होतो सगळ्यांना, की कारण काय इंटरनॅशनलला पहिल्यांदा खेळणार म्हणजे हे खूपच अचीवमेंट असतं, सेल्फ अचीवमेंट. सो मग पहिले तर मी एक्सायटेड होते, पण मधल्या तो एक दोन महिन्याचा गॅप मिळतो ट्रेनिंगसाठी आफ्टर सिलेक्शन झाल्यावरती. तेव्हा मग झालं ट्रेनिंग, असं 7-8 तास दिवसाला हे सगळं केलं, आणि जवळजवळ आल्यावरती की आता माझी कॉम्पिटिशन आहे नेक्स्ट वीक, जे काय भीती वाटायला लागली की आता काय करायचं जाऊन, तर मग ती भीती वाटणारच. आणि मग एकदा मी तिथे पोचल्यावरती, म्हणजे पोचल्यावरती पण ठीक आहे, अख्खी टीम होती, मस्त आम्ही मज्जा केली, बिकॉज ऑलमोस्ट सगळ्यांचीच पहिली इंटरनॅशनल होती, सगळ्यांनी मस्त मज्जा केली. तिथे पोचलो तर स्टेडियम मध्ये गेल्यावरती एवढं मोठं स्टेडियम होतं, आपल्या इंडियात कुठेच नाही एवढं मोठं जस्ट फॉर रिदमिक जिमनॅस्टिक्स. तिथे आम्ही गेलो, एवढं मोठं स्टेडियम बघून आम्ही सगळे असे शॉक्ड होतो की ओ माय गॉड हे काय म्हणजे आता. आणि मग आम्ही तिथे गेलो, तिथे ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करायला आम्हाला खूप मज्जा आली, बिकॉज तिथे प्रॉपर एरिनाज होते, प्रॉपर हाईट्स होते फॉर थ्रोज, कॅचेस रिस्क करायला. त्याच्यानंतर मग सगळे ट्रेनिंग वगैरे केली आणि मग परत सगळ्यांना भीती वाटायला लागली, पण परत आमच्या कोचेसने आम्हाला सगळं सांगितलं की मस्त करा, शांतपणे करा. आणि फर्स्ट टाइम इंटरनॅशनल गेल्यावर की थोडस तरी भार असतोच ना आपल्यावरती की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतोय, काहीतरी तरी नीट करायला पाहिजे, तेवढं तर टेन्शन होतच. पण जेव्हा मी तिथे फ्लोरवरती गेले तेव्हा मला काही असं वाटलं नाही की आपण इंटरनॅशनल खेळतोय, कारण काय त्या पॉइंटला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं की फक्त मी आणि माझा ऍपरेटस आहे, आणि मी ज्युनियर होते सो मला फक्त हूप होती, आणि म्हणून त्या वर्षाला माझी फेवरेट हूपच होती, बिकॉज मी त्याच्यासोबत ट्रेन केलं. त्या मोमेंटला जेव्हा मी गेले फ्लोअरवरती तेव्हा हूप करून, म्हणजे इट वॉज ओनली मी, माझी हूप आणि देव, बिकॉज तो माझी मदत करणार होता, कारण मला भीती वाटत होती. सो तो 1.5 मिनिट खूप महत्वाचा असतो, आणि तेव्हा फोकस हल्ला की गेला. पण माझं थोडस ठीक होतं, कारण काय मला माहिती होतं की मी आणि माझी हूपच आहे, नॉर्मल माझा सेट आहे, आणि फक्त एरिना वेगळे आणि समोर जजेस वेगळे, आणि ह्या वेगळीच भीती असते की बाहेरचे जजेस बघून खूपच हलायला होतं, आणि मग काय करायचं कळतच नाही. पण ठीक आहे, हूप होती, मग प्रॅक्टिस केलेली एवढी ताईच्या अंडर, मग झालं, हूपचा सेट वगैरे झाला, आणि बाहेरून जो आनंद होतो तो वेगळाच असतो की झालं. पण आम्हाला तिथे फर्स्ट टाइम जाऊन आहे ना हे खरं कळलं की तिकडे आहे ना, म्हणजे जसं सांगितलं मी की न्यूट्रिशनिस्ट किंवा त्यांच्यासोबत केवढे फिजिओथेरपिस्ट वगैरे असतात तेवढे आमच्यासोबत नव्हते, इट वॉज जस्ट अस अँड आर कोचेस. तर मग तिथे बाहेरचे खूप सारे लोक होते आणि त्यांच्यासोबत हेल्पर्स पण खूप असतात आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण एवढं भारी होतं. मग मला असं झालं की आमच्याकडे का असं नाहीये,
1: तो म्हणजे अजून आपल्या टीम अजून परिपूर्ण होणं असं तुला महत्वाचं वाटतं की सगळे स्पेशलिस्ट तुमच्या टीम मध्ये असणं हे महत्वाचं आहे, आणि रिदमिक जिमनॅस्टिक सारख्या खेळाकडे अजून त्या प्रमाणात फोकस नाही आहे असं तुझं म्हणणं आहे.
0: हो, आणि म्हणजे थोडस आम्ही मागेच होतो, म्हणजे माझी पण रँक 12वी वगैरे होती इन आय डोंट नो किती लोक होते, पण हे जर वर न्यायचं असेल तर हे गरजेचंच आहे ना की असं न्यूट्रिशियस असावं किंवा कोणीतरी वेगळं हेल्पर्स असावं,
1: बाकी प्रोफेशनल्स पण असणं महत्वाचं,
0: बिकॉज जर तिथे त्या क्षणाला काहीतरी झालं आणि कोणी नसेल फिजिओथेरपिस्ट, कोणाचं अँकल ट्विस्ट झालं आणि फिजिओथेरपिस्ट नसेल तर काय करायचं, आणि बाहेरचे हॉस्पिटल्स आर नॉट अफोर्डेबल फॉर अस, आणि मग कसंच करणार ना. सो देअर शुड बी सम गव्हर्नमेंट सपोर्ट आय थिंक.
1: खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात तू कसरत करतेस, या दोन्हीचा समतोल कसा राखतेस?
0: जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट खूप महत्वाची शिकवली माझ्या आयुष्यात, डिसिप्लिन, बिकॉज आमच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही 1 मिनिट उशिरा आला तर तुम्हाला पनिशमेंट मिळणारच, की तुम्ही 6 ट्रेनिंगला 6 नाही आला तर पनिशमेंट मिळणार. सो एक ती गोष्ट महत्वाची होती की डिसिप्लिन, एक तर मोटिवेशन होतं की मला हे जिंकायचंय, कारण की एकदा सीझन चालू झाला ना की असे पाठोपाठ येतात ना कॉम्पिटिशन की काहीच कळत नाही.

0: मग तेवढं मोटिवेशन लागतं की मला पुढे जाऊन मला मेडल मिळवायचं आहे, मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे, एवढंच सगळं असतं. ह्याच्यानंतर पहिले तर डिस्ट्रॅक्शन्स नसतात, कारण का एवढं सगळं चालू असतं की डिस्ट्रॅक्शन्सला वेळच नसतो. सो डिसिप्लिन आणि मोटिवेशन आणि डिस्ट्रॅक्शन नसणं हे तिन्ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत.
1: आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला कोणी कोणी साथ दिली, किंवा तुझ्या शाळेचा किंवा तुझ्या प्रशिक्षकांचा, त्यांचा सपोर्ट कसा होता तुला?
0: माझे कोचेस तर पहिले, तर मग त्यांना पण माहिती होतं की दहावी आहे, म्हणजे मी पण थोडीशी असं अभ्यास साईडला होते, तर मग त्यांना पण माहिती की असं असं होतं, अभ्यास वगैरे महत्वाचा आहे. सो त्यांनी मला तसं सहाय्य केलं की तू अभ्यास पण कर, हे पण कर, तसं टायमिंग वगैरे सगळी अरेंज केली की शाळा, प्रॅक्टिस, परत प्रॅक्टिस आणि अभ्यास, हे सगळं झालेलं अरेंज करून. सो मग त्यांचा पण गायडन्स अप्रतिम होता. जेव्हा जेव्हा मला असं खूप व्हायला लागायचं की नाहीच आता होते माझ्याकडनं, अभ्यास पण हे, मग हे पण कॉम्पिटिशन हे, मग असं झालं की मग ताई येऊन बोलायची माझ्याशी की असं असं कर, मग ते सगळं सॉर्ट होऊन जायचं प्रॉब्लेम. आणि मग जसं मला गायडन्स मिळाला, ऑब्व्हियसली शाळा मला काय, म्हणजे आता मी 5वी ते 10वी गेलेच नाही, पहिले 4 पिरियड मी बघितलेच नाही कोणाची तोंड पहिले 4 पिरियडमध्ये, कारण काय सकाळची प्रॅक्टिस असायची आणि त्याच्यानंतर शाळेला जाणं म्हणजे खूपच त्रासदायक होतं, बिकॉज प्रॅक्टिस नंतर एवढं शरीर दमलेलं असायचं की शाळेत जाऊन ते परत 5 तास बसा हे खूपच हॉरिबल होतं. तर मग तरी ते केलं, शाळेने पण भरपूर सपोर्ट दिला, 10वी असून सुद्धा हे सगळे असे एक्झाम्स न देणं परमिशन दिली हे खूप महत्वाचं होतं. आणि प्रिलिमला पण मी जरा घाबरलेले की देतील की नाही परमिशन, कारण काय प्रिलिमच्या वेळेस माझी इंटरनॅशनलची ट्रायल होती आणि बरोबर प्रिलिम पडली, तर आम्ही गेलो मॅमला विचारायला, तर मॅम बोलले जा काही टेन्शन घेऊ नका, काय नंतर द्या तुम्ही पेपर आरामात. म्हटलं मॅम ठीक आहे जातो, आणि मग गेला आणि नशिबाने ती इंटरनॅशनल मिळाली मला.
1: ग्रेट.
0: त्याच्यानंतर शेवटी आई बाबा ऑब्व्हियसली, आता दररोज तर काय आई सगळं डबा वगैरे भरून द्यायची, मग हे करा ते करा, असाइनमेंट लिहायची माझी आई कधी कधी की शाळेत लेट नको सबमिशन करायला, परत ओरडतील, आई ते लिहून द्यायची. बाबा काय बाबा ऑफिसला जायच्या आधी दररोज मला क्लासवरनं पिकअप करायचा माझ्या प्रॅक्टिसवरनं, आणि मग मला शाळेत सोडायचा आणि मग परत घ्यायला यायचा. आणि कधी कधी काय व्हायचं, एक्स्ट्रा प्रॅक्टिस द्यायची ना, तर मग जर 6 प्रॅक्टिस संपणार असेल तर ती जायची 7:30 आणि बाबा थांबायचा बाहेर 2 तास माझी वाट बघत त्याच्या ऑफिस नंतर सुद्धा. सो मग आय एम रिअली ग्लॅड की ते दोघं होते माझ्यासोबत या अख्ख्या जर्नीमध्ये.
1: म्हणजे तुझ्या जर्नीमध्ये इतके सपोर्टिव्ह लोक होते, त्याच्यामुळे तू हा पल्ला गाठू शकली आणि तू तुझं बेस्ट देऊन तसे रिझल्ट पण मिळवलेस. आपण बघतो की प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनच्या आयुष्यात असे चढ उतार येत असतात, काही चॅलेंजेस येत असतात, तर तुझ्या या प्रवासात काही चॅलेंजेस आले का आणि त्यांना तू ओव्हरकम कसं केलंस?
0: पहिलाच एक मोठा चॅलेंज आलेला, पहिलं मी कधी 2016 जॉईन केलं आणि 2017 माझी पहिली नॅशनल झाली मोहालीमध्ये, त्याच्यात पण आम्हाला गोल्ड मिळालं महाराष्ट्राला, बिकॉज थोडस महाराष्ट्र आहोत आम्ही म्हणून गोल्ड मिळालं आम्हाला त्याच्यात. आणि मग ऑब्व्हियसली 7-8 वर्षाची होते, झाला मला भरपूर आनंद, आता काय म्हणजे. मग मी आय थिंक त्याच्यानंतर थोडीशी कमी प्रॅक्टिस केली का काय झालं आय डोंट नो, अंडर 10 माझं पहिलं वर्ष होतं आणि त्याच्यात मी सिलेक्टच नाही झाले स्टेटला. तर मग त्यानंतर जी काय रडारडी झाली घरी येऊन की असंच नाही तसंच नाही मी का नाही झाले असं तसं, त्याच्यानंतर मी गेलेच नाही 3-4 महिने की नाहीच मी सोडून देणार हे. आणि मग त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं की आता काय करायचं, अंडर 10 आहे आत्ताशीच आपण रडत बसलो तर काय होईल. आय डोंट नो काहीतरी झालं असेल 3 महिन्यांना, मला रिअली आठवत नाहीये काय झालं. आणि मी 3 महिन्याने जस्ट गेले प्रॅक्टिसला आणि मला झालं की अरे आपण उगीच सोडलेलं. मग मला ते 3 महिन्याचं लॅग परत भरायला लागला, कारण काय होतं ना, तुम्ही एक जर प्रॅक्टिस बुडवली ना तर तुम्हाला 2 दिवस अजून लागतील त्याचं जे भरपाई असेल ती करायला, बिकॉज बॉडीला 1 दिवस रेस्ट मिळाला ना तरी मग ती अशी स्लॉपी होते की काहीच नाही म्हणजे. आणि मग परत पुढच्या दिवशी असं इंजिन स्टार्ट केल्यासारखं असं घाणेरडा आवाज येतो आणि मग सगळं असं परत रिस्टार्ट करायला लागतं. सो आम्ही 3 महिने बुडवलेले, मला त्याच्यासाठी परत बरेच एफर्ट्स करायला लागले. त्याच्यानंतर अंडर 12 पण असं एकदा झालेलं की मुंबईचे स्टेट्स होते आणि मला नाही माहिती काय झालेलं, मे बी माझ्या आई बाबा मी असा परफॉर्मन्स बघत नाहीत आणि मी सांगते बघू नका, बिकॉज मला ते वेगळंच टेन्शन येतं की तुम्ही बघू नका, मला नाही आवडत तुम्ही बघितलेलं. आणि तेव्हा ना ते आलेले, आय डोंट ब्लेम त्यांच्यावरती असं झालं, पण लाईक ते अंडर 12 पहिलं वर्ष होतं आणि मग मी 5वीत वगैरे का काहीतरी होते. आणि मग मी तिथे पण खूप घाण केलं मुंबईमध्ये. अनफॉर्च्युनेटली मला खरंच नव्हतं घाण करायचं, पण ते घाण केलं मी. आणि मग तिकडे पण खूप सारी रडारडी झाली, असंच आहे तसंच आहे, मग मला सोडूनच द्यायचं आहे, हे नकोच आहे मला. पण मग

0: त्याच्यानंतर जे काही असं मला मोटिवेशन मिळालं ना की आपण एकदा जर घाण केलंय तर मग ती आपल्याला घाण सुधारायला लागणार आहे. सो मी त्याच्यानंतर अंडर 12 ते दुसरं वर्ष होतं तेव्हा ऍक्च्युली लॉकडाऊन पडलं आणि मग त्या सगळेच कॉम्पिटिशन वगैरे गेले आणि मग ज्युनियर मध्ये मी ठरवलं की नाही आता मी असं घाण नाही करून चालणार, मला काहीतरी तरी करायला लागेल. सो मी त्या बरेच प्रॅक्टिस केली आणि मग मला थोडस अजून मोटिवेशन मिळायला लागलं की आपण हे खरं करूया. नशिबाने माझ्या तरी आयुष्यात काहीच इंजुरी झाले नाहीत बिकॉज मे बी ते असेल की रेग्युलरली ट्रेनिंग केलं
1: बरोबर
0: किंवा नीट सगळं खाल्लं वगैरे, पण माझ्या तरी कधीच आयुष्यात इंजुरी आले नाही आणि व्हेरी ग्लॅड की तसं नाही झालं. बिकॉज एकदा इंजुरी आली ना की दॅट इज दी वर्स्ट पार्ट, ते मेंटली पण तुम्हाला दुःख होतं, फिजिकली पण ऑलरेडी दुखत असतं आणि मग त्याच्यानंतर इंजुरी नंतर परत येऊन तुम्ही कसं करणार ह्याचा पण विचार येऊन सगळाच त्रास व्हायला लागतो. सो मग ते नशिबाने माझ्या कधी आयुष्यात झालं नाही.
1: सो जो काही सेटबॅक तुझ्या आयुष्यात आला होता तो तू ओव्हरकम केला, काय चुका झाल्यात याच्याकडे तू लक्ष दिलंस आणि त्या सुधारून व्यवस्थित नियमित तू सराव केलास आणि पुढे तुला यश मिळत गेलं. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एका जिमनास्टचा दिवस हा कसा असतो, म्हणजे तुझ्या आयुष्यात तू सराव, व्यायाम, आहार, अभ्यास, विश्रांती या सगळ्यांचा समतोल कसा राखलास?
0: खूप मोठा दिवस असतो ऍक्च्युली जिमनास्ट लोकांचा, खूपच करायला लागतं. म्हणजे जर शाळेवर पण तुम्ही असं हुशार असाल तर ऑब्व्हियसली म्हणजे करायला सांगतो अभ्यास. आता काही कुठली शाळा सांगत नाही की तुम्ही स्पोर्ट्स आहात, तर भारतात तर सांगतच नाही तर तुम्ही स्पोर्ट्स करताय तर नुसतं स्पोर्ट्स करा असं कोणी सांगत नाही. दहावीपर्यंत तरी ते सायन्स मॅथ्स करायलाच लागतं रडून रडून. तर मग काय सकाळी लोक उठायचं सकाळी 6 वगैरे वाजता 3 तासाची प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर शाळेत जाऊन बसायचं, ग्रेमी पहिले पिरियड बुडवायचे म्हणून 4 तास तिथे बसायचं, मग परत घरी येऊन लगेच जेवण आजी जे जेवायला देईल ते जेवायचं आणि मग परत प्रॅक्टिसला जायचं आणि मग संध्याकाळी आलं की 7:30 वगैरे व्हायचे आणि मग त्याच्यानंतर आता विचार करायचा अभ्यास करायचा की नाही आणि मग तो करायलाच लागायचा बिकॉज होमवर्क वगैरे असायचं, तर ते करायचं मग सगळं आणि मग झोपायचं. एवढंच होतं, बाकी काहीच केलं नाही मी, कारण 3-4 वर्ष तर काहीच केलं नाही. नुसतं उठायचंय, प्रॅक्टिस करायचंय, अभ्यास करायचंय, परत प्रॅक्टिस झोपायचं, एवढंच केलं. आणि मग विश्रांतीसाठी आम्हाला युजली फिजिओथेरपिस्ट असतात, म्हणजे जर काही मसल स्पॅझम वगैरे झाला तर मग तिथे जाऊन तुम्हाला ते मसाज वगैरे करून देतात आणि मग ते रिलीज वगैरे होतात मसल्स. किंवा आम्हाला एक असं अख्ख्या 7 डेजच्या मध्ये एक कुठला तरी दिवस ऑफ असतो की तेव्हा थोडस म्हणजे एखादं सेशन ऑफ असतं, मॉर्निंग इव्हनिंग मधलं एक सेशन ऑफ असतं, सो दॅट थोडस बॉडीला रिलॅक्स होईल आणि मग ते 3-4 तास थोडस फक्त रिलॅक्सेशन मध्ये गेले की बॉडी पण असं थोडस रिकवर होते की आदल्या वीक खूपच एक्झॉस्टिंग असेल तर मग 2 ऑफ म्हणजे थोडस अजून शांत बसायला काहीच नाही करायचं. मग आईस बाथ वगैरे तर असतातच, त्याने सगळं रिलॅक्स होऊन जायचं.
1: म्हणजे तुला श्वास घ्यायला पण वेळ नसायचा असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण शाळा आणि स्पोर्ट्स दोन्ही तू व्यवस्थितपणे सांभाळस. जेव्हा तू इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट करतेस आणि नॅशनल लेवलला खेळतेस, या दोन्ही लेवल्समध्ये तुला तिथे परफॉर्म करताना काय फरक जाणवतो, काय वेगळं वाटतं की त्याच ईजने तू व्यवस्थित परफॉर्म करू शकते की प्रेशर जास्ती असतं जेव्हा इंटरनॅशनली परफॉर्म करतेस?
0: मी जेव्हा खरं तर इंटरनॅशनल खेळले ना, तीनही इंटरनॅशनल, मला नाही प्रेशर आहे. मला इंडियात खेळायला जास्ती प्रेशर येतं दॅन बाहेर खेळायला, बिकॉज बाहेर रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये इंडिया तेवढी पुढे नाहीये. सो मग मला माहिती होतं बॅक ऑफ माय माइंड की एवढं काही मिळणार नाहीये. सो माझं थोडस ईज मध्ये होते मी की आता फक्त जाऊन सेट करायचं आहे मला आणि बाकी काय नाही, तो 1.5 मिनिट फक्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. पण जेव्हा मी इंडियात खेळते ना तेव्हा मला प्रेशर खूप फील होतं, कारण काय मला माहिती नसतं, नवीन नवीन प्लेयर्स येतात खेळायला, मला माहिती नसतं की मी सिलेक्ट होईल की नाही, माझा फॉल होईल की नाही. पण जेव्हा मी बाहेर खेळले तेव्हा मला काही वाटलंच नव्हतं की फॉल झाला तरी इट्स ओके, माझी फर्स्ट इंटरनॅशनल आहे की आपण खरंच इंटरनॅशनलला पोहोचलोय. पण इंडियामध्ये ते होतं की मला इंटरनॅशनलला जायचंय, मग एवढे सगळे लोक आहेत, एवढे सगळे जजेस आहेत आणि सगळे मला ओळखतात, जरीही मी काही चूक केली तर ते मार्क कापणार आहेत माझे. सो हे मला इंडियात खूप वाटलं की खूप प्रेशर होतं इंडियात.
1: आजकाल म्हणजे आपण बघतो की बऱ्याच लोकांना स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं असतं, पण काही ना काही चॅलेंजेस असतात, कधी सपोर्ट नसतो किंवा काय, तर तू त्यांना आणि त्यांच्या पालकांना काय सांगशील?
0: तुम्हाला जर स्पोर्ट्स खरंच आवडत असेल ना तर तुम्ही खरंच म्हणजे करायलाच पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्स जेवढं तुम्हाला शिकवतं ना अबाउट डिसिप्लिन, अबाउट मोटिवेशन, आणि स्पोर्ट्स तर प्रॅक्टिस मध्ये काय होतं माहिती का, एकदा तुम्ही ती गोष्ट

0: लागली ना, कुठलाही स्पोर्ट्स असू दे त्याच्यावरतीच फोकस असतो. जर मी टेनिस खेळते तर माझ्याकडे बॉल येतोय आणि मी काहीतरी वेगळा विचार करून चालणारच नाही, मला तो बॉल रॅकेटने मारायचाच आहे हाच विचार येतो डोक्यात. सो मग तेवढं ब्रेनला पण ट्रेनिंग होतं की याच वेळेस हेच करायचं, याच वेळेस तेच करायचं, आणि मग ते सगळा घोटाळा नाही होत डोक्यात की मला हे पण करायचंय ते पण करायचंय. मग स्पोर्ट्स ऍक्च्युली असं सेग्रिगेट करायला शिकवतं आणि मेजर पार्ट इज डिसिप्लिन. कितीही तुम्हाला मोटिवेशन असू दे की मी आज प्रॅक्टिसला जाणार, तुम्ही जाल आणि मग उद्या वेळेला नाही आता मी दमलो नाही जाणार, हे असं नाही चालणार. हे अभ्यासाबद्दल पण होतं की आज मी अभ्यास करणार उद्या नाही करणार, पण हे असं नाही चालत ना. ते स्पोर्ट्स डिसिप्लिन शिकवतं आणि जर तुम्हाला स्पोर्ट्स खरंच करायचं असेल तर तुम्ही तेच करू शकता. बिकॉज जर एक माणूस खूप ॲथलेटिक आहे आणि ही इज ऍक्च्युली डुईंग गुड इन स्पोर्ट्स, जर तुम्ही अभ्यासाला बसवलं की तू चल हे फिजिक्स आणि न्युमेरिकल सोड, तर त्याला ते नाहीच येणार आहे आणि त्याला ती इच्छा नसल्यामुळे तो करणार पण नाही आहे. पण जर त्याच माणसाला तुम्ही फील्डवरती पाठवलं की जा तू फुटबॉल खेळ, तर तो येईल चार पाच गोल मारून, कारण का त्याला करायची ती इच्छा आहे आणि त्याच्यात ते पोटेन्शियल आहे. सो आय थिंक की जर तुम्हाला तुमच्या म्हणजे असं टीनेज मध्येच तुम्हाला तुमचं पोटेन्शियल किंवा तुम्हाला कशात खरं इंटरेस्ट आहे हे कळलं, तर तुम्हाला त्या पाथवर जायला ते खूप इझी होतं, पाथ चूज करायला की कुठे जायचं. आणि जर दोन्ही करणार असाल तर दॅट इज ऑल्सो वेल अँड गुड. बिकॉज सांगितलं ना, स्पोर्ट्समुळे डिसिप्लिन लागते आणि डिस्ट्रॅक्शन पण खूप कमी होतात बिकॉज वेळच नसतो काही करायला. सो मग ते स्पोर्ट्समुळे दोन्ही ऍक्च्युली मॅनेज करता येतं. म्हणजे हे खरंच आहे, स्पोर्ट्स करा, म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे. बॉडी फिट ठेवायला ते उत्तम आहे, ब्रेन फंक्शनिंगसाठी ते चांगलं आहे. पण आपल्या इथे काय प्रॉब्लेम होतो माहिती का, आपल्या शाळा किंवा आपली अख्खी सिस्टीम इज ओनली बेस्ड की माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, ह्याच्यातच लोकांना प्राऊड फिलिंग आहे जास्ती पेरेंट्सला. पण जर माझा मुलगा इंटरनॅशनल प्लेअर आहे, माझा मुलगा इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे, तर ते पण सेम लेवलला अचीवमेंट आहे हे कळत नाही.
1: तेवढं प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळाडूंना.
0: बाहेरच्या कंट्रीज मध्ये पण स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळते, आपल्या इथे ती मिळतच नाही. जर स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळायला लागली तर केवढं ब्रिलियंट होईल. म्हणजे थोडस सपोर्ट मिळेल स्पोर्ट्स पीपलला, बिकॉज जे लोक रिटायर होतात किंवा काय करायचं म्हणजे ते कोचिंग करतात, जजिंग करतात, दॅट इज वेल अँड गुड. पण लाईक गव्हर्नमेंटने किंवा अजून लोकांनी जर स्पोर्ट्स जरासं पुढे ढकललं तर मग ते थोडस बेटर होईल आणि मग लोकांना पण त्याच्यात अपॉर्च्युनिटीज मिळतील जास्ती आहे.
1: तू आता जसं म्हणालीस तसं सिस्टम मध्ये पण काही लूप होल्स आहेत की ज्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ती लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये एखाद्या कुठल्याही स्पोर्टमध्ये रादर. तर तुला काय वाटतं की कुठले गॅप्स आहेत, की कुठल्या गोष्टी अजून सुधारण्याची गरज आहे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून?
0: आय थिंक आता जर कोणीतरी आहे मिडल क्लास फॅमिलीकडनं तर मग त्याचं झालं सिलेक्शन कुठेतरी आणि त्याच्याकडे पैसेच नसतील जायला तर तो कसा जाईल? आता सगळे लोक नुसतं क्रिकेट क्रिकेट फुटबॉल हे सगळं हाईप केलंय, म्हणजे अग्री की ते पण रिझल्ट देतात किंवा हे असतं पण अग्रिएबल आहे की ते तुम्ही त्याला सपोर्ट करता. पण लाईक ह्या सगळ्यात आहे ना, हे जे साधे साधे स्पोर्ट्स आहेत, जिम्नॅस्टिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, टेनिस, हे सगळ्याचे स्किप होऊन जातात आणि मग ह्यांना काही मिळतच नाही की वाव काहीतरी हे करतायत ऍक्च्युली किंवा हे इंटरनॅशनल खेळतायत, ह्यांना काही मिळतच नाही. आणि स्कॉलरशिप म्हणायला गेलं तर इझिली कोणालाच नाही मिळत. आणि प्रॉब्लेम असा होतो की मिडल क्लास लोकांकडे दे हॅव मनी टू गो आउट आणि प्ले, बट लाईक एव्हरी टाइम जर सिलेक्ट झाला तर एव्हरी टाइम 3 लाख घालवणं इज नॉट इझी फॉर लाईक एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी. सो आय थिंक की जर स्कॉलरशिप जर गव्हर्नमेंटने दिल्या किंवा हे जे सगळे खालचे जे स्पोर्ट्स आहेत नॉट रेकॉग्नाइज्ड येत, हे सगळ्या स्पोर्ट्सला जर त्यांनी ऍक्च्युली प्रोत्साहित केलं किंवा असे वेगवेगळे कॉम्पिटिशन कंडक्ट केले फॉर दी स्पोर्ट्स, तर मग ते थोडंसं आय थिंक लोकांपर्यंत पोहोचतील की असे असे स्पोर्ट्स आहेत आणि ह्याच्यात खरंच काहीतरी करतायत लोक.
1: जाता जाता युवावाणीच्या श्रोत्यांना तू काय संदेश देशील, किंवा ज्यांना स्पोर्ट्स आणि त्यांची नोकरी किंवा अभ्यास हे दोन्ही सांभाळून पुढे जायचंय अशा लोकांना तू काय सांगशील?
0: इच्छा असेल तर सगळं करता येतं, इच्छा आणि मोटिवेशन असेल तर खरंच सगळं करता येतं.
1: खूप खूप धन्यवाद, तू आज नॅशनल स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने युवावाणीच्या या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि तुझ्या प्रवासाविषयी तू खूप गोष्टी सांगितल्या, तुझे एक्सपिरियन्सेस कसे होते आणि कशा प्रकारे तू तुझ्या चॅलेंजेसवरती मात करून पुढे गेलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद वृषाली.
0: थँक्यू.
1: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने झालेल्या आजच्या या संवादातून वृषाली गाडगीळ हिच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेतला. खेळ

0: म्हणजे फक्त केवळ पदकं जिंकणं नव्हे तर स्वतःला सतत घडवत राहण्याची, आव्हानांना सामोरं जाण्याची आणि प्रत्येक अनुभवातून पुढे शिकत जाण्याची एक जीवनशैली आहे हे आज वृषालीच्या प्रवासातून स्पष्टपणे जाणवतं. युववाणीच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvwanaiairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvwanaiairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजतायत. ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. प्रत्येकानं दररोज किमान एक तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करण्याचं क्रीडामंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कायद्यात सुधारणा. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या 11व्या आमरण उपोषणाला सुरुवात. आणि बीड इथल्या खरेदी केंद्रात रेशीम कोशाला तब्बल 93,000 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिन आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त तंदुरुस्ती, शिस्त, संघकार्य आणि उत्कृष्ट कामगिरी या क्रीडा क्षेत्रातल्या मूल्यांना प्रोत्साहन दिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशवासियांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम परिसरातल्या मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला मांडवीय यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. फिट इंडिया अभियानाअंतर्गत प्रत्येकानं दररोज किमान एक तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. मुझे खुशी है, मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा है, देश आगे बढ़ रहा है, नया भारत का निर्माण हो रहा है. नया भारत के निर्माण में देश के युवा फिट हो, सोसाइटी स्वस्थ हो, तभी समृद्ध राष्ट्र बनेंगे. मोदी जी के समृद्ध राष्ट्र की कल्पना को चरितार्थ करने के लिए चलो हम सब लोग हर वीक 1 घंटे खेल के मैदान में रहें और अपने स्वयं को फिट रखें.
0: 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदक संख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते आज पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमधले क्रीडा गुण हेरावेत, लहान वयातच

0: गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं त्यांनी सुचवलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून मुलामुलींची 6 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या गटात गंगाखेड इथला प्रतीक पवार यांनी तर मुलींच्या गटात लातूर इथल्या पुष्पा राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळवला. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता फेब्रुवारी 2026 निवडणूक झालेल्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागानं महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कायद्यात सुधारणा केली असून याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या एकूण सदस्यांच्या किमान 10% किंवा सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी किमान 5 आणि पंचायत समित्यांमध्ये किमान 1 स्वीकृत सदस्याची निवड केली जाणार असल्याचं ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून राज्यभरात विविध ठिकाणी सुरू असलेली उपोषणं मागे घेण्याचं आवाहन केलं जाणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं. मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यावर आंदोलक विद्यार्थ्यांना सर्व बाबी लेखी स्वरूपात मिळतील असंही उईके यांनी सांगितलं. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 170वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं आजपासून त्यांच्या 11 आमरण उपोषणाला सुरुवात केली. मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्रे देण्यात यावीत, रद्द केलेली प्रमाणपत्रे पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद गॅझेटरनुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं, तसंच रद्द केलेली प्रमाणपत्रे तातडीनं वितरित करावीत, सातारा आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं, यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या आहेत. आंतरवाली सराटी इथं मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जरांगे यांनी दिला. दरम्यान उपोषणस्थळी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव इथल्या कैलासवासी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेले किरण झरकर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या 17 शिल्प निदेशक म्हणून कार्यरत असलेले झरकर यांनी कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी कल्याण, संशोधन, तंत्रज्ञान, साहित्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल केंद्र शासनानं घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासाच्या अधिक प्रभावी संधी उपलब्ध करून देण्यासाठी झरकर यांनी स्किल बुक या संगणक प्रणालीची संकल्पना आणि निर्मिती केली आहे. याबद्दल आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
2: प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलाला प्रशिक्षण प्रत्येक मुलाच्या हाताला स्किल, प्रत्येक स्किल असणाऱ्या व्यक्तीला नोकरी आणि प्रत्येकाला नोकरी असेल तर नक्कीच नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत 2047 नव्हे तर पुढच्या आगामी 10 वर्षांमध्ये 100% विकसित होईल. आणि विकसित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रत्येक शिल्पनिदेशकांनी आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपलं काम योग्य केलं पाहिजे तर आपण आपल्या देशात

0: त्याला पुढे घेऊन जाऊ शकू।
1: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे। यासंदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे। मराठवाड्यातल्या काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे। पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे। नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे। बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष खरेदी केंद्रात झालेल्या लिलावात रेशीम कोषाला तब्बल 93,000 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे। आजपर्यंतचा हा सर्वोच्च दर ठरल्यानं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत 910 रुपये प्रति किलोपासून बोलीला सुरुवात झाली, त्यानंतर 915, 920 आणि 925 रुपयांपर्यंत दर वाढत गेला। व्यापाऱ्यांमधील स्पर्धेत अखेर 930 रुपये प्रति किलोचा सर्वोच्च भाव निश्चित झाला। या केंद्रात गेल्या 6 वर्षात 267 कोटींची उलाढाल झाली आहे। जालना शहरातली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेनं मोहीम तीव्र केली आहे। आज जुना जालन्यातल्या भाग्यनगर उडाणपुलाखाली असलेली 19 अनधिकृत अतिक्रमणं महापालिका पथकानं हटवली। दरम्यान या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। महाराष्ट्रात लागू झालेल्या धर्मांतरविरोधी कायद्याचा सर्वाधिक फायदा मुस्लिम समाजाला होईल असं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केलं आहे। ते आज नागपूर इथं बोलत होते। सक्ती, फसवणूक, प्रलोभन किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतरावर या कायद्यानुसार कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा। प्रत्येकानं दररोज किमान एक तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करण्याचं क्रीडामंत्र्यांचं आवाहन। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कायद्यात सुधारणा। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार। आणि बीड इथल्या खरेदी केंद्रात रेशीम कोशाला तब्बल 93,000 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।
2: आकाशवाणी संतति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका सुषमा कुमारी। आदौ मुख्य वार्ताः। प्रधानमन्त्रिणः मोदिनः मध्य एशिया प्रवासः प्रारब्धः। उज्बेकिस्तान किर्गिज देशाभ्यां सह द्विपक्षीय वार्तायाः रूपरेखा च सज्जीकृता। भारतं स्वसभ्यतायाः सामर्थ्यस्य च बलेन जगति गौरवस्थानं प्राप्नोति इति राजनाथ सिंहस्य वक्तव्यम्। नेपाले हृदय विदारकाप्लावे हतानां संख्या 26,600 यावत् अभवत्। भारतीय दलेन आपत् उद्धार कार्याणि च तीव्रीकृतानि। अमेरिकी राष्ट्रपतिना डोनाल्ड ट्रम्प इत्यनेन वेनेजुएला देशेन सह तैल सन्धेः महती घोषणा विहिता। ओडिशा राज्ये शनि रविवासरयोः अतिवृष्टिपरा नारंगवर्णीया संचेतना। अपि च हॉकी निपुणं मेजर ध्यानचन्दं संस्मृत्य देशे अद्य क्रीडा दिवसः आयोज्यते। प्रधानमन्त्रिणा मोदिना मेजर ध्यानचन्दवर्याय श्रद्धाञ्जलिः अर्पिता। क्रीडकानां समर्पणस्य च भूरिशः प्रशंसा कृता। वार्ताः विस्तरेण। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य प्रातः उज्बेकिस्तान किर्गिज गणराज्यस्य च चतुर्दिवसीय यात्रायै प्रस्थितवान्। श्रीमोदिना प्रस्थानात् प्राक् भणितं यत् एतस्याः यात्रायाः उभयोर्देशयोर्मध्ये भारतस्य रणनीतिक परस्परता सम्पृक्तता च दृढयिष्यते। प्रधानमन्त्रिणा प्रोक्तं यत् असौ उज्बेकिस्तानीय राष्ट्रपतिना शफकत मिर्जियोयेफ वर्येण साकं व्यापार निवेश डिजिटल सम्पर्क रक्षा ऊर्जा क्षेत्रे सहयोगं विवर्धयितुं चर्चां विधास्यति। एतेन सहैव विकसित भारत दिशि अपि सम्भाषणं भविष्यति। उज्बेकिस्ताने भारतस्य राजदूतेन स्मितापन्तेन आकाशवाण्या सह विशिष्टे साक्षात्कारे भणितं यत् उज्बेकिस्ताने प्राकृतिक संसाधनानां भण्डारो विद्यते। तया प्रोक्तं यत् उभयोः देशयोः मध्ये निवेश महत्वपूर्ण खनिज क्षेत्राणां हस्तान्तरणे चर्चा अपि सम्भाव्यते। रक्षामन्त्री राजनाथ सिंहः अद्य उक्तवान् यत् भारतं केवलं अर्थव्यवस्थारूपेण न अपितु स्वीय सभ्यता संस्कृति सामर्थ्येन आत्मविश्वासेन च विकसित

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. यानंतर ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
3: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
7: मी सुखदा.
5: आणि मी रेवा.
7: आम्ही खूप भांडतो.
6: आम्ही चर्चा करतो.
7: आम्ही गप्पाही मारतो.
8: आम्ही मजा मस्तीही करतो.

0: सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का, कारण
1: आपुलकी आनंद
0: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात।

0: भेटना यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 7 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताशकंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियायोव्ह यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटींमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यात

या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 669 वर गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं इत्यादी मागण्या सरकारनं मान्य केल्या. यानंतर आज हे विद्यार्थी उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळा 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार जात प्रमाणपत्र द्यावी, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद, सातारा, कोल्हापूर गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे परतावे द्यावेत, सारथीच्या योजना प्रभावीपणे सुरू कराव्यात इत्यादी मागण्याही जरांगे यांनी यावेळी केल्या. उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरवाली सराटी इथं मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आंदोलन करायचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत वाशी इथं आयोजित एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेनं ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिरिक्त संतृप्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट आणि हायली स्वीटन्ड बेव्हरेज असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी लादली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक
अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगांमध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगाच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून परत घ्यावीत असा सल्ला

0: आही प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. मुंबईतल्या MCA क्लबच्या परिसरातल्या 5 उपाहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं अन्न आणि औषध प्रशासन FDA आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. FDA अधिकारी व्यावहारिक पद्धतीनं काम न करता अनावश्यक बारकाव्यांवर भर देत आहेत असं मत प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं नोंदवलं आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर आदेश द्यायचा इशारा दिला. त्यानंतर FDA ही भूमिका घेतली. ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करायला न्यायालयानं परवानगी दिली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDA आज मागे घेतला. FDA मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीनं कारभार केल्याचे ताशेरे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं ओढले. सिप्लाच्या या उत्पादन केंद्रात रिॲक्टिन प्लस या गोळ्यांचं पॅकेजिंग, साठवण आणि या गोळ्या परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यानं काल FDA ही कारवाई केली होती. आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधल्या सद्यस्थितीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपच्या कंपाऊंडिंगावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 24 सेकंद झाली आहेत. ठीक 7:15 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं अद्वितीय कौशल्य आणि प्रेरणादायी योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांच्या कामगिरीत झालेली सुधारणा, त्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं प्रोत्साहन, शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या खेळाडूंना केलेलं मार्गदर्शन, याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंची समर्पण वृत्ती, निष्ठा, जिद्द आणि दृढनिश्चय यामुळे देशाची मान अभिमानानं उंचावते, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे भारताच्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंची कामगिरी उंचावल्याचं दिसून आलं आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातल्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
1: साथियों, मैंने इस 15 अगस्त को लाल किले से भारत का स्पोर्ट्स विजन देश के सामने रखा. जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं, तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले, और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना, परिवार का खिलना और देश का गौरव बढ़ाना. साथियों, जब कोई खिलाड़ी सफल होता है, तो वो सफलता केवल उसकी नहीं होती, उसकी सफलता से उसके परिवार की पहचान बनती है, प्रतिष्ठा बढ़ती है. जिस स्कूल और कॉलेज में वो पढ़ा, उसकी प्रतिष्ठा बढ़ती है, उसके जिले और राज्य की पहचान और

0: और मजबूत होती है, यानी दुनिया उस खिलाड़ी के नाम से उस शहर या राज्य को पहचानने लगता है। और जब ऐसी अनेक सफलताओं को लेकर कोई क्षेत्र ग्लोबल स्पोर्ट्स मैप पर चमकता है तो दुनिया का उस शहर को देखने का नजरिया भी बदल जाता है।
1: श्रोते हो, देशभरात दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। अशा काही विद्यार्थ्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलेलं मनोगत आता ऐकूया।
2: माझे नाव राकेश श्रीनिवास रणगुरे। विकसित युवा भारत कनेक्ट प्रोग्राम खेलो भारत साठी मी प्रोग्राम ले अटेंड केलो आहो। या प्रोग्राम मध्ये मले खेळांबद्दल आणि जे काही नॅशनल किंवा इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे खेळांबद्दल माहिती मिळाली आणि तिथं अनेक नॅशनल प्लेयर्सचे सोबत आमची संवाद साधला होता। पुन्हा आम्ही त्यांच्यासोबत बहुत काही संवाद साधलो। त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्या नॅशनल पर्यंत प्रवास कसा असेल आणि त्यांची प्रोसेस काय ते सगळे जाणून घेण्यासाठी आम्हाला मिळाला। आणि पंतप्रधान मोदी सर यांच्यासोबत पण आम्ही लाईव्ह कॉन्फरन्स बघितली
3: आहे। आदित्य देशकर, त्यांनी मोटिवेट केलंय ऍथलीटला, जे युवा आहेत त्यांना मोटिवेट केलंय की खेळा समोर जा, पण जे आता मेडल पर्यंत नाही तर एक आयुष्य बनवण्यापर्यंत स्पोर्ट्स कामात येतो हे त्यांनी सांगितलंय, मार्गदर्शन केली आहे लाईव्हमुळे। मी याआधी पार्टिसिपेट केलंय जॅव्हलिन थ्रोमध्ये, स्पोर्ट्समध्ये देखील ग्रामीण भागातला त्यांना आहे की मी एकच म्हणणार की जे फॅसिलिटीज आहेत त्या डिव्हिजन लेवल की जे मेट्रो सिटी आहेत त्यांना न मिळून डिस्ट्रिक्ट लेवलला पण मिळावे, सगळ्या गोंदियाला पण मिळावे।
4: निमंत्रित करण्यात आले आहे राजधर्मराव सायन्स कॉलेजमध्ये। तर आपली जो मेन प्रोग्राम होता तर त्या प्रोग्रामाचा विषय होता विकसित भारत युवा कनेक्शन प्रोग्राम। या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले, तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला। तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच म्हटल्या दिली आहे त्यांनी आपल्याला, तर त्या मोटिवेशननुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं असं त्यांनी सांगितले आहे। तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी, त्याच याच्यात आम्ही पण मी स्वतः जेएसएमला प्रॅक्टिस करणार अशी मी केली।
1: श्रोते हो, केंद्र आणि राज्य सरकार यांनी देशातल्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा धोरण यांसारख्या महत्वाच्या योजना राबवल्या। यामुळे भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावली आहे। याविषयी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं।
5: मला असं वाटतं की केंद्र शासनाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे क्रीडा क्षेत्रासाठी आणि हे सर्वात मोठं पाऊल आहे असं मला वाटतं। केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं सुद्धा त्यांनी पावले उचललेली आहेत। जगातील अनेक देश, आपण दरवेळेला आपली तुलना चीन बरोबर करतो, परंतु चीनपेक्षाही वेगवेगळे छोटे मोठे देश आपल्या खूप पुढे निघून गेले, कारण क्रीडा क्षेत्राला कधी प्राधान्य मिळालं नव्हतं ना तरतूद झाली होती आणि ती आता झालेली दिसते। आणि त्यामुळेच खेलो इंडिया किंवा नॅशनल स्पोर्ट्स कोडचं नॅशनल स्पोर्ट्स लॉ होणं, म्हणजे कायद्यामध्ये रुपांतर होणं, अशा प्रकारचे ठोस पावले उचललेली आपल्याला दिसत आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल, महाराष्ट्राला होईल, देशाला होईल। कारण तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जर नीट बघाल किंवा जागतिक स्तरावर नीट बघाल तर आपल्या मते आफ्रिकन लोक सर्वात स्ट्रॉंग आणि नैसर्गिक गुण संपन्न अशी आपल्याला वाटतात। तुम्ही जर नीट बघाल तर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी जी लोक आहेत ते जे देश आहेत ज्या देशांमध्ये गुणवत्तेपेक्षा क्रीडा संस्कृतीला महत्व दिलं गेलं आणि त्या क्रीडा संस्कृतीमधून पुढे आलेलं जे काही गुणवत्ता आहे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे। नुकताच झालेल्या फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तेच दिसून आलं। अगदी फ्रान्सची आपण उदाहरण घेऊ की फ्रान्समध्ये नावाला एक गोरा म्हणजे फ्रेंच ओरिजिनल युरोपियन माणूस होता, बाकी सर्व आफ्रिकन डिसेंडंट्स होते आणि त्याच्या बाबतीत फार मोठा वादही झाला, परंतु तुम्ही नीट बघाल हेच आफ्रिकन आफ्रिकेमधून पुढे आलेले नव्हते। हे आफ्रिकन जेव्हा ते युरोपच्या भूमीवर आले आणि युरोप भूमीवरील जी क्रीडा संस्कृती आहे त्या संस्कृतीतून ती पुढे आलेली मंडळी होती। त्यातून आपल्याला हे सर्व जी दोन उदाहरणं दिली ती क्रीडा संस्कृती ही जास्त महत्वाची आहे आणि ते सुद्धा मला वाटतं आता शासनाने त्याची जाणीव झालेली आहे।
1: श्रोते हो, काही निवडक क्रीडा प्रकार सोडले तर असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत सहभागी होत नाही, मात्र इतर देश त्यात पदक जिंकताना दिसून येतात। यात आपण मागे का आहोत, तसंच आज स्क्रीन पेक्षा क्रीडा केंद्रांना अधिक महत्व देण्याची गरज आहे याविषयी बोलताना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी म्हणाले।
5: आज कोडचा लॉ झालेला आहे, म्हणजे कायदा झालेला आहे. कोड राहिला नाही, कोड हे त्याला म्हणता येईल की बाबा एक प्रकारची

0: गाईडलाईन होती. लॉ हा कायदा आहे म्हणजे तो पाळावाच लागेल. आणि मला वाटतं या लॉ होण्यामुळे येत्या काही वर्षात आपल्याला अत्यंत असे सकारात्मक बदल क्रीडा क्षेत्रामध्ये आढळून येतील. आणि मग हा जो विषय आहे की अनेक ठिकाणी आपलं अत्यंत वाईट असं प्रदर्शन आहे, अनेक खेळांमध्ये आपल्याकडे ते खेळही रुजलेले नाहीत. जर खेळच रुजलेले नाही तर खेळाडू कुठून होणार, आणि मग ते खेळाडू पोहोचणार कसे आंतरराष्ट्रीय स्तरावर? म्हणजे जशा मगाशी मी बोलल्याप्रमाणे जे चीनकडून अनुकरण करायला हवं त्यांच्या विचारांमध्ये, त्यांनी त्यांचा जो म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक गावापर्यंत साधन सुविधा मिळायला हव्यात त्यासाठीची बांधणी केली, आणि मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आले. आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, चीनला 1948 ते जपानपासून स्वतंत्र झाले. आपण 48 ऑलिम्पिकमध्ये एक मेडल मिळवलं खाशाबा जाधवांच्या मेहनतीने, एक ब्रॉन्झ म्हणजे जे वैयक्तिक मेडल आहे, आणि हॉकीमध्ये आपलं गोल्ड होतं. त्यानंतर आपण पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपलं हॉकीचंही मेडल गेलं आणि वैयक्तिक मेडलही मिळालं नाही, आणि मग पुढे फार अधोगतीच झाली. आणि आपण अगदी 1980 साल उजाडावं लागलं आपल्याला पुन्हा सुवर्ण पदक मिळवायला मॉस्को ऑलिम्पिकमध्ये. मला मजा अशी सांगतो की 48 ते 80 चीन ऑलिम्पिकमध्ये आलाच नाही. चीन आपल्या घरात तयारी करत होता. 84 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चीन प्रथम सहभागी झाला. आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की जगामध्ये 2 नंबरच्या पदक विजेत्या यादीत 2 नंबरवर जाऊन बसला. तयारीमध्ये त्यांनी एवढा वेळ घालवला, त्यांची क्रीडा संस्कृती बांधण्यामध्ये एवढा वेळ घालवला की त्यातून त्यांनी आज त्याच्यानंतर असलेल्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये अत्यंत चांगलं परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. त्यांचं कामगिरी अत्यंत चांगली आहे. नेहमीच ते टॉप 10 किंवा टॉप 5 देशांमध्ये असतात, आणि अजूनही आपण 6-7 मेडल्सच्या पुढे जाऊ शकलेलो नाहीये. तर हे सगळा विचाराचा हा विषय आहे. आपण या बाबतीत विचार करायला हवं, चांगलं ते घ्यायला हवं, नको ते सोडायला हवं, आणि एका नव्या उमेदीने आजचा जो दिवस आहे राष्ट्रीय क्रीडा दिन हा फक्त एक उत्सव न करता एक नवीन निश्चय दिन व्हावा, आणि त्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत असे मला वाटतं. हल्लीची पुढची पिढी कशाला सर्वच जण सर्वच समाज रात्री झोपायच्या आधी मोबाईलवर असतो आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल बघतो. यातून मुक्ती मिळवणं हे फार महत्वाचं आहे आपल्या सर्वांच्या तब्येतीसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी. हाच मुद्दा त्यांनी मांडून दाखवला की बाबा तुमची स्क्रीन मध्ये अडकून न राहता, म्हणजे नुसतं मोबाईल किंवा कम्प्युटर समोर न अडकून राहता, तुम्ही क्रीडा केंद्रांकडे आकृष्ट झाला पाहिजे, क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही सहभागी झाला पाहिजे, क्रीडा प्रकारांमध्ये तुमचा सहभाग असायला पाहिजे. सुदृढ असा भारतीय असायला हवा. भारतीय माणूस भारतीय समाज हा सुदृढ असायला त्याला क्रीडा क्षेत्रांमध्ये खेचला गेला पाहिजे, तो क्रीडा प्रकारांमध्ये गुंतला गेला पाहिजे. एखाद्या स्क्रीन मध्ये म्हणजे तो मोबाईलचा असू दे किंवा व्हिडिओचा, त्यापेक्षा त्याने तिथे येणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, विशेष क्रीडा विद्यापीठांसह अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीला केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेलं प्रोत्साहन हे 21व्या शतकातलं आधुनिक क्रीडा व्यवस्था उभी करण्याचं महत्वाचं पाऊल ठरलं आहे. क्रीडा विज्ञान प्रशिक्षण आणि प्रशिक्षक क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंची पारख करण्यापासून ते त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्यापर्यंतच्या प्रत्येक स्तरावर पाठबळ मिळणं सुलभ होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
0: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून

0: घेऊया तज्ञांकडून थेट।
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा।
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद,
3: सहज संवाद।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: आपल्याला उत्पन्नाचा स्रोत कसा चांगला निर्माण होईल या सगळ्या गोष्टी या कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात. तर आज आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयीच बोलणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका रुपाली देशमुख मॅडमना. देशमुख मॅडम या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. आताच मी जसं म्हटलं की आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि खूप सारी उत्पादन आपल्याकडे
1: आपल्याकडे राज्यनिहाय म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं पीक घेतलं
0: जातं. बरोबर. तर आता मला सुरुवातीला असं सांगा की ब्रँड म्हणजे नेमकं काय.
1: आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूया की जसं तुम्ही सांगितलं की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात. त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्याला एखादा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे. कारण आपल्याला माल जो आहे कच्चा माल जो आहे तो प्रत्येक ठिकाणवरनं प्रत्येक राज्यातनं आपल्याला मिळवता येतो. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे सुद्धा भरपूर साऱ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. जसं

0: देश हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात. त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्याला एखादा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे. कारण आपल्याला माल जो आहे, कच्चा माल जो आहे, तो प्रत्येक ठिकाणवरनं प्रत्येक राज्यातनं आपल्याला मिळवता येतो. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे सुद्धा भरपूर साऱ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत. जसं PMFME आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ज्याच्यामुळे वैयक्तिक मालकी असेल किंवा तुमची भागीदारी असेल, शेतकरी उत्पादन गट असेल, एखादी संस्था किंवा कंपनी असेल किंवा स्वयंसहायता गट असेल, जे आपले बचत गट्स वगैरे असतात,
1: बरोबर,
0: तर यांच्यासाठी किंवा सरकारी उत्पादन संस्था असेल, बेरोजगार युवक असतील, महिला असतील, प्रगतशील शेतकरी असेल, या सगळ्यांसाठी ही योजना काम करते आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर सारे कृषी उत्पादनं तयार होत आहेत. परंतु फक्त कृषी उत्पादन तयार होऊन चालत नाही. आता आपण बघतो की घरगुती महिला खूप सारे पदार्थ बनवतात, पण त्यांना विक्री करण्यासाठी त्याचा कुठला तरी ब्रँड असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे ब्रँडची आपल्याला खूप गरज आहे. त्याच्यामुळे चांगलं पॅकेजिंग लेबलिंग असेल, जो आपला ब्रँड आहे तो आपल्याला चांगल्या मोठ्या डिजिटल माध्यमातून म्हणा किंवा आपलं तरी एक चांगले नाव किंवा स्थान त्याचं आपलं करता येतं. आता जसं आपण एखादं बाळ जन्माला आलं की त्याला एखादं नाव देतो, बरोबर, त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट तयार करतो आहे किंवा कृषी उत्पादन घेतोय ते विक्रीसाठी, आपल्याला त्याला एक नाव देणं गरजेचं आहे, कारण ती त्याची ओळख बनणार आहे. का आता आपण बघतो की प्रक्रिया उद्योगामध्ये पण आपण जर दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की एकाच पदार्थ जसं आपण जर कॅचअप घेतलं तर वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॅचअप आपल्याला मिळतात, पण त्याच्यामध्ये कुठला ब्रँड आपल्याला, तो ब्रँडच आपण शोधतो आणि तो मार्केटमधनं घेतो. सो ब्रँड हे अशी गोष्ट आहे, कंपनी असेल किंवा उत्पादन असेल त्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची सन्मान किंवा ओळख मिळवून देते. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्या मते जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे की ब्रँड म्हणजे एखादं नाव किंवा एखादं डिझाईन असेल किंवा एखादा लोगो असेल किंवा एखादं वैशिष्ट्यपूर्ण एखादं वाक्य असेल तर याला आपण ब्रँड म्हणू शकतो. जसं आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण जे काही ब्रँडचे नावं असणारीच वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये चालते आणि त्याला ग्राहक इमोशनली म्हणजे मानसिकरित्या सुद्धा त्याला अटॅच झालेला असतो आणि त्या वस्तूला आपण बाकीच्या वस्तूंपेक्षा जास्त किंमत देऊन सुद्धा आपण त्याला विकत घेतो ते आपण, तर या सगळ्यांनाच आपण ब्रँड असं आपण म्हणू शकतो.
1: मॅडम आता हे ब्रँडची निर्मिती जी असते तर ही कशी करायची?
0: आता ब्रँड बऱ्याच वेळा एक नाव असतं, जसं मी सांगितलं की एक लोगो आहे किंवा चिन्ह आहे किंवा ग्राफिक एखादा डिझाईन असेल किंवा एखादं घोष वाक्य आहे, याच्या रूपात आपण ते व्यक्त करतो आणि त्याची जी ओळख आहे किंवा मार्केटिंग करण्याचं ते एक चांगलं प्रभावी साधन आहे. आणि याचाच विचार करून आपण ब्रँडची निर्मिती जी करायची असते, याच्यामध्ये ग्राहक जो आहे तो भावनिक मार्गाने सुद्धा आपल्याशी जोडला जातो आणि ते ब्रँड जो आहे तो नावारूपाला येतो. आता जेव्हा एखादा ब्रँड आपल्याला ट्रेडमार्क कायदा म्हणजे 1999 अंतर्गत नोंदणीकृत होतो तेव्हा तो ट्रेडमार्क बनतो आणि सरकारकडून नोंदणीकृत हे ट्रेडमार्क आपण काढून घेतलेल्या उत्पादनाची खास मालमत्ता आपल्याकडे असते. एका कंपनीने ट्रेडमार्क इतर कंपनी जे वापरू शकत नाही आणि असे ट्रेडमार्क वापरणारे कुणाचे शिक्षेस पात्र, म्हणजे सेम नाव जर तुम्ही घेतलं आणि त्याने ट्रेडमार्क केलं असेल तर तुम्ही त्याचे शिक्षेस पात्र होतात. ब्रँड निर्मिती जी आहे ती आपल्याला ट्रेडमार्क करूनच आपल्याला करायची आहे.
1: अच्छा मॅडम, आता ब्रँडची निर्मिती आपण बोललो त्याच्याबद्दल, पण ब्रँड निर्मितीचे जे फायदे आहेत त्याविषयी काय?
0: येस, आता आपल्याला मी सांगितलं की आपण ब्रँड करायचं त्याचे फायदे काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाहिरात करायला तुम्हाला खूप सोपं जातं.
1: बरोबर,
0: कारण लोणची विकायचं आहे म्हटलं आपण किंवा आपण सरबत विकायचे आहे म्हटलं तर बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असंख्य प्रकारचे मिळतील, पण मग माझं उत्पादन मी कसं ओळखणार,
1: वैशिष्ट्य
0: काय आहे त्याचं? तुम्हाला जाहिरात चांगली करायची असेल तर तुम्हाला ब्रँड नेम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची जाहिरात करू शकता. मध्यस्थांना विशेषतः घाऊक विक्रेत्यांना दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, म्हणजे तुम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे ग्राहक म्हणजे विक्रेता टू ग्राहक असं आपण किंवा मॅन्युफॅक्चरर टू ग्राहक डायरेक्ट आपण आपला जर ब्रँड असेल तर तो देऊ शकतो आणि त्याच्यामुळे जो बनवणारा आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला जास्त पैसे त्याच्यामधून मिळतं. ब्रँड नाव हे त्या उत्पादनाची बाजारपेठ आणि ग्राहकांच्या मनात कायमस्वरूपी ओळख स्थापित करतो. म्हणजे एकदा का आपल्याला त्या ब्रँडचं नाव लक्षात आलं की आपण दुकानांमध्ये गेल्यानंतर शोधत बसत नाही. आपल्याला माहितीये की आपल्याला या ब्रँडचं वस्तू घ्यायची, आपण ती ब्रँडची वस्तू घेतो आणि घरी येतो. त्याच्यामुळे ते एक लोकांमध्ये होतं की कुठेही जरी आपला माल असेल तरी लोक लवकर विश्वास असतो. तो ब्रँडचा मुख्य उद्देश हा उत्पादन भिन्नता सादर करणे हा आहे. म्हणजे एकच वस्तू 10 लोक बनवत आहेत, पण त्याच्यामधली तुमची वस्तू काय, त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे, तो तुमच्या ब्रँडमधनं तुम्हाला किंवा त्या ब्रँडच्या नावामधनं तुम्हाला लोकांमध्ये पोहोचवता येतो. त्याच्यामुळे आपला माल बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे आपलं ब्रँड जे आहे ते ठरवतं. त्यानंतर ब्रँडच्या वस्तूंना विक्रीसाठी कमी वेळ लागतो. जसं मी सांगितलं की माझ्या लक्षात आहे की मला हेच घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ती पटकन जाऊन मी वस्तू घेणार.

0: त्याच्यामुळे जर ब्रँड आपला फेमस झालं किंवा ब्रँडचं नाव आपलं झालं तर आपल्याला विक्रीसाठी सुद्धा कमी वेळ लागतो. ब्रँड किरकोळ विक्रेत्याची खरेदी प्रक्रिया सुद्धा सुलभ करतो. सपोज मी जर माझा एखादा माल असेल तो मी किरकोळ व्यापाऱ्याला दिला तर त्याच्याकडनं तो माल पण सुद्धा लवकर खपला जाणार आहे, कारण तो सगळ्या लोकांना माहिती आणि लक्षीच वस्तू घ्यायची आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला जे आहे सोपं जाणार आहे. त्यानंतर जी ब्रँडची उत्पादनं आहेत ती अनेक पटीने फायदा मिळवून देणारी, त्यांना उत्तम दर्जाची किमतीची स्थिरता असते. म्हणजे सपोज आता माझा ब्रँड झालेला आहे तर माझी वस्तूची जी किंमत आहे ती फार कमी जास्त होत नाही, किंवा त्याचा जे टेस्ट आहे किंवा रंग आहे तो मी जास्त बदलू शकत नाही. त्याच्यामुळे दर्जा तो उत्तम ठेवावा लागतो त्याला, आणि ती वस्तूची सहज उपलब्धता पण आपल्याला लवकर होते.
1: बरोबर.
0: आणि ब्रँडचे नाव जे आहे ते पुनर्खरेदीला प्रोत्साहन देतं. म्हणजे मी एकदा विकत घेतली वस्तू तर मला परत ती वस्तू घ्यावीशी वाटते, आणि त्याच्यामुळे तो जो विक्रेता आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे ब्रँड नाव खूप महत्वाचं आहे आपलं.
1: म्हणजे हे सगळे फायदे आहेत.
0: हा, हे सगळे त्याचे फायदे आहेत. आपण विकतो आहे पण मग आपण असंच विकतो आहे त्याला काहीच नाव नाही तर आपण जास्त दिवस तो व्यवसाय टिकू शकणार नाही. बट तुम्ही जेव्हा एखादा तुमच्या व्यवसायाला एखादं नाव देता तो जेव्हा प्रसिद्धीत जातो त्यावेळेस आपल्याला जास्त आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो.
1: नक्कीच. आणि आता हे ब्रँडचं जे नाव असतं तर हे मग आपण कसं तयार करायचं?
0: आता जे ब्रँड आपण करतोय ते पॅकेजिंग, लेबलिंग या घटकांबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ब्रँडचं नाव की आपण पॅकेजिंग करतोय, लेबलिंग पण करतो आहे आपण, पण मग सगळ्यात महत्वाचं की तुम्ही नाव कुठलं ठेवताय, कसं ठेवताय, ते कसं तयार करताय. ब्रँड नाव जे आहे ते मी मगाशी सांगितलं की उद्योगाची बाजारपेठेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करते. खूप सारे उत्पादन करणारे आहे पण त्याच्यामधून आपलं नाव कसं वेगळं आहे, ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं जाईल याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे ते काम करायला लागते किंवा त्याच्यासाठी ते मदत करतं. ग्राहकाशी संपर्काचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ब्रँड नेम आहे.
1: बरोबर.
0: ग्राहक त्या ब्रँडच्या खाली किंवा ती प्रोडक्टमध्ये बाकी काय आहे इन्ग्रेडियंट किंवा ते कसं हे नंतर बघतं. पहिले मी ते ब्रँड बघेल आणि त्याच्यानुसार ती वस्तू जी आहे ती मी विकत घेणार आहे. तर ही जी चांगल्या ब्रँडची जी वैशिष्ट्य जे आहे तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे की ब्रँडचे नाव हे वैशिष्ट्यपूर्ण असलं पाहिजे, वेगळं काहीतरी असलं पाहिजे की जे लोकांच्या लक्षात राहील किंवा जे सोपं असेल लोकांना घ्यायला किंवा जे
1: अट्रॅक्ट
0: होते किंवा छानसं त्याचं काहीतरी मिनिंग निघेल असं काहीतरी आपल्या ब्रँडचं नाव असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता मसाल्याचा जर तुम्ही उद्योग करता आहात आणि मसाल्याच्या उद्योगाला तुम्ही जर एखाद्या पुरुषाचं नाव दिलं, कारण मसाले बऱ्यापैकी घरातल्या महिला वापरतात, त्याला जर तुम्ही एखाद्या पुरुषाचं नाव दिलं तर तो ब्रँड इतका सक्सेसफुल होणार नाही.
1: बरोबर.
0: कारण तो विकत घ्यायला जाणारी एक महिला असेल, त्या मसाल्याला जर तुम्ही हिमालय आहे, उग्रन मसाले, रुचिरा, येस, म्हणजे अशी नावं दिली की जी बायकांच्या कनेक्टेड आहे किंवा त्यांच्या भावनेशी संबंधित आहे तर तो ब्रँडचं नाव जास्त चांगलं चालेल. ते वैशिष्ट्यपूर्ण नाव असणं हे खूप महत्वाचं आहे. ते लहान असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, म्हणजे खूप मोठं नाव असेल, खूप कॉम्प्लिकेटेड नाव असेल, खूप जड नाव असेल तर लक्षात राहणार नाही. तुमच्या कानांना ऐकायला सोपं वाटलं पाहिजे, डोळ्यांना बघायला चांगलं वाटलं पाहिजे, आपल्या मेंदूला आकर्षित झालेलं असलं पाहिजे. असे नावं जे आहेत की दोन अक्षरी नावं किंवा तीन अक्षरी पण सोपे सोपे नावं तर ब्रँडचा जास्त लोकांच्या लक्षात राहतो. बोलणं ओळखायला लक्षात ठेवायला पण सोपं असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही जर खूप स्पेलिंग वालं किंवा खूप मोठं नाव ठेवलं तर ते नाही लक्षात राहत लोकांच्या आणि मग त्या ब्रँडकडे जास्त लोक जात पण नाही. खूप वेगळं नाव ठेवायच्या नादामध्ये असंही नको व्हायला की लोकांना ही कंपनी कुठली आहे आणि काय माहितीच नाही किंवा अतिशयच वेगळी आहे असं पण वाटायला
1: नको.
0: अनोळखी आहे तरी लोक घेत नाही.
1: बरोबर.
0: तर त्यांना थोडस आपण भारतात राहतो तर त्या संस्कृतीशी त्याच्याशी मिळत जुळत असं काही जर
1: पारंपरिक
0: त्याला टच असेल, कारण प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडलेली आहे. आपण बघतो आता की मार्केटिंग करताना ऍडव्हर्टाईज ज्या होतात टीव्हीवरच्या त्याला पण एक भावनिक जोड दिलेली असते की लोक त्याच्याशी अट्रॅक्ट झाले पाहिजे, भावनिक जोडले गेले पाहिजे जेणेकरून तो जो ब्रँड आहे तो जास्त चालेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये एखादं त्याला जो लोगो वगैरे देत आहे तो लोगो तुमचं जे ब्रँड आहे तुमचं जे उत्पादन करता आहात त्याला
1: साजेसं
0: किंवा त्याचं प्रतीक असलं पाहिजे. की सपोज जर एखादा शूज असेल तर त्याच्यामध्ये जो लोगो आहे की पळणारा एखादा घोडा आहे तो जो घोडा आहे तो जो लोगो आहे तो प्रतीक करतो की हे जे शूज आहेत हे तेवढे पॉवरफुल आहेत. तर असं काहीतरी आपल्या ब्रँडचं जेव्हा आपण तुम्ही लोगो तयार करतो तर तुमच्या उत्पादनाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते तुमच्या ब्रँडमधनं दिसायला पाहिजे. नंतर प्रेक्षकांचं लक्ष जे आहे ते विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आकर्षण जसं की बाबा काय आहे हा प्रोडक्ट किंवा याचा मिनिंग काय आहे तर हे लोकांना थोडंसं जे आहे की जसं आता तुम्ही एखादा प्रोडक्ट लहान मुलांसाठी बनवलाय की तुम्ही चॉकलेट्स किंवा केक्स काय बनवले तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युअर नाव देऊन चालणार नाही, तुम्हाला मग खोडकर असे मजेशीर असे

0: मोठे मोठे नावं तुम्हाला द्यायला लागेल की मुलं त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील किंवा त्या पोरांना ते बोलता येईल. तर असे नावं जे आहे की आपला जो ग्राहक कुठला आहे त्याला आपल्याला वयोगटाचा आहे त्याचा सुद्धा आपल्याला ब्रँडचं जेव्हा नाव तुम्ही ठेवता आहात त्यावेळेस तुम्हाला विचार करायची आहे. एखादी प्रेरणा आपल्याला शोधायची आहे की सकारात्मक भावना आपल्याला त्या ब्रँडमध्ये असली पाहिजे. म्हणजे तो नाव घेतल्यानंतर निगेटिव्ह किंवा काही असं नकारात्मक आपल्याला वाटलं नाही पाहिजे, काहीतरी सकारात्मक. किंवा तुम्ही एखाद्या धर्माशी सुद्धा नाव देऊ नका की सपोज तुम्ही एखाद्या कुठल्या तरी धर्माला किंवा त्याला तुम्ही त्या
1: अनुसरून
0: तुम्ही नाव देत असाल तर तेही थोडं टाळलेलं बरं, कारण मग त्याच्यामध्ये तेवढाच ग्रुप तुमचा टार्गेट होतो, बाकीचे लोक त्याच्याशी तेवढे कनेक्टेड होत नाही. त्याच्यामुळे कुठल्या धर्माचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नाव हे केलं पाहिजे. संस्कृतीवर तुम्ही ठेवू शकता किंवा एखादे पौराणिक काही असेल त्याच्यावर तुम्ही ते नाव ठेवू शकता जेणेकरून ते सगळ्यांशी कनेक्टेड होईल. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते लोगोचं किंवा ब्रँड जो आहे तो आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही एखादं नाव काढता आहात तर त्याच्यामध्ये अक्षरं जे आहेत 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 8 अक्षरांपर्यंत ठेवायची आहे. हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही चालेल. स्पेलिंग त्याचं खूप सोपं असलं पाहिजे, नाहीतर खूप कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग असेल तर तेही वाचता येत नाही. आणि लोगो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे अशिक्षित लोक की ज्यांना वाचता येत नाही तर ते लोगो तुमचा लोगो लक्षात ठेवतात की ते लोक ते तुमचा हा ब्रँड म्हणजे हे लोगो आहे तर ते तर त्या लोकांसाठी आपल्याला तसा पद्धतीचा लोगो करायचा आहे की ब्रँड ते त्या नावाने तशा पद्धतीने ते ओळखते. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे नाव तुम्ही ठेवता आहात त्याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. म्हणजे जसं पहिल्यांदा आपण एखादं नाव घेतलं तर नाव घेताना आपण काय करायचं आहे, एखादं नाव शोधलं तुम्ही, ते तयार केलं तुम्ही नाव आणि ते केल्यानंतर ती नावं तुम्ही काही लोकांना फीडबॅक साठी द्या की आम्ही ह्या ब्रँडला आमचं हे नाव दिलंय. मित्र असतील, तुमचं कुटुंबातले लोक असतील, काही ग्राहक असतील, त्यांनाही सांगा की आम्ही हे नाव ठेवलंय, तुमचा फीडबॅक द्या. त्या नावांवर कुठली प्रतिक्रिया येते, कशा भावना येतात, लोकांना कुठला आवडते आणि त्याच्यानंतर मग तो जो नाव आहे त्याच्यामधलं नाव तुम्ही सिलेक्ट करा. त्याला आपण म्हणतो फीडबॅक घेणं किंवा नावाची चाचणी घेणं. तर असं जर केलं तर आपल्याला थोडासा आयडिया येते की लोकांना काय आवडतं आहे, त्या पद्धतीने आपण ते करू शकतो.
1: ग्राहकांची
0: आपण ते पण जेव्हा नाव ठेवताय, कारण खूप घाई करू नका ब्रँडला नाव ठेवताना, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण एकदा का तुम्ही ते नाव ठेवलं तर त्याच्यानंतर ते तुम्हाला वापस चेंज करता येणार नाही किंवा ते बदलता येणार नाही. मग बदलवलं तर मग तुमचे आधीचे ग्राहक परत तुटून जातील. त्याच्यामुळे ब्रँडचं नाव ठेवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवा. त्यानंतर तुम्ही ब्रँडचं नाव ठेवल्यानंतर त्याचं एक सातत्य ठेवा. म्हणजे जसं आता मार्केटिंग मटेरियल मध्ये असेल किंवा तुमच्या बिझनेस कार्ड मध्ये असेल किंवा तुमच्या वेबसाईट मध्ये असेल, सगळीकडे एकच नाव ब्रँडचं येऊ द्या. नाहीतर माझ्या वेबसाईटवर माझं ब्रँडचं नाव वेगळं आहे, माझ्या बिझनेस कार्डवर माझं नाव वेगळं आहे, तर मग लोक कन्फ्युज होतील. त्याच्यामुळे सगळीकडे जिथे तिथे ठेवणार ते सातत्य ठेवा, एकच नाव सगळीकडे ठेवा आणि एकाच ब्रँड खाली तुम्ही खूप सारे प्रोडक्ट सुद्धा तुमचे
1: विकू
0: शकता. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीररित्या संरक्षित आणि नोंदणीकृत ते आहे की नाही. कारण आपण नाव ठेवलं, मी एक नाव सिलेक्ट केलं आणि ते केल्यानंतर ते नाव जर दुसऱ्या कुणाचं असेल मला माहिती नाही, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मग ते नाव जे आहे ते कायदेशीररित्या मान्यताप्राप्त ट्रेडमार्क म्हणून ओळखलं जातं. म्हणून कायदेशीररित्या आपल्याला संरक्षित आणि नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. मॅडम, आपण जेव्हा लोगो तयार करतो एखाद्या उत्पादनासाठी तर तो नेमका कसा करायला हवा? मग
0: आता जसं आपण नाव तयार केलेत की नाव तुम्ही घेतलंय तर त्या नावाला साधेसा आपला लोगो पण असला पाहिजे. तो आपण बनवू शकतो. जसं आता स्वतः बनवण्यासाठी काही टूल्स आहेत, अॅडोब एक्सप्रेस आहे किंवा फिग्मा आहे किंवा लोगो मार्केट ऍप्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. किंवा मग एखाद्या डिझायनर कडून तुम्ही बनवून घेऊ शकता. मी तर प्रिफर करेल की एखाद्या डिझायनर कडून बनवून घ्या, म्हणजे तो जास्त चांगला तुम्हाला बनवून मिळेल. आणि लोगो मध्ये काय असलं पाहिजे तर तुमचं ब्रँडचं नाव आहे, एखादा सिम्बॉल आहे, उद्योगाला सूचित करणारा रंग आहे. जसं आता आपण कृषीशी बोलतो आहे तर जर तुम्ही हिरवा रंग दिला तर तो जास्त त्याच्यामध्ये उठून दिसेल. आणि खूप मोठा नको, स्वच्छ छोटासा असलेला पाहिजे लोगो. छोटा लोगो असेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित, म्हणजे खूप जास्त कारीगिरी पण करू नका. म्हणजे लोकांना ओळखता आला पाहिजे किंवा खूप बारीक जर केला तर तो लोकांच्या लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने
1: लोगो आपण महत्वपूर्ण
0: असा रंग निवडताना सुद्धा थोडासा आपण विचार केला पाहिजे की निळा रंग जो आहे तो आपल्याला विश्वास देतोय तर तो रंग तुम्ही टाकू शकता. हिरवा रंग जो आहे तो तुम्हाला इको फ्रेंडली किंवा सेफ्टी तुम्हाला देतं. लाल रंग ऊर्जा देतो. काळा रंग जर तुम्ही वापरत असाल तर एक प्रोफेशनल टच त्याला येतो. तर हे रंग जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरला तर तुमचा लोगो जास्त उठून दिसेल. दुसरी गोष्ट, लोगो किंवा तुम्ही जेव्हा ब्रँडिंगचं नाव घेत आहे तेव्हा ते कलर करताना तुमचं पॅकेजिंग कोणत्या रंगाचं आहे तेही

0: महत्वाचं आहे. जर तुम्ही काळ्या रंगाचं पॅकेजिंग करता आणि काळाच लोगो करता तर तो उठून दिसणार नाही. काळ्याच्यावर जर तुम्ही ग्रीन केला, पिवळा केला, निळा केला तर तो जास्त उठून दिसेल. तर तेही आपल्याला जे आहे ते
1: रंगसंगती पण लक्षात घ्यायला हवी.
0: हा येस.
1: मॅडम आता ब्रँडची नोंदणी जी असते तर ही मग कशी करायला हवी?
0: आता आपण एक नाव ठरवलं की आम्हाला हे नाव पाहिजे किंवा हा लोगो पाहिजे आहे. पण एकाच नावाचा लोगो जर दुसरीकडे असेल किंवा एकाच नावाची कंपनी जर ऑलरेडी ट्रेडमार्क झालेली असेल, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं तर आपण सरकारी वेबसाईट आहे ट्रेडमार्कची तर त्याच्यावर जायचं आणि पहिले तपासून घ्यायचं की मी जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते नाव आपल्या भारतामध्ये किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये हे नाव म्हणजे रजिस्टर आहे का. तर त्याच्यासाठी एक सरकारी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही जायचं आणि तिथे गेल्यानंतर नाव टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आधी हे कोणाकडे नाव आहे का, तुमच्या क्षेत्रात नाव आहे का, समान नाव आहे का. असं असेल तर मग तुम्हाला नाव चेंज करायला लागेल. कारण पहिल्यांदा जर कोणी ट्रेडमार्क करून ठेवलेलं असेल, ते नाव घेतलेलं असेल तर आपल्याला ते नाव काढून दुसरं नाव करायला असेल. पण जर ते नाव कोणी घेतलं नसेल, आपलं नाव युनिक असेल तर मग आपण ट्रेडमार्कची नोंदणी जी आहे ते आपण करू शकतो. पण पहिली पायरी हे आहे तुम्हाला की तुम्ही पहिले बघा, सर्च करा,
1: पडताळणी
0: आपण करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्याच्यामध्ये ipindia.gov.in अशी एक आपलं पोर्टल आहे. त्या पोर्टलला गेल्यानंतर आपल्याला ट्रेडमार्कची नोंदणी ही करता येते. मग ट्रेडमार्कची नोंदणी करताना आपण जे काही ब्रँडचं नाव दिलंय तो नाव, त्याचा लोगो, त्यानंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला बिझनेस कुठे आहे, त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलम येतो की तुमचं जे उत्पादन करता आहात तुम्ही ते कोणत्या वर्गात येतं. जसं आता जर तुम्ही क्लास वन मध्ये गेले त्याच्यामध्ये केमिकल्स येतं की तुम्ही केमिकल्स मध्ये कुठलं उत्पादित करता आहात का. क्लास सेवन मध्ये गेलं तर मशिनरीज आहेत की तुम्ही कुठली मशीन तयार करता आहात का. क्लास 35 मध्ये केला तर तिथे ट्रेडिंग आणि मार्केटिंग आहे की तुम्ही कुठल्या प्रोडक्टला मार्केटिंग करता आहात का. क्लास 40 मध्ये गेलं तर प्रोसेसिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही कुठले प्रोसेसिंगचे म्हणजे पदार्थ जसं लोणचं आहे, पापड आहे, अजून असं काही बनवता आहात का. आणि क्लास 42 मध्ये जर गेलं तर तुम्ही इंडस्ट्रीयल म्हणजे रिसर्च वर्क जे R&D जे आहे ते तुम्ही करता आहात का. तर याच्यामधलं जे काय तुम्ही करत असाल तो क्लास आपल्याला याच्यामध्ये निवडावा लागतो. आणि तो निवडल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ASO तो भरला जातो आणि त्याच्यानंतर विदिन 6 ते 18 महिने आपल्याला जे आहे ते ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन आपलं होतं.
1: अच्छा.
0: वैयक्तिक रजिस्ट्रेशन आपण करू शकतो की स्टार्टअप रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल, वैयक्तिक स्टार्टअप किंवा MSME जर करायचं असेल तर तुम्हाला जो येणारा खर्च आहे तो 4,500 ते 5,000 येतो. आणि जर कंपनीचं एखादं रजिस्ट्रेशन तुम्ही करता आहात लोगोचं किंवा ब्रँडचं तेव्हा तुम्हाला 9 ते 10,000 खर्च येतो. आता नोंदणी तुमची झाली त्याच्यावरती की तुम्हाला एक ट्रेडमार्क नंबर तुम्हाला मिळतो. तो ट्रेडमार्क नंबर जो आहे तो तुम्ही वापरू शकता, म्हणजे तो तुम्ही तुमच्या जे तुमचं लेबल आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. आणि ट्रेडमार्क तुमचं मंजूर झालं, त्याला मंजुरीला मी सांगितलं की 6 ते 8 महिने लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्कचा सिम्बॉल मिळतो. तर तो सिम्बॉल जर तुम्हाला ओळखायचा असेल तर एक गोल असतो आणि त्याच्यामध्ये R लिहिलेला असतो. तर त्या लोगोचा किंवा ब्रँडचा ट्रेडमार्कचा सिम्बॉल आहे तो तुम्हाला 6 ते 8 महिन्यानंतर मिळतो. तर तो जो आहे तो सिम्बॉल मग तुम्ही तुमच्या लेबलवर जो आहे तो वापरू शकता. आणि हे तुम्ही जे आहे तर तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे स्वतःला करायची तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा काही वकिलांच्या मार्फत सुद्धा करू शकता किंवा काही ट्रेडमार्कचे एजंट सुद्धा असतात तर त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही हे जे ट्रेडमार्कची नोंदणी एखाद्याला नाही समजलं की ऑनलाईन सगळी प्रोसेस कशी करायची तर तो त्या माध्यमातून सुद्धा करू शकतो.
1: अशा प्रकारे नोंदणी करणं गरजेचं आहे.
0: नंतर त्याच्यामध्ये दुसरं आपलं MSME किंवा उद्यमची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला जर उद्योग चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्याच्यामुळे आपल्याला उद्यमची जर नोंदणी केली तर आपल्याला बँकचे कर्ज सुलभ होतात, शासकीय अनुदान पण आपल्याला मिळतात. आणि जे काही उत्पादित क्षेत्रातील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शन करण्यामध्ये जे काही योजना आहेत त्या योजनांचा पण आपल्याला लाभ जो मिळतो. नंतर प्रक्रिया उद्योगासाठी अजूनही काही नोंदण्या आहेत, जसं फूड लायसन आहे, FSSI आहे, खाद्यपेय प्रक्रिया उद्योग असेल त्याच्यासाठी आपल्याला लागतं, ते पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स आपल्याला त्याच्यासाठी लागतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर फॅक्टरी लायसन्स असेल, GST रजिस्ट्रेशन असेल किंवा फायर NOC असेल, ISO सर्टिफिकेट जर पण आपण घेतलं तर ते आपल्याला खूप चांगलं फायद्याचं होतं. तर अशा पद्धतीने आपण ज्या ह्या सगळ्या लायसन्स वगैरे घेऊन आपण आपला एक ब्रँड जो आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो.
1: नक्कीच. आणि मॅडम आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये खूप महिला उद्योग करत असतात, तर त्यांच्या दृष्टीने हे खरं तर खूप चांगलं आहे,
0: महत्वाचं आहे.
1: मॅडम एकंदरीतच कृषी मालाचं उत्पादन आपण घेतो पण तुम्ही ज्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात की आपलं ब्रँड किती महत्वाचं आहे किंवा लोगो जो आहे तो आकर्षक असणं आणि पॅकेजिंग सुद्धा चांगल्या पद्धतीचं असेल तर मग तुमचं उत्पादन नक्कीच चांगल्या प्रकारे विकलं जात.

0: आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय यातनं समृद्ध करू शकता. आणि ग्रामीण भागामध्ये खरंच खूप चांगल्या आता सोयी उपलब्ध आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी केलं तर नक्कीच ते पुढे जाऊ
1: शकतात. येस नक्कीच मॅडम.
0: मॅडम आज आपण इथे आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना आणि शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी

ठीक 7:30 वाजता स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोतेहो, किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
4: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी। श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05

0: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याविषयी उझबेकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमृता यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: आमच्या अपेक्षा आहेत इंडिया आणि उझबेकिस्तानचे रिलेशन चांगले व्हावेत, त्यातून दोघांनाही फायदा व्हावा.
1: त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26 शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधील भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्या आणि भांडवल वितरणाचं प्राधान्य क्षेत्र बदलत असताना भारत स्थिर बाजारपेठ, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्यापक संधी आणि उत्पादन परिसंस्था उपलब्ध करून देत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अमेरिकेत शिकागो इथं आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांच्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताची सर्व क्षेत्रातली व्यापक वृद्धी, वेगवान सुधारणा आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी विस्ताराच्या संधी याबद्दल माहिती दिली. भारताकडे असलेली विशाल बाजारपेठ, शाश्वत आर्थिक वृद्धी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि सातत्यपूर्ण सुधारणांचे दशक यावर त्यांनी भर दिला. भारतात उत्पादन आणि भारतासाठी आणि जगासाठी ही या बैठकीची संकल्पना होती. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि

बचाव कार्यात गुंतले आहेत. नेपाळमध्ये अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित असून 338 जणांशी संपर्क झाला आहे. राज्यातले 41 जण सागा इथून आज परत आले तर 106 जण उद्या पहाटे नागपुरात पोहोचतील. इतर 45 जणांच्या समूहानं भारतीय हद्दीत सुरक्षितरित्या प्रवेश केला आहे. हे नागरिक मुंबई पुणे अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. मुंबईतल्या 8 पर्यटकांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचं राज्य सरकारनं कळवलं आहे. अतिरिक्त संपृक्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपाचा इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालन विषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावी यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटेड बेवरेज असे ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंड हिंगावर बंदी लादली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं. तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगामध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगांच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलानं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. मराठीसह इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून या सूचना पाठवता येणार आहेत. त्यासाठी 78-27-04-28-30 या क्रमांकावर HPTF टाईप करून व्हॉट्सअपद्वारे सूचना पाठवता येतील. 1800-1804-747 या टोल फ्री क्रमांकावरही या सूचना सांगता येतील किंवा exam-reform-taskforce.dopt.gov.in या वेबसाईटवर किंवा exam-reforms-taskforce@dopt.gov.in या ईमेलवर या सूचना पाठवता येतील. CSIR UGC नेट संयुक्त प्रवेश परीक्षेतल्या 5 विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं निकाल आणि उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातल्या उत्तरांविषयी काही शंका असल्यास उमेदवारांनी NTA संकेतस्थळाच्या हेल्प डेस्कवर संपर्क साधावा असं NTA नं म्हटलं आहे. बिहार सरकारनं यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या गुणपत्रिकेवर नापास हा शब्द न वापरता कौशल्य विकासासाठी पात्र असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना बिहार बोर्ड ऑफ ओपनिंग स्कूल अँड एक्झामिनेशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
पंजाबमध्ये 27 ऑगस्ट रोजी सामूहिक रजेवर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पंजाब राज्य सरकारनं दिले आहेत. अनधिकृतपणे अनुपस्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सूचनाही पंजाब सरकारनं केली आहे. महागाई भत्ता, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करावी यासह आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी तसंच सेवाविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी

पंजाब राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांनी संप केला आहे. युक्रेनची राजधानी कीव जवळच्या बुचा या भागात रशियानं केलेल्या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात किमान 50 निवासी इमारतींचं नुकसान झालं, तसंच हल्ल्यानंतर निवासी घरापर्यंत आग पसरल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लष्करी साहित्य असलेल्या गोदामावर हा हल्ला झाला होता. निवासी भाग किंवा घरांजवळ दारुगोळा साठवता येत नसल्याचा नियमही आहे. तरी या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संगोपन केंद्रासह निवासी इमारतींचं नुकसान झालंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला राजा शिवछत्रपती हा पोवाडा.

पण पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंढा गेला, कुणा ओरडला, राजा थांबा। राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला। पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंढा, राजे पाय उतार झाले होते।

भ्रष्ट केलं राजा, भ्रष्ट केलं। हे साजी रांजा जानी पटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। म्हणेल राजानी तुम्हाला बोलवलेला आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वाळली नाही म्हणाव। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही,

आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या

दुसरा केला मासाहेबांच्या कडे मान वळली मानेनच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहेत.

पण जहाताने तू तिला छेडलीस, ज्या भोवलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, हे तुझे हात कलम केले जातील। ए साजी, पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा आणि पाटील रांझाला पाठवा। मासाहेब, दादो

दादूजी म्हणत आहेत मां साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला। थोरले महाराज असते तर नाचले असते। मां साहेब आम्ही गणपतीला जातो, कश्म्यातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा। गजानना गजानना, राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे। पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?

शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला राजा शिवछत्रपती पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं महेश केळुसकर यांचं गीत.

सोनाली भाटोळेकर यांनी गायलेलं बा भ बोरकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या समूह स्वरात वसंत निनावे यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कानू घोष. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला रात्री 9:15 प्रसारित होतील हिंदीतून बातम्या समाचार संध्या. ठीक 9:00 News@9 हे इंग्रजीतून बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर मंदापाका सारडा यांचं कर्नाटक शैलीत गायन. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि रात्री 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोते हो, हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.